सुप्रभात, नमस्कार श्रोते हो. एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आज आहे बुधवार, भारतीय सौर 22 आश्विन शके 1948 अर्थात दिनांक 14 ऑक्टोबर 2026. सकाळचे 5:56 झाली आहेत. आमच्या आजच्या प्रसारण सभेला प्रारंभ करीत आहोत मंगल ध्वनीनं.

श्रोतो आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राची प्रसारण सभा एफ एम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपच्या द्वारे. सकाळच्या 5:59 आणि 31 सेकंद झाली आहेत. यानंतर 6 वाजता हिंदी समाचार आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आणि 6:05 धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विशेष कार्यक्रम धम्म पहाट आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही आता अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो, 14 ऑक्टोबर 1956 ज्या दिवशी विजयादशमी सुद्धा होती, या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांसोबत विज्ञानवादी, मानवतावादी, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मानवी मूल्यांचा पुरस्कार करणाऱ्या तथागत गौतम बुद्धांच्या धम्माचा नागपूर इथल्या ऐतिहासिक दीक्षाभूमीवर स्वीकार केला आणि तेव्हापासून 14 ऑक्टोबर या दिवशी धम्म चक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्याचाच एक भाग म्हणजे आजचा हा कार्यक्रम. आजच्या या कार्यक्रमात आपण तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित काही सुमधुर आणि अर्थपूर्ण अशा गीतांचा आनंद घेणार आहोत. अशोक सरवटकर यांची गीतरचना ऐकूया रणजित बुगले यांच्या आवाजात.

श्रोते हो, आज जगभरात भारत हा बुद्धाचा देश म्हणून ओळखला जातो. बुद्धामुळे भारतीयांना जगात मान सन्मान आणि गौरव प्राप्त होत आहे. तथागत गौतम बुद्धांमुळे भारताला जगामध्ये गुरुचं स्थान मिळालं. भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये सुद्धा तथागतांच्या विचारांचं आणि तत्वांचं स्पष्ट प्रतिबिंब दिसून येतं. बुद्धांनी उपदेशित केलेल्या स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि करुणा या मानवी मूल्यांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेतर्फे दरवर्षी बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते. आज जर जगाला शांततेच्या, प्रगतीच्या आणि उन्नतीच्या मार्गावर अग्रेसर व्हायचं असेल तर विध्वंसक युद्धाची नाही तर विधायक बुद्ध विचारांची गरज आहे. म्हणूनच युद्ध नको, बुद्ध हवा. हेच अनामिक यांचं गीत घेऊन येत आहेत रणजित बुगले.

तथागत गौतम बुद्धांना लाईट ऑफ एशिया म्हणजेच आशिया खंडाचा प्रकाश असं सुद्धा संबोधलं जातं. बुद्धांचं तत्वज्ञान हे विज्ञानावर आधारित असल्यामुळे ते त्रिकाल बाधित सत्य आहे. त्यामुळे बुद्धांची तत्व, बुद्धांचे विचार हे व्यवहार्य आणि सत्सत विवेकाला अनुरूप आहेत. गौतम बुद्धांनी मानवी मनाचा सखोल अभ्यास करून मानवी जीवनातल्या दुःखांचं कारण शोधण्याचं, त्यांचं निराकरण करण्याचं आणि अखिल मानव जातीला आत्मसंयमी आणि सुखी जीवन जगण्याचं तत्व दिलं. बुद्ध म्हणतात, कुणीतरी काहीतरी सांगतंय म्हणून ऐकू नका, तुमच्या विवेकाला जे पटतं तेच स्वीकारा. बुद्ध म्हणतात, मी तुमचा मुक्तीदाता नसून मार्गदाता आहे, जर योग्य वाटलं तरच त्या मार्गाने जा आणि स्वयंदीप बना. तथागत गौतम बुद्धांनी उत्तर प्रदेशातल्या वाराणसी जवळच्या सारनाथ इथे ज्ञानप्राप्तीनंतर सर्वप्रथम आपल्या शिष्यांना जे प्रवचन दिलं ते पहिलं धम्मचक्र प्रवर्तन होय. यावरच आधारित पुढचं गीत आपल्या समोर घेऊन येत आहेत. अनामिक यांची ही गीतरचना आहे. आपण ऐकणार आहोत रणजित बुगले यांच्या स्वरात.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे ज्ञानाचं प्रतीक. बाबासाहेबांनी देश विदेशामध्ये विविध ज्ञान शाखांमधून उच्च पदव्या प्राप्त केल्या आणि केवळ ज्ञान संपादन करून ते थांबले नाहीत, तर या ज्ञानाच्या आधारे त्यांनी विखुरलेल्या, दुभंगलेल्या आणि पिछाडलेल्या समाजामध्ये मनामनामध्ये ज्ञानज्योती प्रज्वलित करून व्यक्तीच्या मनामध्ये मान, सन्मान आणि स्वाभिमान जागृत केला. प्रत्येकाला ताठ मानेनं जगण्याचा अधिकार त्यांनी प्राप्त करून दिला. आपल्या आजच्या ज्या गायिका आहेत महेश्वरी गोखले, त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर एक स्वतः गीत लिहिलेलं आहे. हे गीत आता आपण त्यांच्याच आवाजात ऐकूया.

श्रोते हो, आताच आपण 71व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रोजी आकाशवाणी रत्नागिरीच्या प्रांगणात निमंत्रित श्रोत्यांच्या उपस्थितीत सादर झालेल्या धम्म पहाट या विशेष संगीत सभेचा संपादित भाग ऐकलात. यातील गायक कलाकार महेश्वरी गोखले, अमोल पटवर्धन आणि रणजित बुगले, गीतकार अशोक सरवटकर आणि अनामिका.

0: सातसंगत याप्रमाणे: तबला राजप्रसाद धर्माधिकारी, बासरी डॉक्टर सचिन जगताप, व्हायोलिन केदार गुळवणी, सिंथेसायझर विक्रम पाटील, साइड रिदम अनिकेत ससाणे, निवेदन कश्मीरा सावंत, तांत्रिक सहाय्य मनोज जॉर्ज आणि अजीज नाकाडे, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे आणि सादरकर्ते डॉक्टर सुनील गायकवाड. निर्मिती आकाशवाणी रत्नागिरी केंद्र.
1: हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतो, सकाळची 6:35 झाली आहेत. आता जाणून घेऊया आमच्या आजच्या प्रसारसभेतील उर्वरित प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रुपरेषा. आज सकाळी 6:40 कृषीविषयक कार्यक्रम कृषी सल्ला. आज यामध्ये हळद पिकातील कंदकुज रोगाचे प्रभावी व्यवस्थापन या विषयीच्या माहितीचा भाग तिसरा आम्ही प्रसारित करू. 6:45 आरोग्यम धनसंपदा यामध्ये ज्येष्ठ व्यक्ती पडू नये म्हणून घ्यावयाची काळजी याविषयीची माहिती देतील डॉक्टर रुचा साने. आणि 6:50 परिसर यामध्ये मानवनिर्मित पर्यावरणीय समस्या कारणे आणि उपाय याविषयीच्या माहितीचा भाग क्रमांक 2 आम्ही हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दिनविशेषच्या कार्यक्रमाची वेळ असेल सकाळी 6:55. 7:00 देशभक्तीपर गीतरचना आपण ऐकू शकाल. 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल. 7:40 भावगीतांचा कार्यक्रम भावधारा आम्ही प्रसारित करू. 8:00 समाचार प्रभात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

सकाळी 8:15 वाजता आपण आनंद घ्याल सुगम संगीताच्या कार्यक्रमाचा 8:30 मिनिटांनी राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. गझल गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू 8:40 सकाळी 9 ते 9:30 दरम्यान. विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल. सकाळी 9:30 वाजता उमेद जीवनाची हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 9:50 ग्राहक केंद्रित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ आपण ऐकू शकाल. सकाळी 10:00 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतगुंजन. 10:30 लेखक नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन आम्ही प्रसारित करू. आजचा भाग क्रमांक असेल 11. 10:45 नवसाक्षरांसाठीचा कार्यक्रम लोकजागर. आज यामध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मनोज कुमार साखरे यांचं भाषण आपण ऐकू शकाल. संकलन आणि निवेदन आहे नम्रता वावळे यांचं. सकाळी 11:00 प्रायोजित कार्यक्रम उमंग. प्रायोजक आहेत एनसीआरटी. सकाळी 11:30 मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू.

0: सकाळी 1 वाजतापासून 1:30 वाजेपर्यंत विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 1:30 वाजून राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 1:40 वाजून जिल्हा वार्तापत्र ही दोन्ही बातमीपत्र आम्ही अनुक्रमे आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 1:45 वाजून 3 वाजेपर्यंत विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 3 वाजता प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 3:10 वाजून संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून. संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी हा कार्यक्रम. 7 वाजता प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम. हे कार्यक्रम आम्ही अनुक्रमे आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. संध्याकाळी 7:30 वाजता आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम. आज यामध्ये दुष्काळी परिस्थितीत पशुधनाचं एकात्मिक व्यवस्थापन याविषयीची माहिती डॉ निरंजन बागल यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत या कार्यक्रमातून आपण ऐकू शकाल. 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:15 राष्ट्रीय विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल. रात्री 8:45 समाचार संध्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 9 ते 11 दरम्यान राष्ट्रीय विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून. 11 वाजता राष्ट्रीय हिंदी समाचार आणि 11:05 राष्ट्रीय इंग्रजी बातम्या ही दोन्ही बातमीपत्र आम्ही अनुक्रमे आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. अशोतेव आमची आजची प्रसारण सभा समाप्त होईल ठीक 11:10. तर ही होती आमच्या आजच्या प्रसारण सभेतील उर्वरित प्रसारित आणि सहक्षिप्त होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळचे 6:40 झाले आहेत. आता ऐकूया कार्यक्रम कृषी सल्ला.
1: कृषी सल्ला हा कार्यक्रम आवडीनं ऐकणाऱ्या

0: 9 ते 11 दरम्यान राष्ट्रीय विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून 11 वाजता राष्ट्रीय हिंदी समाचार आणि 11:05 राष्ट्रीय इंग्रजी बातम्या ही दोन्ही बातमीपत्रं आम्ही अनुक्रमे आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. अशोतो आमची आजची प्रसारण सभा समाप्त होईल ठीक 11:10. तर ही होती आमच्या आजच्या प्रसारण सभेतील उर्वरित प्रसारित आणि सहक्षिप्त होणाऱ्या कार्यक्रमांची रुपरेषा. सकाळचे 6:40 झाले आहेत. आता ऐकूया कार्यक्रम कृषी सल्ला.
1: कृषी सल्ला हा कार्यक्रम आवडीने ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना आणि शेतकरी बंधू भगिनींना आनंद गोडबोलेचा प्रेमपूर्वक नमस्कार. मंडळी, आजच्या कृषी सल्ला या कार्यक्रमाअंतर्गत आपण ऐकणार आहोत हळद पिकातील कंद कुज रोगांचे प्रभावी व्यवस्थापन याविषयीचा कृषी सल्ला. चला तर ऐकूया हा कृषी सल्ला. यांत्रिक नियंत्रण: रोगग्रस्त झाडे मुळांसह आणि आजूबाजूच्या मातींसह उपटून शेताबाहेर नष्ट करावीत. प्रादुर्भावग्रस्त कंद पीक अवशेष आणि कुजलेले भाग शेतात ठेवू नयेत. रोगग्रस्त क्षेत्रातील माती पाणी अवजारे आणि बियाणे कंद निरोगी क्षेत्रात जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. रासायनिक नियंत्रण: लागवडीपूर्वी कंद प्रक्रिया प्रमाण प्रति लिटर पाणी क्लोरपायरिफॉस 3 मिली अधिक कार्बनडांझिम 1 ग्रॅम किंवा मॅनकोझेब 2.5 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 2.5 ग्रॅम किंवा ट्यूब्युकोनियाझोल 1 मिली किंवा कार्बनडांझिम अधिक मॅनकोझेब संयुक्त बुरशीनाशक 2.5 ग्रॅम यापैकी कोणत्याही एका रसायनाच्या द्रावणामध्ये बियाणे कंद द्रावणात 20 मिनिटे बुडवून नंतर सावलीत ठेवावेत. रोगाचे सुरुवातीची लक्षणे दिसताच मुळांच्या परिसरात आळवणी प्रमाण प्रति एकर 200 लिटर पाण्यात मिसळून मेटॅलेक्सिल 4% अधिक मॅनकोझेब 64% संयुक्त बुरशीनाशक 400 ग्रॅम किंवा कार्बनडांझिम अधिक मॅनकोझेब संयुक्त बुरशीनाशक 500 ग्रॅम किंवा प्रोप्यामोकार्ब अधिक ओसेटिल संयुक्त बुरशीनाशक 500 मिली किंवा अझॉक्स्ट्रोबिन 18.2% अधिक डायफेनोकोनॅझोल 11.4% संयुक्त बुरशीनाशक 120 मिली किंवा टेबुकोनॅझोल 50% अधिक टायफ्लॉकिस्ट्रोबिन 25% संयुक्त बुरशीनाशक 120 ग्रॅम या प्रमाणात फवारणी करावी. पानावर रोगांची लक्षणे दिसल्यास क्लोरोपायरिफॉस 2 मिली अधिक कार्बनडांझिम 1 ग्रॅम किंवा मॅनकोझेब 2.5 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 2.5 ग्रॅम किंवा कार्बनडांझिम 12% अधिक मॅनकोझेब 63% संयुक्त बुरशीनाशक 2.5 ग्रॅम. रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असल्यास ऑक्सिट्रोबिन 18.2% अधिक डायफेनोकोनॅझोल 11.4% बुरशीनाशक 0.8 मिली या प्रमाणात फवारणी करणे गरजेचे असते. याबरोबरच हळद पिकातील कंद कुज रोगाचे प्रभावी व्यवस्थापन याविषयीचा कृषी सल्ला आम्ही समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूया एका नवीन कृषी सल्ल्यासह. नमस्कार.
0: श्रोतेहो, आताच आपण हळद पिकातील कंदकुज रोगाचे प्रभावी व्यवस्थापन याविषयीच्या माहितीचा भाग क्रमांक 3 ऐकला आजच्या कृषी सल्ला या कार्यक्रमामध्ये. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर सकाळचे 6:44 आणि 52 सेकंद झाले आहेत. यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आता अनुक्रमे आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

समजलेत यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई केंद्र ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये सर्व श्रोतांचं मी सुमेधा कुलकर्णी सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतेहो, आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण ज्येष्ठ व्यक्ती पडू नयेत यासाठी काय काळजी घ्यावयास हवी याविषयी डॉक्टर रुचा सानी यांच्याकडनं माहिती जाणून घेणार आहोत.
1: नमस्कार श्रोतेहो, आज आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये एका अत्यंत महत्वाच्या विषयाबद्दल बोलणार आहोत. ज्येष्ठ व्यक्ती पडू नयेत यासाठी काय काळजी घ्यावी. आपल्याला अनेकदा वाटते की वय झालं की पडणं साहजिक आहे, पण हे पूर्णपणे खरे नाही. पडणं ही वृद्धत्वाची अपरिहार्य गोष्ट नाही. अनेक वेळा योग्य काळजी घेतल्यास पडण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो. ज्येष्ठ व्यक्ती पडल्यावर केवळ छोटी दुखापत होत नाही, त्यातून हाडांचे फ्रॅक्चर, विशेषतः कमरेचे फ्रॅक्चर, डोक्याला दुखापत इत्यादी होऊ शकते. त्यानंतर व्यक्तीची हालचाल कमी होते, आत्मविश्वास कमी होतो आणि हळूहळू ती व्यक्ती इतरांवर अवलंबून होऊ शकते. त्यामुळे फॉल प्रिव्हेंशन म्हणजे फक्त पडणे टाळणे नाही, तर ज्येष्ठ व्यक्तीचे स्वावलंबन आणि जीवनमान टिकवणे आहे. मग पडण्याची कारणे कोणती? पहिले म्हणजे शरीराचा तोल आणि स्नायूंची ताकद कमी होणे. त्यामुळे नियमित चालणे, योग्य व्यायाम आणि विशेषतः बॅलन्स अँड मसल स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस महत्वाचे आहेत. दुसरे म्हणजे दृष्टी कमी होणे. चष्म्याचा नंबर योग्य आहे का, मोतीबिंदू किंवा इतर डोळ्यांचा आजार आहे का, याची नियमित तपासणी करावी. आणि तिसरे म्हणजे औषध. काही रक्तदाबाची औषधे, झोपेच्या गोळ्या, काही मानसिक आजारांची औषधे किंवा अनेक औषधे एकत्र घेतल्यामुळे चक्कर, गुंगी किंवा रक्तदाब अचानक कमी होऊ शकतो. त्यामुळे ज्येष्ठ व्यक्ती घेत असलेल्या सर्व औषधांचा डॉक्टरांकडून वेळोवेळी आढावा घेणे महत्वाचे आहे. स्वतःहून औषधं बंद करू नये. आणि सर्वात महत्वाचे, एकदा पडलं असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. फक्त पाय घसरला होता असे समजून थांबण्याऐवजी पडण्यामागचं कारण शोधणं आवश्यक आहे. घरातील काही गोष्टी सुद्धा धोका वाढवू शकतात, जसे की घरात सैल गालिचे असणे, जमिनीवर पाणी सांडलेले असणे, अंधार असणे, बाथरूममध्ये आधार नसणे किंवा घरात अनावश्यक वस्तूंचा पसारा असणे. मग आपण सुधारणा काय करू शकतो? तर बाथरूममध्ये पकडण्यासाठी बार बसवून घ्यावेत. प्लास्टिक खुर्च्यांवर बसताना नेहमी खुर्ची पकडून बसावे, कारण हलकी असल्यामुळे खुर्ची पाठीमागे सरकून पडण्याचा धोका असतो. पायऱ्या वगैरेवरती लाईट असावेत. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पडण्याची भीती वाटते म्हणून हालचाल पूर्णपणे बंद करू नका. उलट हालचाल कमी झाल्यामुळे स्नायू आणखी कमजोर होतात आणि पडण्याचा धोका वाढतो. योग्य व्यायाम आणि सुरक्षित वातावरण यामुळे ज्येष्ठ व्यक्ती अधिक आत्मविश्वासाने चालू शकतात. शेवटी एवढं सांगू इच्छिते, वय वाढणं थांबवता येत नाही, पण वयाबरोबर येणारे धोके कमी करता येतात. आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींना फक्त सावकाश चला असे सांगण्यापेक्षा त्यांना मजबूत ठेवणं, त्यांची दृष्टी आणि औषधांची तपासणी करणं आणि घर सुरक्षित ठेवणं ही खरी फॉल प्रिव्हेंशन आहे. धन्यवाद.
0: श्रोतेहो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत ज्येष्ठ व्यक्ती पडू नयेत यासाठी काय काळजी घेणं गरजेचं आहे याविषयी डॉक्टर रुचा साने यांच्याकडनं माहिती जाणून घेतली. श्रोतेहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झालेली आहे श्रोतेहो आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची, तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित रहा या नोट्ससह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या

0: नमस्कार श्रोतेहो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सीमंदिनी आजच्या भागामध्ये सहर्ष स्वागत करते आहे. आजच्या भागामध्ये आपण मानवनिर्मित प्रमुख पर्यावरणीय समस्या, कारणं आणि उपाययोजना याविषयीचा भाग दुसरा ऐकूयात. याचं लेखन निवेदन आहे प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. ऐकूयात भाग दुसरा.
1: श्रोतेहो नमस्कार. आज आपण वायू प्रदूषण, त्याची समस्या आणि त्याचं वैज्ञानिक स्वरूप लक्षात घेऊयात. वातावरणातील घातक वायू, धुलीकण, धूर आणि सूक्ष्म कण यांचं प्रमाण आरोग्य आणि पर्यावरणाला हानी पोचवेल इतकं वाढलं की त्याला आपण वायू प्रदूषण असं म्हणतो. खरं म्हणजे वायूमध्ये ऑक्सिजन सारखा अत्यंत महत्वाचा असा एक घटक असतो जो आपला प्राणवायू म्हणून आपल्या शरीरासाठी, सजीवांसाठी आवश्यक आहे. परंतु त्यामध्ये अनेक प्रदूषक वाढत आहेत. त्यामध्ये मुख्यतः पार्टिक्युलेट मॅटर अर्थात PM 2.5 मायक्रॉन आणि PM 10 मायक्रॉन हे अतिसूक्ष्म धुलीकण जे फुप्फुसाच्या खोल भागात जातात आणि त्यामुळे फुप्फुसाच्या अल्व्हियोलाय म्हणजे त्या बलून सारखे स्ट्रक्चर असतात त्या परमनंटली त्यांना इजा होतो. सल्फर डायऑक्साइड हा कोळसा आणि काही औद्योगिक प्रक्रियांमधून उत्सर्जित होतो. नायट्रोजन ऑक्साईड हा वाहनांमधनं, वीज प्रकल्प आणि उच्च तापमानावरील ज्वलनातून तो निर्माण होतो. कार्बन मोनॉक्साईड अपूर्ण ज्वलनामुळे तयार होतो आणि अत्यंत विषारी आहे. तर भूपृष्ठीय ओझोन हा सूर्यप्रकाशात नायट्रोजन ऑक्साईड आणि अस्थिर सेंद्रिय संयोगाच्या रासायनिक अभिक्रियांमधून तयार होतो. जागतिक आरोग्य संघटनेनुसार बाह्य आणि घरगुती वायू प्रदूषणाचा एकत्रित संबंध जगभरात दरवर्षी सुमारे 70 लाख अकाली मृत्यूंशी जोडलाय. अर्थात हा जागतिक अंदाज आहे. एखाद्या विशिष्ट शहरात एवढी मृत्यू होतात असं नाही, परंतु जगातच केवळ वायू प्रदूषणामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात मृत्यू होतात. आता यांची मुख्य कारणांमध्ये विशेषतः वाहनामधून निघणारा धूर ज्यामध्ये SO2, NO2 आणि कार्बन डायऑक्साईड आहे, औद्योगिक चिमण्यांमधून उत्सर्जित होणारे वायू ज्यामध्ये आता मी म्हटल्याप्रमाणे पार्टिक्युलेट मॅटर 2.5, कार्बन कण, सूट वगैरे आहेत, कोळसा, लाकूड, काळी कचरा आणि इतर इंधनांचं ज्वलन, शेतातील पिकांचा अवशेष जाळणं आणि कचरा उघड्यावर जाळणं, बांधकामं, खाणकामं आणि त्यावरील रस्त्यातील धूळ, घरगुती स्वयंपाकासाठी अपुऱ्या ज्वलनाची साधनं आणि एकूणच खराब वायुविजन असणं आणि डिझेल जनरेटर आणि औष्णिक वीज निर्मिती यातनं मोठ्या प्रमाणात ॲश आणि राख निर्माण होणं. आता याचे परिणाम काय होतात? तर विशेषतः दमा आणि फुप्फुसांचे आजार, हृदयवेगाचे आजार आणि पक्षघाताचा धोका देखील वाढतो. वनस्पतींच्या पिकांच्या पानावर परिणाम होऊन एकूण प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात आणि प्रोडक्टिव्हिटी कमी होते. बऱ्याचदा SO2, NO2 अशा सारख्या गॅसेसमुळे आम्लवृष्टी, माती, जलस्रोत, वनस्पती आणि त्यामुळे इमारतींचं नुकसान होतं. काही प्रदूषकांमुळे धुकं आणि दृश्यमानता कमी होते आणि त्यामुळे अपघातामध्ये प्रचंड वाढ होते. हरित वायू परिणाम ज्याला आपण म्हणतो त्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग होते आणि त्याच्या संदर्भात काय होतं ते आपण मागच्या भागात पाहिलं. आता या सगळ्यांवर वैज्ञानिक उपाय काय? तर इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटर ज्यामध्ये विद्युत क्षेत्राच्या सहाय्याने औद्योगिक धुरातील धुळीकण वेगळे केले जातात. खरं म्हणजे मोठ्या औद्योगिक संयंत्रात त्याचा आता वापर होतोच, परंतु आता दिल्ली सारख्या शहरामध्ये देखील त्याचा वापर करणं गरजेचं झालेलं आहे. स्क्रबर आणि फ्लू गॅसचा उपचार ज्यामध्ये योग्य रासायनिक आणि किंवा द्रव प्रक्रियांद्वारे सल्फर डायऑक्साईड आणि इतर प्रदूषक हवेतून कमी करता येतात, त्यासाठी अर्थात योग्य तंत्र निवडावं लागतं. हवेच्या गुणवत्तेचं वैज्ञानिक निरीक्षण करावं लागतं ज्यामध्ये पार्टिक्युलेट मॅटर 2.5 मायक्रॉन, NO2, SO2 आणि ओझोन मोजणाऱ्या केंद्रांद्वारे प्रदूषणाचे प्रमाण नोंदवता येतं आणि ते नोंदवल्यानंतर त्यावर उपाय करता येतात. खरं म्हणजे साधा आणि चांगला उपाय म्हणजे स्वच्छ वाहतूक आणि इंधनाचा वापर, ज्यामध्ये सार्वजनिक वाहतूक वाढवणे, विद्युत वाहनांची संख्या वाढवणे, वाहनांची नियमित तपासणी करणे, स्वच्छ स्वयंपाक इंधन आणि औद्योगिक उत्सर्जनाचं नियंत्रण करणं आणि यांचा एकत्रितपणे वापर करणं. यांचा निष्कर्ष काय? तर प्रदूषण निर्माण झाल्यानंतर ते काढून टाकण्यापेक्षा प्रदूषक निर्माण होण्याचं प्रमाण कमी करणं हे अधिक मूलभूत उपाय आहे. केवळ रस्त्याच्या कडेला झाडे लावणे किंवा मास्क वापरणे हे उत्सर्जन नियंत्रणाची जागा घेऊ शकत नाही. त्यामुळे हवा जी आपल्याला प्राणवायू देते तिचं प्रदूषण जीवघेणं ठरू शकतो हे आपण समजून घेतलं पाहिजे. धन्यवाद.
0: श्रोतेहो, आताच आपण परिसर या कार्यक्रमामध्ये आजच्या भागात ऐकलात मानवनिर्मित प्रमुख पर्यावरणीय समस्या, कारणं आणि उपाययोजना भाग दुसरा. लेखन निवेदन होतं प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक.

0: यांचं सादर करते होते सदानंद कांबडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
1: एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झ वर आणि न्यूज ऑन एआयआर ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राची प्रसारण सेवा. सकाळची 6:55 झाली आहेत. आता जाणून घेऊया आजचा दिनविशेष. आज आहे बुधवार, दिनांक 14 ऑक्टोबर 2026. आजचा सुविचार: ज्याला स्वतःवर ताबा ठेवता येत नाही तो कधीच स्वतंत्र नसतो. दिनविशेष: साताऱ्याचे अखेरचे छत्रपती महाराजा प्रतापसिंह यांचा आज आहे स्मृतिदिन. त्यांचे निधन 14 ऑक्टोबर 1847 झाले. पहिले कुटुंब नियोजन प्रसारक र धो कर्वे यांचा देखील आज स्मृतिदिन आहे. त्यांचे निधन 14 ऑक्टोबर 1953 रोजी झाले होते. साहित्य सम्राट न ची केळकर यांचा स्मृतिदिन 14 ऑक्टोबर 1947. तसेच सेतू माधवराव पगडी यांचा देखील आज स्मृतिदिन आहे. त्यांचे निधन 14 ऑक्टोबर 1994 झाले होते. आणि श्रोतेहो, आज आहे जागतिक मानक दिन. श्रोतेहो, आता ऐकूया काही जाहिरात संदेश.
2: या नवरात्री आणि दसऱ्याला तुमच्या व्यवसायाची प्रगती करा अधिक दमदार आणि पॉवरफुल. अशोक लीलँड दोस्त सोबत खरेदी करा साथी 1120 kg, दोस्त एक्सेल 1400 kg, दोस्त प्लस एक्सेल 1600 kg आणि बडा दोस्त i5 प्लस 2114 kg क्षमतेसह आकर्षक डिस्काउंट सोबत प्रत्येक खरेदीवर LED TV, वॉशिंग मशीन किंवा म्युझिक सिस्टीम यापैकी एक भेट वस्तू जिंकण्याची संधी.
3: आजच भेट द्या नांदेड, लातूर, परभणी, हिंगोलीचे अधिकृत डीलर आदित्य एजन्सी, लातूर फाटा, नांदेड. कॉल 7744008516. नियम वाटी लागू.
4: डॉक्टर संतोष बरगाले यांचा बरगाले मल्टी स्पेशालिटी दातांचा दवाखाना. दातांवरील सर्व शस्त्रक्रिया कम्प्युटरद्वारे तपासणी, सिरामिक्सचे फिक्स दात, तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी, दातांच्या सर्व समस्यांवर उपचार. संपर्क बरगाले दातांचा दवाखाना, बसस्टँड समोर लोहा आणि सन्मान प्रेस्टिज जिल्हा परिषदच्या बाजूला नांदेड.
5: अहो, गुडघे दुखीमुळे चालणंही अवघड झालंय.
6: काळजी करू नको, नांदेडच्या डेक्कन हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आत्माराम गाडगीळ करतात सांधेरोपण शस्त्रक्रिया, गुडघा आणि खुबा दोन्हीची.
5: वा, म्हणजे आता पुन्हा आरामात चालता येईल.
6: हो, अगदी बरोबर बोललीस.
5: अहो, मग पत्ता तरी सांगा हॉस्पिटलचा.
6: डेकन हॉस्पिटल, रेल्वे स्टेशन जवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड.
5: आजच संपर्क करा.
7: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल. क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर 1 तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेस साठी औषधीन उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था. संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धन घाट पुलाजवळ, बोरबन, नांदेड.
8: क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
9: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेड साइड सोनोग्राफी, एक्स-रे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
8: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भपिशवीचा आजार,
9: 24 तास तज्ज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध.
10: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता.
8: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव, सुनेगावकर,
9: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड.
10: संपर्क 7050 1010 49.
11: आपल्या मुलीचे दात पुढे आलेले आहेत, वेडे वाकडे आणि दातात फटी पण आहेत, तर आजच दाताला पिन बसवून स्माइल डिझाइन करण्यासाठी भेटा डॉक्टर सागर मापारे, डॉक्टर लेन, नांदेड.
10: युरोप मध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय, नांदेड येथे सेंचुरियन या जगातील सर्वोत्तम फेको मशीन द्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आधार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर द्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्र विकारावर रेटिना लेझर द्वारे उपचार. मोतेवार नेत्रालय, ST स्टँड जवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड.
12: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार, शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
10: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड.
13: पोटविकार, मुळव्याध, भगंदर, स्तनाचे आजार तसंच फिशर आणि लेझर सर्जरीसाठी प्रसिद्ध महिला सर्जन आता नांदेड इथं उपस्थित, डॉक्टर रोहिणी पाटील, जनरल सर्जन आणि मुळव्याध तज्ज्ञ.
6: सिद्धिविनायक हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी, शिवाजीनगर, नांदेड. नोंदणीसाठी संपर्क 940-44-16-756.
14: ऐग

0: हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
1: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ.
2: तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
0: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
1: पिंपरी चिंचवड मध्ये.
2: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
0: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
2: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
3: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड.
4: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार.
3: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक.
4: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
3: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड, हडको, नांदेड.
5: लखलख सोनेरी सण आनंदाचा साज सोन्याचा. यंदाची दसरा दिवाळी साजरी करा चंदूपाकर सराफ ज्वेल्स सोबत.
6: मिळवा मजुरी फक्त 3.99% ते 9.99% प्रति ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांवर. सोबतच हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मजुरीवर 100% सूट आणि चांदीच्या नागिनांवर फ्लॅट 30% सूट. ही मर्यादित ऑफर 11 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2026 पर्यंत.
5: सणाचा आनंद द्विगुणित करायला आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स. संपर्क 0796 999 1827. लखलख सोनेरी सण आनंदाचा साज सोन्याचा. यंदाची दसरा दिवाळी साजरी करा चंदूकाका सराफ ज्वेल्स सोबत.
6: मिळवा मजुरी फक्त 3.99% ते 9.99% प्रति ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांवर. सोबतच हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मजुरीवर 100% सूट आणि चांदीच्या नागिनांवर फ्लॅट 30% सूट. ही मर्यादित ऑफर 11 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2026 पर्यंत.
5: सणाचा आनंद द्विगुणित करायला आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स. संपर्क 0796 999 1827.
7: श्रोतो, आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राची प्रसारण सभा FM 101.1 MHz वर. आता ऐकूया देशभक्तीपर गीतरचना.

0: मोहम्मद अजीज, सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये सुदर्शन फकीर आणि अजीज कैसी यांची देशभक्तीपर गीतरचना आताच आपण ऐकलीत. संगीत होतं चनी सिंग यांचं. देशभक्तीपर गीतरचना आपण ऐकलीत आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.
1: लखलख सोनेरी सण आनंदाचा साज सोन्याचा यंदाची दसरा दिवाळी साजरी करा चंदूपाका सराफ ज्वेल्स सोबत.
2: मिळवा मजुरी फक्त 3.99% ते 9.99% प्रति ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांवर. सोबतच हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मजुरीवर 100% सूट आणि चांदीच्या दागिन्यांवर फ्लॅट 30% सूट. ही मर्यादित ऑफर 11 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2026 पर्यंत.
1: सणाचा आनंद द्विगुणित करायला आजच भेट द्या चंदूपाका सराफ ज्वेल्स. संपर्क 0796991827.
3: खादी वस्त्र आपल्या स्वातंत्र्याची आणि शौर्याची ओळख. खादी स्वीकारूया, स्वदेशीचा अभिमान जपूया.
4: महात्मा गांधी जयंती ते दीपावली पर्यंत खादी खरेदीवर 20% भव्य डिस्काउंट
3: आणि सर्व खादी रेडीमेड्स वर भव्य 35% डिस्काउंट.
4: संपर्क खादी भवन वजीराबाद हनुमान पेठ नांदेड आणि स्टेट बँकेजवळ कंधार.
5: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन एआयआरआय ऍपच्या द्वारे. श्रोत्या सकाळचे 7:07 आणि 49 सेकंद झाली आहेत. यानंतर 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: FM 101.7 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणी सही छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो यानंतर 7:10 प्रादेशिक बातम्या प्रसारित करीत आहोत. तत्पूर्वी
1: पुण्यात वाहतूक व्यवस्थेत क्रांती आणण्याचा प्रयत्न करणारी चळवळ उभी करणारे

0: उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ व सक्रिय मार्गदर्शनाखाली कार्यरत डॉक्टर केशव नाना क्षीरसागर।
1: रिक्षा चालकांचे कल्याण व सन्मान। कोरोना काळात 100 ऑक्सिजन रिक्षा, रिक्षा मित्र, प्रीपेड रिक्षा उपक्रम, मोफत मेट्रो फीडर बस सेवा, 50 ट्रॅफिक वॉर्डनची फौज असे ऐतिहासिक उपक्रम नामदार चंद्रकांत दादांच्या मार्गदर्शनाखाली राबवणारे महाराष्ट्र कामगार सभेचे अध्यक्ष डॉक्टर केशव क्षीरसागर यांची समीरा गुजर व राजा माने यांनी घेतलेली मुलाखत।
0: दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो मालिका गुरुवार दिनांक 15 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजता व शुक्रवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर।

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. यूपीआय व्यवहारांवरील व्यापाऱ्यांसाठीचं एमडीआर शुल्क दिवाळीनंतर लागू करण्यात येणार. कचऱ्यापासून कॉम्प्रेस्ड बायोगॅस निर्मितीसंदर्भात कृती दल स्थापन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. पाणीपुरवठा योजनांची अपूर्ण कामं तातडीनं पूर्ण करण्यासह मराठवाडा वॉटर ग्रीडचं काम युद्धपातळीवर करण्याची मंत्री गुलाबराव पाटील यांची सूचना. विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीची 100% अंमलबजावणी करण्याचे विद्यापीठांना निर्देश. आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी प्रसिद्ध. आता सविस्तर बातम्या. यूपीआय मर्चंट डिस्काउंट रेट अर्थात 2000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या यूपीआय व्यवहारांवर व्यापाऱ्यांना किंवा दुकानदारांना द्यावं लागणार असलेलं शुल्क दिवाळीनंतर लगेच लागू करण्यात येणार आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं सामाजिक माध्यमावरच्या संदेशातून ही माहिती दिली. यासाठीची तारीख स्वतंत्रपणे जाहीर केली जाणार आहे. सामान्य ग्राहकांना यूपीआय पेमेंट करण्यासाठी कोणतंही शुल्क लागणार नसून व्यक्ती ते व्यक्ती यूपीआय व्यवहारही पूर्णपणे निःशुल्क राहणार आहेत. याशिवाय महिन्याला 1 लाखापर्यंतची रक्कम यूपीआयद्वारे मिळवणारे छोटे दुकानदार आणि पथविक्रेत्यांनाही हे शुल्क द्यावं लागणार नाही. राज्यातली शहरं कचरामुक्त करण्यासोबतच कचऱ्यापासून कॉम्प्रेस्ड बायोगॅस अर्थात बीसीजी निर्मितीला चालना देण्यासाठीचे प्रकल्प उभारण्याबाबत कृती दल स्थापन करावेत आणि ज्या ठिकाणी शक्य आहे तिथं राज्याच्या सीबीजी धोरणानुसार प्रकल्प उभारावेत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. काल मुंबईत यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या प्रकल्पांमुळे कचरा उचलण्यासाठी महापालिकांना करावा लागणारा खर्च वाचणार असून कचरामुक्त शहरांच्या उद्दिष्टाला चालना मिळेल असंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य नाविन्यता सोसायटी आणि उदयती फाउंडेशन यांच्यात काल सामंजस्य करार करण्यात आला. या माध्यमातून राज्यात महिला उद्योजकता हब स्थापन करण्यात येणार असून या हबमुळे राज्यातल्या महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. राज्यातली पाणी टंचाईची परिस्थिती लक्षात घेत पाणीपुरवठा योजनांची अपूर्ण कामं तातडीनं पूर्ण करून त्या कार्यान्वित कराव्यात असे निर्देश पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. काल मुंबईत मंत्रालयात यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर आणि गंगापूर इथं गावनिहाय पाणी टंचाईचा आढावा घेऊन आवश्यक त्या उपाययोजना तातडीनं कराव्यात तसंच मराठवाडा वॉटर ग्रीड आणि जलजीवन मिशनची अपूर्ण कामं युद्धपातळीवर पूर्ण करावीत असे निर्देशही त्यांनी दिले. विद्यापीठांनी विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफीची 100% अंमलबजावणी करावी असे निर्देश मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. छत्रपती संभाजीनगर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अभिजात मराठी भाषा सप्ताहाचं उद्घाटन करताना ते काल बोलत होते. पालकमंत्री संजय शिरसाट, कुलगुरू डॉ विजय फुलारी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. शैक्षणिक कर्जवसुलीच्या स्थगितीबाबत शासनानं घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यावरही कुलगुरूंनी लक्ष देण्याची सूचना सामंत यांनी केली. ते म्हणाले,
1: मराठवाड्यातल्या सगळ्या प्राचार्यांना माझी विनंती आहे की आजच सूचना केल्या पाहिजेत की मराठी भाषेचा हा कार्यक्रम नुसता मराठी भाषेच्या अभिजात भाषेसाठी नव्हता तर या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क जी माफी झालेली आहे त्याचा आढावा घेणारा देखील हा कार्यक्रम होता आणि म्हणून ते देखील निर्देश आजच फुलारी सर आपण प्राचार्यांना द्यावेत आणि माझ्या शेतकऱ्यांच्या मुलांना त्याच्यानंतर दिलासा द्यावा. ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी कर्ज काढलेली आहे त्या विद्यार्थ्यांना देखील जर बँक त्रास देत असतील तर त्यांना देखील वटणीवर आणण्याची जबाबदारी कुलगुरू मोदींनी घेतली पाहिजे. आणि तुमच्याकडनं ते वटणीवर आले नाही तर माझ्याकडे आणि शिरसाट साहेबांकडे पाठवा, त्यांना चांगले वटणीवर आणतो.
0: राज्यातल्या महामार्गांवर होणाऱ्या

0: रस्ते अपघातातल्या गंभीर जखमींना वेळेत वैद्यकीय उपचार मिळावेत या उद्देशानं पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला हवाई रुग्णवाहिका सेवा सुरु करण्याचं नियोजन करण्यात येत असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. काल मंत्रालयात यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या योजनेत समृद्धी महामार्ग, मुंबई पुणे द्रतगती महामार्ग आणि मुंबई गोवा महामार्गांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातल्या अनधिकृत बांधकामाच्या दस्तांची नोंदणी कालपासून बंद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूल विभागानं यासंदर्भात प्रतिबंधात्मक आणि मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून नियम मोडल्यास दुय्यम निबंधकाची विभागीय चौकशी होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
1: यंदाच्या हरभरा हंगामासाठी निवडा महाबीजचा जॅटकी 92-18 वाण, जिरायती आणि बागायती शेतीसाठी योग्य, मररोगस प्रतिकारक्षम आणि हमखास भरघोस उत्पादन देणारे वाण. केंद्र शासनाच्या साथी पोर्टलद्वारे प्रमाणित असल्याने गुणवत्तेची खात्री, त्वरा करा. महाबीजचे बियाणे रास्त दरात उपलब्ध आहे. महाबीज, शेतकऱ्यांच्या विश्वासाचे नाव.
0: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनाचा 25 वर्षांचा प्रवास जनसेवा से देशसेवा या मंत्रानं प्रेरित असून सेवा आणि सुशासनाच्या दृष्टिकोनातून 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार कार्यरत आहे. सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तनाचा प्रयत्न या कार्यातून होत आहे. केंद्र सरकारनं सुरू केलेली उज्ज्वला योजना हा देखील याच प्रयत्नांचा भाग आहे. आज या योजनेविषयी जाणून घेऊ.
2: ग्रामीण आणि वंचित कुटुंबातल्या महिलांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं 1 मे 2016 रोजी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली. स्वयंपाकासाठी पारंपरिक पद्धतीनं लाकूड, कोळसा आणि शेणाच्या गोवऱ्यांचा वापर होत असे. त्यामुळे निर्माण होणाऱ्या धुराच्या त्रासापासून महिलांना दिलासा देणं, स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधनाचा वापर वाढवणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
3: उज्ज्वला योजना से 10 करोड रसोइयों उसमें धुएं का अंत हुआ है. हमारी बहनों को, बेटियों को उनकी सेहत की रक्षा हुई है.
2: 2021 मध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला. स्थलांतरित कुटुंबांसाठी पत्त्याच्या पुराव्याबाबत या दुसऱ्या टप्प्यात सुलभ तरतुदी करण्यात आल्या. तसंच लाभार्थ्यांना गॅस जोडणी आणि पहिलं गॅस सिलेंडर विनामूल्य उपलब्ध करून देण्यावरही या दुसऱ्या टप्प्यात भर देण्यात आला आहे.
0: सेवा संकल्प अभियानांतर्गत जालना जिल्ह्यातल्या विविध आरोग्य केंद्रांवर किशोरवयीन मुलींसाठी HPV लसीकरण आणि जनजागृती उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत काल जालना, अंबड आणि जाफराबाद तालुक्यांमधल्या विविध आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांमध्ये मुलींना HPV लसीकरणाचं महत्व समजावून सांगण्यात आलं. या मोहिमेत एकूण 21 मुलींना लस देण्यात आली. विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादी अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी बीड जिल्हा प्रशासनानं विविध उपाययोजना राबवल्या आहेत. जिल्ह्यातल्या 2393 मतदान केंद्रांसह महाविद्यालयं आणि विद्यापीठांमध्ये देखील विशेष शिबिरं घेण्यात आली. दरम्यान SIR अंतर्गत दावे हरकतींचा निपटारा, नोटीस बजावणी आणि सुनावणीची कामं 16 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले. लातूर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी तात्कालिक उपाययोजनांसोबतच दीर्घकालीन नियोजन करण्याची गरज आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केली आहे. काल जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. दरम्यान जिल्हाधिकारी डॉ भारत बास्तेवाड यांनी जिल्ह्यातल्या सगळ्या पाटबंधारे प्रकल्प, लघु तलाव, नदी नाले यामधून होणारा अनधिकृत पाण्याचा उपसा तात्काळ बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत. प्रकल्पांच्या बुडीत क्षेत्रातल्या विहिरींवरून सिंचनासाठी होणारा अनधिकृत उपसा पूर्णपणे थांबवून विद्युत पंप जप्त करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरमधल्या जुना मोंढा परिसरातल्या बजरंग ट्रेडिंग कंपनीचा परवाना अन्न आणि औषध प्रशासनानं निलंबित केला आहे. या कंपनीत ऑईल रिपॅकिंगचं काम सुरू असताना झालेल्या कारवाईत 23,35,654 रुपयांचं संशयास्पद आणि चुकीचं ब्रँडिंग केलेलं खाद्यतेल जप्त करण्यात आलं. या ठिकाणी स्वच्छता आणि इतर नियमांचं उल्लंघन झाल्याचंही दिसून आलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत कर्जमुक्तीला पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची तिसरी यादी प्रसिद्ध झाली आहे. आतापर्यंतच्या याद्यांमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या एक

0: 1,46,371 शेतकऱ्यांची नावं आहेत, त्यापैकी 1,05,201 शेतकऱ्यांचंच आधार प्रमाणीकरण झालं आहे. नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1,97,912 शेतकऱ्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधित शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करून घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. यूपीआय व्यवहारांवरील व्यापाऱ्यांसाठीचं एमडीआर शुल्क दिवाळीनंतर लागू करण्यात येणार. कचऱ्यापासून कॉम्प्रेस्ड बायोगॅस निर्मितीसंदर्भात कृती दल स्थापन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि पाणीपुरवठा योजनांची अपूर्ण कामं तातडीनं पूर्ण करण्यासह मराठवाडा वॉटर ग्रीडचं काम युद्धपातळीवर करण्याची मंत्री गुलाबराव पाटील यांची सूचना. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: एफ एम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळची 7:20:47 झाली आहेत.
2: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
3: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
2: तुमची फरमाईश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
3: तुम्हालाही फोन फरमाईश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये फोन करा.
4: आमचा फोन क्रमांक 940-476-1252.
5: आमचा फोन क्रमांक पुन्हा एकदा 940-476-1252.
2: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
6: हॅलो फोन फरमाईश.
3: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
2: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सकाळी 10 वाजता.
6: फोन फरमाईश.

श्रोतो, आज आहे दिनांक 14 ऑक्टोबर. आज आहे धम्मचक्र प्रबंध दिन. आमच्या सर्व रसिक श्रोत्यांना धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. श्रोतो, आज सकाळी 10:45 लोकजागर या कार्यक्रमामध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मनोज कुमार साखरे यांचं भाषण आम्ही प्रसारित करू. निवेदन संपलं.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राची प्रसारण सभा एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन एआयआर ऍपच्या द्वारे. सकाळचे 7:24 आणि 37 सेकंद झाले आहेत. यानंतर 7:25

0: श्रोते हो नमस्कार. दिलखुलास कार्यक्रमाच्या या तिसऱ्या आणि अंतिम भागात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, मागील भागात आपण मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजना आणि कोल्हापूर जिल्ह्यातील वन पर्यटनाबाबत धैर्यशील पाटील यांच्याकडून माहिती जाणून घेतली. जंगलांचं संरक्षण करायचं असेल तर वन विभागाच्या प्रयत्नांसोबतच स्थानिक नागरिकांचा सहभाग, गावकऱ्यांचं सहकार्य आणि समाजाची जागरूकताही अत्यंत महत्वाची आहे. श्रोते हो, उन्हाळ्याच्या काळात जंगलातील वणव्यांचं आव्हान वाढतं. याच अनुषंगानं आजच्या या अंतिम भागात आपण वणवा प्रतिबंध, वनसंवर्धनातील लोकसहभाग, जैवविविधता संवर्धन आणि तरुणांची भूमिका याबाबत जाणून घेणार आहोत. पाटील सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार.
0: सर, उन्हाळा आला की जंगलातील वणव्यांची चिंता वाढते. वणवा रोखण्यासाठी किंवा वणवा लागलाच तर त्यावर वेळीच नियंत्रण मिळवण्यासाठी वन विभागाची तयारी कशी असते?
1: आपल्याकडे फॉरेस्ट फायर अलर्ट सिस्टम आहे, ज्यामध्ये फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया ही आपली संस्था आहे, ज्याच्याकडून सगळे जे फायर अलर्ट्स असतात त्यांचं मॅपिंग केलं जातं. ती माहिती राज्यस्तरावरती येते ऑनलाईन फॉर्ममध्ये, आणि त्यानंतर प्रत्येक डीसीएफ यांना त्यांची माहिती जाते, प्रत्येक गार्ड पर्यंत त्यांच्या मोबाईलवर अलर्ट येतात. त्यामुळे ही अलर्ट सिस्टम आपली खूप चांगली आहे, ज्यातनं आम्हाला खूप कमी वेळेत समजतं. आणि अलर्ट आल्यानंतर आपण जागेवरती जाऊन तो वनवा विझवण्यासाठी फायर ब्लोवर्स असतील, फायर बीटर्स असतील, अशा संसाधनांचा, काही ठिकाणी पाण्याचा असा वापर करून आपण वनवे थांबवतो आणि त्याच्यासाठी प्रयत्न करतो. आणि प्रिव्हेन्शन म्हणून आपल्याकडे फॉरेस्टमध्ये आपण फायर लाईन्स पण घेतो. फायर लाईन्समध्ये दोन वन क्षेत्र आणि मालकी क्षेत्र याच्यामधला एरिया किंवा दोन फॉरेस्टच्या कंपार्टमेंटमधला एरिया हा जाळला जातो. आणि हे प्रिव्हेन्शन मेजर्स आपण जनरली नोव्हेंबरच्या आसपास करतो, कारण की उन्हाळ्याच्या काळामध्ये वनवे जास्त लागतात, त्यामुळे देखील वनव्याचं प्रमाण कमी असतं.
0: सर, सध्या राज्यभरात दुष्काळ सदृश परिस्थिती दिसून येते, मग अशा परिस्थितीमध्ये वन विभागाची तयारी कशी असते?
1: सध्याच्या काळामध्ये आपल्याकडे पाण्याचं महत्व खूप जास्त आहे, आणि सगळे पाण्याचे स्रोत हे जंगलामध्ये आहेत. मोठे मोठे डॅम्स आहेत, त्यांना जंगलाचं कॅचमेंट आहे, तिथून पाणी येतं. आणि तिथून मुंबई सारखं शहर असेल, कोल्हापूर सारखं शहर असेल, तर यांना पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळे हा जंगलाचं संवर्धन म्हणजेच पाण्याचं संवर्धन आहे असं मला वाटतं. त्यासाठी जंगलामध्ये जे मोठे मोठे चेक डॅम्स असतील, सिमेंट नाला बांध असतील, तर ते बांधण्यासाठी आम्ही एकूण राज्यस्तरावरती आणि कोल्हापूरमध्ये पण आम्ही नियोजन केलेलं आहे. आणि त्याचबरोबर लोकसहभाग खूप महत्वाचा आहे, त्यासाठी आपण कोल्हापूरमध्ये 250+ वनराई बंधारे आपण 3 दिवसांमध्ये बांधण्याचं देखील नियोजन केलंय. त्यामध्ये स्थानिक लोक असतील, त्यानंतर संयुक्त वन व्यवस्थापन समिती असतील किंवा युवक असतील, या सगळ्यांना समावेश करून घेणार आहे.
0: अच्छा, मग या स्थानिक समित्यांचा सहभाग वाढवण्यासाठी म्हणजे वनसंवर्धनाच्या कामात सुद्धा गावकरी आणि स्थानिक समित्यांचा सहभाग वाढवण्यासाठी वन विभागाकडून कोणते प्रयत्न केले जात आहेत?
1: यासाठी प्रत्येक गावामधले जे तरुण

0: लोक आहेत मोस्टली की ज्यांना जंगलाविषयी आत्मीयत आहे किंवा शाळेतली मुलं आहेत जे ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करू शकतात किंवा शिक्षक आहेत तर त्या लोकांना जाऊन उद्बोधन करणे आणि 250 वनराय बंधारे म्हणतो जे कमी खर्चिक असतात आणि स्थानिक लेवलवर बांधले जाऊ शकतात तर त्याबाबत आपण लोकांना ट्रेनिंग पण दिलं आमच्या स्टाफला तर 3 दिवसांमध्ये आपण ह्या गावातल्या लोकांना गोळा करून हे 250 बंधारे मांडणार आहे प्लस तसेच सगळ्या राज्यस्तरावरती बांधले गेले तर जे खारुताईचा छोटासा वाटा आहे तो प्रत्येकानं उचलला तर आपण ह्या संकटाला तोंड देऊ शकतो असं मला वाटतं.
1: हो खरंय सर. सर जंगल आणि वन्यजीवांच्या संरक्षणासमोर शिकार हा एक मोठा धोका आहे. मग शिकारीला आळा घालण्यासाठी वन विभागाची यंत्रणा कशा पद्धतीनं काम करते?
0: शिकार हा काही ठिकाणी तिथल्या संस्कृतीचा पार्ट म्हणून आलेला आहे आपल्याकडे तर त्या ठिकाणी आत्ता आणि पूर्वीची जर आपण या दोन्ही गोष्टीला फरक पाहिला तर आता लोकांचं बरंचसं उद्बोधन झालं आहे आणि याबरोबर वन विभागाने केलेल्या कारवाई असतील तर आपण मागच्या वर्षामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 80 पेक्षा जास्त ऑफेन्सेस रजिस्टर केले तर त्यापैकी बरेचसे शिकारीचे ऑफेन्सेस आहेत आणि शिकारीला वन्यजीव कायदा 1972 झालाय तर त्याच्या अंतर्गत चांगली शिक्षा पण आहे तर ह्या गोष्टी थांबवण्यासाठी वन विभागाकडून रात्र गस्त असेल जे पेट्रोलिंग म्हणतो ते आपण कंटिन्युअसली करत असतो. आमची कमांड कंट्रोल रूम आहे त्या ठिकाणी 1920 हा आमचा हेल्प नंबर आहे तर त्याच्यावरून कंटिन्युअसली कॉल येत असतात त्याचा फॉलोअप आपण घेत असतो आणि आम्ही सगळे रेकॉर्ड्स मेंटेन करतो. पोलिसांच्या बरोबर आमची टायगर सेल आहे त्यांची रिसेंटली कोल्हापूर सर्कलची माननीय आयजी साहेब आणि सीसीएफ कोल्हापूर यांच्या उपस्थितीमध्ये टायगर सेलची मीटिंग पार पडली. तशी प्रत्येक राज्यातल्या जिल्ह्यामध्ये वेळोवेळी टायगर सेलची मीटिंग पार पडते याच्यामध्ये शिकार शिकारी अशा गोष्टीवरती काही मार्ग शोधता येतील काही अशाही चर्चा ट्रेनिंग वगैरे होतात.
1: अच्छा सर वन्यजीवांच्या संरक्षणामध्ये नागरिकांचा सहभाग खूप महत्वाचा असतो. एखाद्या नागरिकाच्या निदर्शनास वन्यजीवांची शिकार किंवा वनक्षेत्रातील संशयास्पद हालचाल जर आढळून आली तर त्या व्यक्तीनं वन विभागाला माहिती देण्यासाठी काय करावं किंवा नागरिकांकडून मिळणारी माहिती या कारवाईमध्ये कशा पद्धतीनं महत्वाची ठरते?
0: मॅडम खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण नागरिकांच्या सहभागाशिवाय हे शिकार आपण थांबवू पण शकत नाही आणि आपल्या संविधानामध्ये फंडामेंटल ड्युटीजमध्ये वन्यजीवांचं संरक्षण हे आपली एक ड्युटी आहे हे मेन्शन केलेलं आहे ऑलरेडी आणि आता बरेचशा लोकांना जसे लोक ताडोबा फिरायला जातात आपल्याकडे राधानगरी फिरायला जातात तर जंगल तिथले टायगर असतील हत्ती असतील किंवा जे वन्य प्राणी आहेत ते पाहिल्यानंतर त्यांच्यामध्ये त्यांच्याविषयी आणि जनरेशन झेड जे आपण म्हणतो त्या सगळ्यांच्यामध्ये एक आत्मीयता नक्कीच आता तयार झालेली आहे आणि हे लोक स्वतःहून आम्हाला अशा काही गोष्टी आढळल्या तर ते माहिती देतात आम्हाला. डायरेक्टली आमचे रेंज फॉरेस्ट ऑफिसेस असतात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी किंवा 1920 आमचा हेल्पलाईन नंबर आहे याच्यावरती देखील काही लोक माहिती देतात तर ह्या अशा केसेस आल्यानंतर आम्ही त्यांची प्रॉपर इन्क्वायरी करतो आणि आमचा डेटाबेस आहे आमचे स्टाफ आहे तो फील्डवरती जाऊन अशा ठिकाणी जी लोकांना पकडणे त्यांच्यावर कारवाई करणे ह्या गोष्टी करत असतो आणि सायमल्टेनियसली आम्ही लोकांमध्ये उद्बोधन पण करत असतो की शिकारी किंवा शिकार ही गोष्ट आहे ही समाजासाठी किंवा जंगलासाठी पण चांगली नाही आहे त्याच्यापेक्षा आपण वन्य प्राण्यांचं संरक्षण संवर्धन केले पाहिजे. चिमण्यांसाठी घरी कृत्रिम घरटी आहेत ती लावली पाहिजेत घरामध्ये एक छोटीशी पाण्याची जरी बशी बनवून ठेवली तर त्यातनं पण आपण छोट्या छोट्या जीवांचं संरक्षण संवर्धन करू शकलो तर ते पण खूप आपली जी ड्युटी आहे तर त्याबाबतचं पॉझिटिव्ह कॉन्ट्रीब्युशन होईल असं मला वाटतं.
1: हो सर अत्यंत महत्वाची माहिती सर आपण दिलीत. सर जंगलांमध्ये अनेक दुर्मिळ वनस्पती पक्षी आणि वन्यजीवांचं वास्तव्य असतं. ही समृद्ध जैवविविधता पुढच्या पिढ्यांसाठी जपण्यासाठी वन विभागाकडून कोणते विशेष उपक्रम राबवले जात आहेत?
0: आपल्याकडे पक्षी वनस्पती आणि वन्यजीव यांची खूप मोठ्या प्रमाणात बायोडायव्हर्सिटी आहे तर त्यांचं संवर्धन करण्यासाठी वन विभागाबरोबर तिथल्या स्थानिक लोकांचा देखील खूप महत्वाचा रोल आहे कारण ही संपत्ती राष्ट्रीय संपत्ती आहे. सगळे वन्यजीव असतील आणि आपल्या कायद्यात असं मेन्शन केलेलं आहे वन्यजीव कायद्यामध्ये पण तर त्यासाठी सगळ्यांनी एकत्रित पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. वन विभाग काम करत असतं पण जसं आपण मेन्शन केलं की शिकारी असतील किंवा अवैध वृक्षतोड असेल अशाविषयी लोकांनी त्यात स्वतः थांबवणं आणि वन विभागाला माहिती देणं आवश्यक आहे तर त्यासाठी आपण स्पेसिफिक वन्यजीव सप्ताह असेल किंवा पक्षी सप्ताह असेल किंवा आग विरोधी सप्ताह असेल अशा वेळी लोकांमध्ये पोहोचतो आणि जागरूकता करतो की आम्ही आम्हाला त्याच्याविषयी माहिती द्या आणि आम्ही त्याच्याविषयी कारवाई पण करतो.
1: अच्छा सर याला जोडूनच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी किंवा

0: त्यांना जाण्या येण्यासाठी म्हणून असं काही वनविभागाकडून काही सोय केली आहे का?
1: आपल्याकडे कोल्हापूरचा विचार केला तर राधानगरी अभयारण्य आहे, त्या ठिकाणी फार पूर्वीपासून दाजीपूरची सफारी फेमस आहे. गवे पाण्यासाठी लोक इथं परदेशातून पण येतात, तर त्यासाठी कोल्हापूरमधून पण विशेष बस सेवा वन्यजीव विभागाकडून उपलब्ध करून दिली जाते मागणीनुसार. याशिवाय आपण सुरंगी गेट आहे दाजीपूर पासून जवळ, त्या ठिकाणी नवीन सफारी आपण चालू करण्याचं नियोजन आहे. याशिवाय आपला चांदोली अभयारण्य खूप जवळ आहे आपल्या कोल्हापूर पासून, तर त्या ठिकाणी पण सफारी आता नव्याने सुरू होत आहे. तर अशा 2 ते 3 ठिकाणी सफारी नव्याने सुरू होत आहेत आणि त्या कोल्हापूर पासून जाण्या येण्यासाठी बसेसचा ऑप्शन वन्यजीव विभागाकडून उपलब्ध करून दिला जाणार आहे.
0: अच्छा, खूप छान. कार्यक्रमाच्या समारोपाकडे येताना जंगल, वन्यजीव आणि निसर्ग ही आपली सामूहिक संपत्ती आहे. निसर्गाशी नातं जपण्यासाठी आणि वनसंवर्धनात सहभागी होण्यासाठी आपण नागरिकांना, विशेषतः तरुणांना काय आवाहन कराल?
1: नागरिकांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असं मला वाटतं, कारण की इफ नॉट वी देन हू, आणि इफ नॉट हेअर देन वेअर, आणि इफ नॉट नाऊ देन वेन. आय थिंक दिस इज द राईट टाईम. ही महत्वाची वेळ आहे आपल्या सगळ्यांना. आता कळतं झालंय की आपण आता जंगलाला वाचवायला पाहिजे, तर त्यासाठी जितकं जास्तीत जास्त आपल्याला योगदान देता येईल तेवढं दिलं पाहिजे. प्रत्येकानं 5 तरी झाडं लावली पाहिजेत दरवर्षी, आणि जेवढ्या जास्तीत जास्त प्रमाणात वन्यजीव अभयारण्य असतील, जसे ताडोबासारखे अभयारण्य असतील, पेंच असेल, जिम कॉर्बेट असेल, अशा ठिकाणी भेटी दिल्या पाहिजेत, जेणेकरून निसर्ग संवर्धन आणि ही चळवळ आहे पर्यटन, याच्याविषयी त्यांना माहिती मिळेल आणि एकत्रित लोकांचा सहभाग आणि ह्याच्याविषयी जागरूकता वाढेल. आणि आपण आपल्या जंगलांना, जंगलावरती जे डिपेंडेंट आहे म्हणजे आपलं पाणी, त्यानंतर आपल्याला मिळणारे जो ऑक्सिजन आहे, त्यानंतर आपल्याला मिळणारं सगळं जे निसर्गातनं शांती जी मिळते, पीस ऑफ माइंड, हे सगळं आपल्याला मिळू शकेल असं मला वाटतं. याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील सवदकडा धबधबा असेल, त्याशिवाय चंदगड आजरा इथले बरेच तिलारीचं धरण आहे आणि व्ह्यू पॉईंट आहेत. त्यानंतर पन्हा पावनखिंडीचा ट्रेक रूट आहे, बरकीचा धबधबा आहे, अशा सुंदर पर्यटन स्थळांना जास्तीत जास्त आपण भेटता येईल.
0: हो, निश्चितच सर. श्रोते हो, आपल्या तीनही भागांच्या संवादातून राज्याच्या समृद्ध वनसंपदेचं महत्व आणि वन्यजीवांच्या संरक्षणाविषयी आपण धैर्यशील पाटील सरांकडून जाणून घेतलं. त्याचबरोबर मानव आणि वन्यजीव यांच्यामधील संघर्ष कमी करण्यासाठीचे प्रयत्न, वनपर्यटनाचा विकास, लोकसहभाग, वणवा प्रतिबंध आणि जैवविविधतेचं संवर्धन याबाबत अत्यंत महत्वाची अशी माहिती आपल्याला कोल्हापूर प्रादेशिक वन विभागाचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील सरांकडून घेतली. सर, या विशेष संवादासाठी आपण दिलखुलास कार्यक्रमात सहभागी झालात आणि आमच्या श्रोत्यांना अत्यंत उपयुक्त माहिती दिलीत, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: श्रोते हो, जंगल वाचलं तरच वन्यजीव आणि जैवविविधता वाचेल आणि पर्यावरणाचं संतुलन टिकून राहील. निसर्गाशी असणारं आपलं नातं केवळ भावनेचं नाही तर जबाबदारीचं सुद्धा आहे. निसर्गाचं संरक्षण ही सामूहिक जबाबदारी आहे. जंगलात फिरायला जाऊया, निसर्गाचा आनंद घेऊया, पण हा आनंद घेताना निसर्गाचं संरक्षण आणि संवर्धन करूया आणि पुढच्या पिढ्यांसाठी हिरवागार समृद्ध निसर्ग जतन करूया. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: काही संघर्ष आपल्याला तोडत नाही, उलट अधिक कणखर बनवतात. ही गोष्ट आहे सुषमाची. परिस्थिती, आजार आणि समाजाच्या गैरसमजांना सामोरं जात शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभी राहिलेली सुषमा. तिची कहाणी साकारत आहेत अमेय बोरकर, कुहू दातार आणि पल्लवी वैद्य. लेखिका सारिका ढेरंगे. नक्की

कथा मालिका उमेद जीवनाची भाग पहिला, बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ऍपवरही उमेद जीवनाची

एफएम बँड 101.1 MHz वर आकाशवाणीचे हे नांदेड केंद्र आहे. श्रोते, सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. श्रोतो, आज आहे दिनांक 14 ऑक्टोबर. आजचा दिवस म्हणजे एक ऐतिहासिक प्रेरणादायी मार्गाची तत्वांची आठवण करून देणारा दिवस होय. आज आहे धम्मचक्र प्रवर्तन दिन. तर आजच्या भावधारा या कार्यक्रमामध्ये

0: अक्टूबर आजचा दिवस म्हणजे एक ऐतिहासिक प्रेरणादायी मार्गाची तत्वांची आठवण करून देणारा दिवस होय. आज आहे धम्मचक्र प्रवर्तन दिन. तर आजच्या भावधारा या कार्यक्रमामध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विशेष गीत ऐकूया. तत्पूर्वी ऐकूयात काही जाहिरात संदेश.
1: स्तनाचे आजार तसंच फिशर आणि लेझर सर्जरीसाठी प्रसिद्ध महिला सर्जन आता नांदेड इथं उपस्थित. डॉक्टर रोहिणी पाटील, जनरल सर्जन आणि मूळवेद तज्ञ.
2: सिद्धिविनायक हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी, शिवाजीनगर, नांदेड. नोंदणीसाठी संपर्क 940-44-16-756.
3: मूळव्याध भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
4: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड.
5: या नवरात्री आणि दसऱ्याला तुमच्या व्यवसायाची प्रगती करा. अधिक दमदार आणि पॉवरफुल अशोक लीलँड दोस्त सोबत खरेदी करा साथी 1820 kg, दोस्त XL 1400 kg, दोस्त प्लस XL 1600 kg आणि बडा दोस्त i5 प्लस 2114 kg क्षमतेसह आकर्षक डिस्काउंट सोबत प्रत्येक खरेदीवर LED TV, वॉशिंग मशीन किंवा म्युझिक सिस्टीम यापैकी एक भेट वस्तू जिंकण्याची संधी.
6: आजच भेट द्या नांदेड, लातूर, परभणी, हिंगोलीचे अधिकृत डीलर आदित्य एजन्सी, लातूर फाटा, नांदेड. कॉल 7744008516. नियम वाटी लागू.
7: लखलख सोनेरी सण आनंदाचा साज सोन्याचा. यंदाची दसरा दिवाळी साजरी करा चंदुपाका सराफ ज्वेल्स सोबत.
8: मिळवा मजुरी फक्त 3.99% ते 9.99% प्रति ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांवर. सोबतच हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मजुरीवर 100% सूट आणि चांदीच्या दागिन्यांवर फ्लॅट 30% सूट. ही मर्यादित ऑफर 11 October to 15 November 2026 पर्यंतच.
7: सणाचा आनंद द्विगुणित करायला आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स. संपर्क 0796-999-1827.
9: हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
10: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
9: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
10: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा बिना ऑपरेशन.
9: ओ, मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
10: लगेच फोन करतो 9595-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 9595-24-25-59.
11: डॉक्टर संतोष बरगाले यांचा बरगाले मल्टी स्पेशालिटी दातांचा दवाखाना. दातांवरील सर्व शस्त्रक्रिया, कम्प्युटरद्वारे तपासणी, सिरामिक्सचे फिक्स दात, तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी, दातांच्या सर्व समस्यांवर उपचार. संपर्क बरगाले दातांचा दवाखाना, बस स्टँड समोर लोहा आणि सन्मान प्रेस्टिज जिल्हा परिषदच्या बाजूला, नांदेड.
7: लखलख सोनेरी सण आनंदाचा साज सोन्याचा. यंदाची दसरा दिवाळी साजरी करा चंदुपाका सराफ ज्वेल्स सोबत.
8: मिळवा मजुरी फक्त 3.99% ते 9.99% प्रति ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांवर. सोबतच हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मजुरीवर 100% सूट आणि चांदीच्या दागिन्यांवर फ्लॅट 30% सूट. ही मर्यादित ऑफर 11 October to 15 November 2026 पर्यंतच.
7: सणाचा आनंद द्विगुणित करायला आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स. संपर्क 0796-999-1827.
12: अहो, गुडघे दुखीमुळे चालणंही अवघड झालंय.
2: काळजी करू नको, नांदेडच्या डेक्कन हॉस्पिटल मध्ये डॉक्टर आत्माराम गाडगीळ करतात सांधेरोपण शस्त्रक्रिया गुडघा आणि खुबा दोन्हीची.
12: वा, म्हणजे आता पुन्हा आरामात चालता येईल.
2: हो, अगदी बरोबर बोललीस.
12: अहो, मग पत्ता तरी सांगा हॉस्पिटलचा.
2: डेकन हॉस्पिटल, रेल्वे स्टेशन जवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड.
12: आजच संपर्क करा.
13: आपल्या मुलीचे दात पुढे आलेले आहेत, वेडे वाकडे आणि दातात फटी पण आहेत. तर आजच दाताला पिन बसवून स्माइल डिझाईन करण्यासाठी भेटा डॉक्टर सागर मापारे, डॉक्टर लेन, नांदेड.
14: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंग चा

0: कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
2: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेडसाइड सोनोग्राफी, एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
1: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भपिशवीचे आजार,
2: 24 तास तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध.
3: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता.
1: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
2: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 70 50 10 10 49.
4: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर एका तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेस साठी औषधीनं उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था. संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धन घाट पुलाजवळ, बोरबन, नांदेड.
5: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड,
6: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार.
5: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक.
6: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
5: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड, हडको, नांदेड.
7: सुनती हो, कमाल ही हो गया.
8: क्या हो गया ऐसा?
7: सिलेंडर आने में देरी हो रही थी ना, देखो आज आ गया.
8: ये कमाल कैसे हो गया?
7: मैंने www.tgportal.gov.in पर जाकर अपनी कंप्लेंट को बोल कर दर्ज किया और देखो तुरंत एक्शन हुआ.
8: ये तो बहुत बढ़िया पोर्टल है.
7: 22 भारतीय भाषाओं में आप अपनी शिकायत दर्ज कराएं, अपनी समस्या का समाधान और प्राथमिकता का अनुभव पाएं, जैसे हमने पाया. सारी शिकायतों का समाधान सीपी ग्राम्स की समाधान दीदी.
9: हे कस्टमर केअर कुठे? हा मॅडम
10: बोला.
9: हे KYC अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
10: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत KYC अपडेट करायला हवं.
9: पण हे होईल कसं?
10: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे BC कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
9: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
10: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन KYC अपडेट करू शकता.
9: बस
10: बस
9: समजलं.
10: आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
11: RBI सांगते,
12: जाणकार बना, सतर्क रहा.
13: श्रोतो आपण ऐकत आहात भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. श्रोतो तथागत गौतम बुद्धांनी 2500 वर्षांपूर्वी जे धम्मचक्र प्रवर्तन सारनाथमध्ये केलं होतं तेच धम्माचं चक्र बाबासाहेबांनी आधुनिक भारतात पुन्हा गतिमान केले, म्हणूनच या दिवसाला धम्मचक्र प्रवर्तन दिन असं म्हटलं जातं. 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीवर आधुनिक भारताचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्धधम्माची दीक्षा घेतली. ज्या महामानवानी या देशाचे संविधान लिहून प्रत्येक नागरिकाला समानता आणि स्वातंत्र्याचा अधिकार दिला त्यांनी जगाला शांततेचा आणि करुणेचा संदेश देणारा बौद्ध धर्म स्वीकारला. अशा तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करूया. तर श्रोतो आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया जयश्री बेलसरे यांच्या आवाजातील शांताराम नांदगावकर यांच्या गीतरचनेने. संगीतकार आहेत अशोक पत्की.

0: इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाईट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाऊनलोड करा.
1: युरोपमध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे सेंच्युरियन या जगातील सर्वोत्तम फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आधार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरद्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्रविकारावर रेटिना लेझरद्वारे उपचार. मोतेवार नेत्रालय एसटी स्टँड जवळ डॉक्टर्स लेन नांदेड.
2: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

शोधो कार्यक्रमात आताच आपण विठ्ठल हेदुकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेली ज्ञानेश पुणेकर यांची गीतरचना ऐकलीत.

श्रोतेहो, कार्यक्रमाच्या शेवटी आपण प्रल्हाद शिंदे आणि सहकार्यांनी गायलेलं बजरंग सरोदे यांचं गीत ऐकलं. संगीत होतं मधुकर पाठक यांचं. आणि या गीताबरोबरच भावतारा हा भावगीतांचा कार्यक्रम आम्ही आता येथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात FM बँड 101.1 MHz वर. सकाळचे 7:59 आणि 42 सेकंद झाली आहेत. यानंतर 8 वाजता समाचार प्रभात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतो, सकाळचे 8:15 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला चंद्रशेखर साणेकर यांचं सुगम गीत ऐकवित आहोत. सुरेश वाडकर आणि साधना सरगम यांच्या युगलस्वरामध्ये संगीतकार आहेत विनायक भोसले.

0: युरोपमध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे सेंच्युरियन या जगातील सर्वोत्तम फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया काचबिंदू बुबुळाचे आधार तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरद्वारे शस्त्रक्रिया मधुमेहींच्या नेत्रविकारावर रेटिना लेझरद्वारे उपचार मोतेवार नेत्रालय एसटी स्टँड जवळ डॉक्टर्स लेन नांदेड.
1: या नवरात्री आणि दसऱ्याला तुमच्या व्यवसायाची प्रगती करा अधिक दमदार आणि पॉवरफुल अशोक लीलँड दोस्त सोबत खरेदी करा साथी 1120 केजी दोस्त एक्सेल 1400 केजी दोस्त प्लस एक्सेल 1600 केजी आणि बडा दोस्त i5 प्लस 2114 केजी क्षमतेसह आकर्षक डिस्काउंट सोबत प्रत्येक खरेदीवर एलईडी टीव्ही वॉशिंग मशीन किंवा म्युझिक सिस्टीम यापैकी एक भेट वस्तू जिंकण्याची संधी.
2: आजच भेट द्या नांदेड लातूर परभणी हिंगोलीचे अधिकृत डीलर आदित्य एजन्सी लातूर फाटा नांदेड कॉल 7774008516 नियम अटी लागू.
3: आहो गुडघे दुखी मुळे चालणंही अवघड झालंय.
4: काळजी करू नको नांदेडच्या डेक्कन हॉस्पिटल मध्ये डॉक्टर आत्माराम गाडगीळ करतात सांधेरोपण शस्त्रक्रिया गुडघा आणि खुबा दोन्हीची.
3: वा म्हणजे आता पुन्हा आरामात चालता येईल.
4: हो अगदी बरोबर बोललीस.
3: अहो मग पत्ता तरी सांगा हॉस्पिटलचा.
4: डेक्कन हॉस्पिटल रेल्वे स्टेशन जवळ डॉक्टर्स लेन नांदेड.
3: आजच संपर्क करा.
5: लखलख सोनेरी सण आनंदाचा साज सोन्याचा यंदाची दसरा दिवाळी साजरी करा चंदूपाकर सराफ ज्वेल्स सोबत.
6: मिळवा मजुरी फक्त 3.99% ते 9.99% प्रति ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांवर. सोबतच हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मजुरीवर 100% सूट आणि चांदीच्या दागिन्यांवर फ्लॅट 30% सूट. ही मर्यादित ऑफर 11 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2026 पर्यंत.
5: सणाचा आनंद द्विगुणित करायला आजच भेट द्या चंदूपाकर सराफ ज्वेल्स. संपर्क 0796991827.
7: श्रोतो आपण ऐकत आहात सुगम संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्राच्या FM बँड 101.1 MHz. आमचं हे प्रसारण आपण ऐकू शकता न्यूज ऑन AIR ऍपच्या द्वारे देखील. कार्यक्रमामध्ये आता ऐकवीत आहोत अंजली देशमुख यांनी संगीतबद्ध केलेली विजया खांडेकर यांची गीतरचना. गायक स्वर आहे स्वप्नील बांदोडकर आणि साधना सरगम यांचा.

0: इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाईट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाऊनलोड करा.
1: लखलख सोनेरी सण आनंदाचा साज सोन्याचा. यंदाची दसरा दिवाळी साजरी करा चंदूपाकर सराफ ज्वेल्स सोबत.
2: मिळवा मजुरी फक्त 3.99% ते 9.99% प्रति ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांवर. सोबतच हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मजुरीवर 100% सूट आणि चांदीच्या दागिन्यांवर फ्लॅट 30% सूट. ही मर्यादित ऑफर 11 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2026 पर्यंत.
1: सणाचा आनंद द्विगुणित करायला आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स. संपर्क 0796991827.
3: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: सुनती हो, कमाल ही हो गया.
2: क्या हो गया ऐसा?
1: सिलेंडर आने में देरी हो रही थी ना, देखो आज आ गया.
2: ये कमाल कैसे हो गया?
1: मैंने www.tgportal.gov.in पर जाकर अपनी कंप्लेंट को बोलकर दर्ज किया और देखो तुरंत एक्शन हुआ.
2: ये तो बहुत बढ़िया पोर्टल है.
1: 22 भारतीय भाषाओं में आप अपनी शिकायत दर्ज कराएं, अपनी समस्या का समाधान और प्राथमिकता का अनुभव पाएं, जैसे हमने पाया. सारी शिकायतों का समाधान सीपी ग्राम्स की समाधान दीदी.
3: श्रोतो, सुगम संगीताच्या कार्यक्रमात शेवटी आपण विजया खांडेकर यांची गीतरचना ऐकली. स्वप्नील बांदरुडकर आणि साधना सरकम यांच्या आवाजामध्ये संगीत होतं अंजली देशमुख यांचं. आणि या रचनेबरोबर सुगम संगीताचा हा कार्यक्रम आम्ही आता येथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात FM बँड 101.1 MHz वर. सकाळचे 8:30 वाजत आहेत. राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही आता संक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। बिहारमधल्या वैशाली जिल्ह्यात गंगा नदीत बोट उलटल्यानं झालेल्या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू। भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराविषयक चर्चा योग्य दिशेने आणि अंतिम टप्प्यात। परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर। बिमस्टेक सदस्य देशांच्या गृहमंत्र्यांच्या पहिल्या बैठकीचा काल नवी दिल्लीत समारोप। जाहीरनाम्यामध्ये सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र शब्दात निषेध। आणि डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्मा आणि किदांबी श्रीकांत यांचा संघर्षपूर्ण विजय मिळवत दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश। आता सविस्तर बातम्या। बिहारमधल्या वैशाली जिल्ह्यातील राघोपूर दियारा भागात काल रात्री गंगा नदीत बोट उलटल्यानं झालेल्या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला। मृतांमध्ये प्रामुख्यानं अल्पवयीन मुलांचा समावेश आहे। 7 जणांना वाचवण्यात यश आलं असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। वैशालीच्या जिल्हाधिकारी वर्षा सिंह यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की राघोपूर इथं गंगा नदीत बोटीतून 20 लोक प्रवास करत होते आणि ते एका भोजन समारंभासाठी जात होते। उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बोट दुर्घटनेतील जीवित हानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे। पंतप्रधानांनी या दुर्घटनेतील प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि प्रत्येक जखमी व्यक्तीसाठी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे। बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनीही या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून आंध्र प्रदेशच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर जात असून आज संध्याकाळी त्या विजयवाडा इथं श्री कनक दुर्गा मंदिरात जाऊन दर्शन घेतील। उद्या राष्ट्रपती विजयवाडा इथं राष्ट्रीय सरस मेळा 2026 उद्घाटन करतील। हा मेळा केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय आणि आंध्र प्रदेश सरकार यांनी आयोजित केला असून 30 हून अधिक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील स्वयंसहायता गटाच्या 1,500 हून अधिक महिला यामध्ये सहभागी होत आहेत। या मेळ्यामध्ये विविध राज्यातील पारंपरिक हस्तकला उत्पादनं आणि प्रादेशिक खाद्यपदार्थांचं प्रदर्शन भरवण्यात येणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्यात काल द्विपक्षीय संबंधांबद्दल दूरध्वनीवरून चर्चा झाली। दोन्ही देशांदरम्यान धोरणात्मक भागीदारीच्या प्रमुख क्षेत्रांमध्ये ठोस निष्पन्न साध्य करण्याच्या दिशेनं काम करण्यावर यावेळी दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली। यामध्ये व्यापार, ऊर्जा, तंत्रज्ञान, सुरक्षा आणि परस्पर जनसंपर्क यांचा समावेश आहे। भारत आणि कॅनडा मिळून अधिक स्थिर आणि समृद्ध जगाच्या निर्मितीसाठी योगदान देत आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे। दरम्यान कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद काल संध्याकाळी 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर नवी दिल्लीत दाखल झाल्या। या दौऱ्यादरम्यान त्या आज परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि कौशल्य विकास उद्योजकता मंत्री जयंत चौधरी यांची भेट घेणार आहेत। भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराविषयक चर्चा योग्य दिशेनं जात असून सध्या या कराराला अंतिम स्वरूप दिलं जात असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी दिली आहे। ते काल नवी दिल्लीत ब्लूमबर्ग इकॉनॉमी फोरममध्ये बोलत होते। भारत आणि अमेरिकेच्या वाणिज्य मंत्र्यांमध्ये या कराराबाबत बोलणी सुरू असून व्यापार कराराबाबतच्या वाटाघाटींची प्रक्रिया पुढच्या टप्प्यावर पोहोचली असल्याचं त्यांनी सांगितलं। इथून पुढे प्रत्येक देशाला अमेरिकेसोबतचे आपले संबंध नव्यानं जुळवून घ्यावे लागणार असून त्याबाबत फेरविचार करावा लागणार आहे असं जयशंकर यांनी यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना नमूद केलं। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात।

बिमस्टेक सदस्य देशांच्या गृहमंत्र्यांच्या पहिल्या बैठकीचा काल नवी दिल्लीत समारोप झाला. यावेळी सदस्य देशांच्या वतीनं नवी दिल्ली जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये बिमस्टेक राष्ट्रांनी सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. दहशतवाद आणि दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या हिंसक आणि अतिरेकी वृत्तीचा सामना करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांची सनद आणि आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार सर्वसमावेशक आणि शाश्वत मार्गानं लढून त्याचं समूळ उच्चाटन करण्याचा निर्धार या जाहीरनाम्यात व्यक्त करण्यात आला आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं आजपासून नवी दिल्ली इथं बृहत्तर भारत जगभरातील भारताचे सांस्कृतिक संबंध या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेत 50 देशातील प्रतिनिधी राजदूत आणि अभ्यासक एकत्र येऊन भारताचे उर्वरित जगाशी असलेले ऐतिहासिक आणि समकालीन सांस्कृतिक संबंध यावर चर्चा करणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी एका विशेष व्हिडिओ संदेशाद्वारे उपस्थितांना संबोधित करणार आहेत. यूपीआय व्यवहारांवरचं एमडीआर शुल्क दिवाळीनंतर लागू होणार आहे. भारताच्या राष्ट्रीय देयक महामंडळानं समाज माध्यमावरच्या संदेशाद्वारे ही माहिती दिली आहे. आगामी सणांचा काळ लक्षात घेऊन यूपीआय आणि सेवा सुकाणू समितीनं हा निर्णय घेतला असल्याचं या संदेशात नमूद करण्यात आलं आहे. पश्चिम बंगालमध्ये नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर कोलकाता इथं दुर्गापूजेची तयारी उत्साहात सुरू आहे. रंगीबेरंगी पूजा मंडप, विद्युत रोषणाई आणि संगीत यांनी वातावरणामध्ये जल्लोष निर्माण केला आहे. या उत्सवी वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी आणि खरेदीसाठी नागरिकांची रस्त्यावर गर्दी झाल्याचं दिसून येत आहे. प्रशासनानंही वाहतूक आणि सुरक्षा व्यवस्था चोख ठेवली आहे. दक्षिण आफ्रिकेत कांगोमध्ये इबोला रोगाचा प्रसार झपाट्यानं होत असून या उद्रेकात आता बाधित रुग्णांची संख्या 9,000 वर गेली आहे तर मृतांचा आकडा 4,300 जास्त झाला आहे. 7 प्रांतांमध्ये पसरलेला हा उद्रेक रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेला मोठी कसरत करावी लागत आहे. सामुदायिक संसर्ग हा आरोग्य यंत्रणेसाठी चिंतेचा विषय असून ताज्या अहवालामध्ये 88 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. हा उद्रेक अधिकाधिक समुदायांमध्ये पसरत असल्यानं नवीन हॉटस्पॉट्स तयार होत असून आता 7 प्रांतांमधील 65 आरोग्य विभाग याच्या विळख्यामध्ये आले आहेत. डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताची तन्वी शर्मा आणि किदांबी श्रीकांत यांनी आपल्या सलामीच्या सामन्यामध्ये संघर्षपूर्ण विजय मिळवत दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला आहे. तन्वीनं एका रोमांचक लढतीमध्ये जपानच्या नात्सुकी निदैराचा 2-1 पराभव केला. आता तिचा सामना जर्मनीची खेळाडू इव्हॉन ली हिच्याशी होईल. किदांबी श्रीकांतनं फ्रान्सचा बॅडमिंटनपटू अर्नो मर्केलचा 2-0 पराभव केला. दरम्यान भारताची 2 वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू आणि लक्ष्य सेन हे पराभूत झाल्यामुळे स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. पुरुष क्रिकेटमध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज हैदराबाद इथं चौथा T20 सामना खेळला जाणार आहे. हा सामना संध्याकाळी 7 सुरू होईल. गेल्या रविवारी इंदूरमध्ये झालेल्या तिसऱ्या T20 सामन्यामध्ये भारतानं वेस्ट इंडिजचा 14 पराभव केल्यानंतर या 5 सामन्यांच्या मालिकेत भारत 2-1 आघाडीवर आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. बिहारमधल्या वैशाली जिल्ह्यात गंगा नदीत बोट उलटल्यानं झालेल्या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराविषयक चर्चा योग्य दिशेने आणि अंतिम टप्प्यात. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर. बिमस्टेक सदस्य देशांच्या गृहमंत्र्यांच्या पहिल्या बैठकीचा काल नवी दिल्लीत समारोप. जाहीरनाम्यामध्ये सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र शब्दात निषेध. आणि डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्मा आणि किदांबी श्रीकांत यांचा संघर्षपूर्ण विजय मिळवत दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत गझल गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुनवर यांची गझल ऐकवीत आहोत. गायक स्वर आणि संगीत आहे पंकज उदास यांचं.

0: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
1: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
0: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा.
2: आमचा फोन क्रमांक 940-476-1252.
3: आमचा फोन क्रमांक पुन्हा एकदा 940-476-1252.
0: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
4: हॅलो फोन फरमाईश.
1: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
0: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:00
4: फोन फरमाईश.
5: कार्यक्रमात यानंतर ऐकत आहोत ताहिर फराज यांची गझल. संगीतकार आहेत जॉली मुखर्जी आणि या गझलला स्वरबद्ध केला आहे ए हरिहरण यांनी.

0: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
1: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
0: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा.
2: आमचा फोन क्रमांक 940-476-1252.
3: आमचा फोन क्रमांक पुन्हा एकदा 940-476-1252.
0: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
4: हॅलो, फोन फरमाईश.
1: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
0: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:00 वाजता.
4: फोन फरमाईश.

श्रोते हो, गझलगीतांच्या कार्यक्रमात शेवटी आपण पंकज उधास यांच्या आवाजामध्ये अली घणी यांनी संगीतबद्ध केलेली मीर ताकी मीर यांची गझल ऐकलीत. आणि याबरोबरच गझलगीतांचा हा कार्यक्रम आम्ही आता येथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात FM 101.1 MHz आणि NewsOnAIR ऍपच्या द्वारे. सकाळचे 8:59 आणि 56 सेकंद झाली आहेत. यानंतर 9 वाजतापासून 9:30 वाजेपर्यंत विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

एफएम बँड 101.1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतो, सकाळचे 9:30 झाली आहेत. उमेद जीवनाची हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: एचआयव्ही म्हणजे शेवट नाही, एआरटी उपचारांनी आयुष्य सहज जगता येतं.
1: चला भेदभाव न करता एचआयव्ही रुग्णांना आधार देऊया.
0: जनजागृती हीच सुरक्षा.
2: अधिक माहितीसाठी राष्ट्रीय एड्स हेल्पलाईन 1097 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा.
3: महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
4: श्रोते हो नमस्कार. आजपासून आपण नवीन नाट्य मालिका ऐकणार आहोत, उमेद जीवनाची. एचआयव्ही सह आनंदाने जगणाऱ्या अशा मंडळींच्या काही गोष्टी नाट्यरूपात आम्ही आपल्यासाठी सादर करणार आहोत. ही मालिका सादर करण्यापूर्वी मुळात एचआयव्ही आणि एड्स याचा इतिहास आपण समजून घेऊया. त्यासाठी आपल्याकडे आले आहेत डॉक्टर विजय कंदेवाड, संचालक आरोग्य सेवा पुणे आणि अतिरिक्त प्रकल्प संचालक महाराष्ट्र एड्स नियंत्रण संस्था. सर नमस्कार.
5: नमस्कार मॅडम.
4: एड्सचा थोडासा इतिहास आम्हाला सांगाल.
5: अत्यंत महत्वाच्या विषयावर मॅडम आपण ही मालिका सादर करीत आहात, त्याबद्दल मी आकाशवाणीचं सर्वप्रथम अभिनंदन करतो. पूर्वी मॅडम एचआयव्ही शब्द ऐकला की अनेकांच्या मनामध्ये भीती निर्माण व्हायची आणि एचआयव्ही म्हणजे आयुष्याचा शेवट आणि असा गैरसमज देखील समाजामध्ये मोठ्या प्रमाणात होता. पण आज परिस्थिती बदललेली आहे. एचआयव्ही सोबत जगणाऱ्या व्यक्तीचं आयुष्य थांबत नाही. योग्य उपचार आणि सकारात्मक दृष्टिकोनामुळे ते आयुष्य निरोगी, सक्रिय आणि सन्मानाने त्यांना जगता येतं. एचआयव्ही एड्सच्या इतिहासाबद्दल सांगायचं म्हटलं तर साधारणपणे 1981 अमेरिकेमध्ये एचआयव्ही एड्सची पहिली केसची नोंदणी त्या ठिकाणी झालेली आहे आणि भारत देशामध्ये आपल्या 1986 आपला हा एचआयव्ही बाधित जो पहिला रुग्ण आहे तो आढळला. त्यानंतर भारताने आपल्या देशामध्ये एचआयव्ही प्रतिबंध तपासणी समुपदेशन ज्याला काउन्सिलिंग म्हणतो आपण आणि उपचाराच्या क्षेत्रामध्ये सातत्याने त्यामध्ये मोठी प्रगती केली आणि 1992 भारताचा आपला पहिला राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम सुरू झाला आणि ह्या कार्यक्रमामध्ये मग जी प्रगती आपण साधली त्यामध्ये आपल्या विविध जे रुग्णालय आहेत त्या रुग्णालयांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण काउन्सिलिंग सेंटर्स सुरू केले, त्या ठिकाणी काउन्सिलर्सच्या माध्यमातून त्यांचं समुपदेशन, त्यांचं प्री टेस्ट काउन्सिलिंग, टेस्ट केल्यानंतर जर तो पॉझिटिव्ह आला तर त्याचं पोस्ट टेस्ट काउन्सिलिंग आणि त्यानंतर त्याच्यामध्ये उपचाराची सुविधा शासनामार्फत त्या ठिकाणी केली गेली. यामध्ये केंद्राचं आणि राज्य सरकारचा दोघांचाही त्याच्यामध्ये वाटा आहे आणि आज आपण एका खूप महत्वाच्या टप्प्यावर आहोत त्यामध्ये की एचआयव्हीची तपासणी, समुपदेशन, अँटी रेट्रोव्हायरल थेरपी म्हणजे एआरटी उपचार जो असतो ह्याचा शासकीय यंत्रणेमार्फत त्या ठिकाणी मोफत उपलब्ध आहे. आता नियमितपणे एआरटी औषधे घेणारी व्यक्ती आपली रोगप्रतिकारक शक्ती नियंत्रणात ठेवू शकते आणि दीर्घकाळ निरोगी आणि सक्रिय जीवन जगू शकते. या मालिकेसाठी मी सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे आकाशवाणी आणि सर्व श्रोत्यांना शुभेच्छा देतो.
4: धन्यवाद.
6: तुझीच पाय आणि रस्ता तुझाच असतो,
7: नाही कधी जुना तू, नेहमी नवाच दिसतो.
3: आकाशवाणी मुंबई केंद्र सादर करत आहोत नाट्य मालिका उमेद जीवनाची. शीर्षक गीत कवी सौमित्र, शीर्षक संगीत प्रणव हरिदास, संगीत संयोजन अमित पाध्ये, गायक कलाकार शार्दूल कवठेकर आणि निधी रानडे, लेखिका सारिका ढेरंगे, यातील भूमिका आणि कलावंत शिंदे, अमेय बोरकर, सुषमा कुहू दातार आणि अमृता पल्लवी वैद्य, ध्वनिप्रभाव अनिकेत दामले, निर्मिती सहाय्य अमृता मुळे, सादरकर्त्या नेहा खरे. ऐकूया तर उमेद जीवनाची भाग पहिला.
6: उमेद जीवनाची.
8: नमस्कार, मी अमृता आपटे. मी तुम्हाला सांगणार आहे काही एचआयव्ही सह जगणाऱ्या रुग्णांच्या गोष्टी, मन हेलावून टाकणाऱ्या, कधी डोळ्यात टचकन पाणी आणणाऱ्या, तर कधी दुःखी वंचितांचं आयुष्य बदलण्यासाठी झटणाऱ्या लोकांच्या गोष्टी. पण त्याआधी मी ह्या मंडळींशी कशी जोडली गेले ते सांगते. 2005 गोष्ट आहे. मी पदवीच्या पहिल्या वर्षात होते आणि त्याच वर्षी मी एनएसएस मध्ये सहभागी झाले. एनएसएसच्या पहिल्या वर्षात विविध उपक्रमांबाबत आम्हा विद्यार्थ्यांना वेगवेगळे प्रशिक्षण देण्यात आलं आणि त्यापैकी मला सगळ्यात आवडलेलं आणि मनावर ठसलेलं प्रशिक्षण म्हणजे एचआयव्ही एड्स विषयावरचं प्रशिक्षण. त्यानंतर प्रत्यक्ष काम करत असताना एचआयव्ही एड्स

0: यावर जनजागृती करण्याची संधी मला मिळाली आणि या विषयाबद्दलची माझी उत्सुकता दिवसेंदिवस वाढतच गेली. लोकांशी संवाद साधताना, त्यांच्या प्रश्नांना समजून घेताना आणि एचआयव्ही एड्स विषयी असलेले गैरसमज दूर करताना मला या क्षेत्रात काम करण्याचा एक वेगळाच आनंद मिळत होता. नंतर मी एमएसडब्ल्यू पूर्ण केलं आणि काही एनजीओजमध्ये काम करण्याची मला संधी मिळाली. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करताना अनेक अनुभव सुद्धा मिळाले, अनेक माणसं भेटली. मात्र एचआयव्ही एड्स या विषयाशी माझं एक वेगळंच नातं निर्माण झालं होतं आणि शेवटी 2022 महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी म्हणजेच एमसॅक्स यांच्यासोबत काम करण्याची मला संधी मिळाली. खरं तर माझ्यासाठी हा केवळ एक नोकरीचा टप्पा नव्हता, तर जवळपास 17 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या एका प्रवासाला मिळालेलं नवं आणि महत्वाचं वळण होतं. या पेशंटसोबत कामानिमित्त रोज संवाद साधते. त्यांचं दुःख, वेदना, असहायता बघून गलबलून जायला होतं. मी नवीनच जॉईन झाले होते तेव्हा तर ट्रेनिंग घेऊन सुद्धा कधी कधी पेशंटचं दुःख ऐकून त्यांच्याबरोबर मलाही रडू यायचं. माझ्या आईला सुद्धा मी ही नोकरी कशी करू शकणार आहे याची काळजीच वाटायची. पण हळूहळू हे पेशंट्स मला नव्यानेच कळायला लागले. यांच्या गोष्टी फक्त दुःख आणि वेदनेच्या नाही आहेत, तर प्रॉब्लेम्सवर मात करून नव्याने जगायला शिकलेल्या दुर्दम्य अशा इच्छाशक्तीच्या आहेत हे मला जाणवलं. म्हणजे आधी मला असं वाटायचं की मी यांना आधार देते, पण हळूहळू असं जाणवायला लागलं की आता माझ्या आयुष्यात कोणतंही मोठं संकट, मोठे प्रॉब्लेम आले ना, तर मी यांच्याच धैर्याच्या गोष्टी आठवते. आणि मग मला असं वाटू लागलं, ज्या गोष्टींनी मला धैर्य मिळतंय त्या गोष्टी सगळ्या जगापर्यंत का बरं पोहोचू नयेत. म्हणून मग मी ठरवलं की आपल्या श्रोत्यांना एक एक गोष्ट सांगायची. एचआयव्हीच्या बाबतीत आता खूप संशोधन झालंय, अनेक नवनवीन उपाययोजना, औषधं आली आहेत, त्यासाठी सरकारी रुग्णालयातून मदत मिळते, त्याविषयी सुद्धा बोलूया. आज ऐकूया सुषमाची गोष्ट. सोमवारचा दिवस होता, छान मस्त प्रसन्न वाटत होतं. तेवढ्यात रिटायर्ड बँक कर्मचारी शिंदे सर आले. ते आमच्या हॉस्पिटलचे जुने पेशंट आहेत. मागच्या 10 वर्षांपासून ते आमच्याकडे एचआयव्ही साठी औषधं घेत आहेत. त्यांचा चेहरा नेहमी प्रसन्न असतो. ते मला म्हणाले,
1: गुड मॉर्निंग. नमस्कार डॉक्टर अमृता.
0: गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग शिंदे सर. फार छान फिट अँड फाईन दिसत आहे. आपण एक मिनिट, मी तुम्हाला सांगते, मी डॉक्टर नाही आहे, मी काउन्सिलर आहे.
1: हो, आमच्यासाठी तुम्ही डॉक्टरांसारख्याच नाही का. आणि हो, मी फक्त फिट अँड फाईन नाही बरं का, एनर्जेटिक आणि हॅपी सुद्धा आहे.
0: अरे वा, काय झालंय, काय नेमकं एवढे खुश का दिसताय?
1: काय झालंय, लग्न. हा घ्या लाडू माझ्या लग्नाचा.
0: काय सांगताय, काय शिंदे सर, लग्नाचा लाडू?
1: हो, आणि ती बघा, ती कोपऱ्यात जी उभी आहे ना गोडशी मुलगी, ती आमची मुलगी सुषमा.
0: शिंदे सर, हो तुम्ही तर आश्चर्याचा अगदी धक्काच दिलात. तुमच्या मिसेस तुम्हाला कुठे भेटल्या आणि हे सगळं काय, कसं काय घडलं?
1: सांगतो सांगतो. म्हणजे मला वाटलंच होतं की मी लाडू दिल्यावर तुम्ही लगेच मला हा प्रश्न विचारणार.
0: अर्थात?
1: आणि फक्त तुम्हीच नाही, अहो माझे सगळे मित्रमंडळी सुद्धा मला हाच प्रश्न विचारतायत. आणि एक आतली गोष्ट सांगू का?
0: कुठली?
1: ते सगळे माझे मित्र आहेत ना, ते माझ्यावर जळतायत की वयाच्या 60 मला बायको तर मिळालीच, पण 25 वर्षांची रेडीमेड गोड मुलगी सुद्धा मिळाली.
0: शिंदे सर, खरंच मलाही तोच प्रश्न पडलाय. हा
1: कसं आहे अमृता मॅडम, अहो आमची भेट एका सामाजिक संस्थेत झाली आणि त्यानंतर बरंच काही घडलं. माफ करा, पण आज आमच्या लग्नाची गोष्ट सांगायला माझ्याकडे अजिबात वेळ नाही. काय, मला ना आज एका कामासाठी अर्जंट जावं लागणार आहे. हो, पण सुषमाकडे वेळ आहे, आज ती तुमच्या सोबत गप्पा मारेल आणि तुम्हाला माझीच काय तिची सुद्धा सगळी गोष्ट अगदी सविस्तर सांगेल. काय सुषमा?
0: हे बरं झालं, कारण तुम्ही तुमची गोष्ट तिखट मीठ लावून रंगवून सांगितली असती. त्यापेक्षा सुषमाकडून मला खरे फॅक्ट्स कळतील. बाय द वे, लाडू खूपच छान आहे, अजून एक मिळेल का?
1: अजून एक कशाला?

0: हा पूर्ण बॉक्सच घ्या आणि एक विनंती, हॉस्पिटलमध्ये आता तुम्हीच वाटा, काय मी थोडा गडबडीत आहे, मला निघावं लागेल.
1: बरं बरं, हरकत नाही, मी वाटेन.
0: मॅडम, सुषमाची ट्रीटमेंट आता इथूनच सुरू करायची, म्हणून मी तिला घेऊन आलोय. माझं काम आटोपलं की मी सुषमाला घेऊन जाईन, चालेल?
1: बरं, ठीक आहे शिंदे सर.
0: ठीक आहे, मग मी येऊ.
1: हो हो हो,
0: बाय.
1: या सुषमा, ये ना, ये बस ना.
2: नमस्कार मॅम.
1: नमस्कार. तुझ्या आईचं गाव कुठचं ग, म्हणजे मुंबईच्याच आहेत की?
2: सातारची आहे ती, माझा भाऊ तिकडेच असतो. आमचा फार कॉन्टॅक्ट नाही, त्याच्या लग्नाला गेलो तेवढंच.
1: अच्छा, शिंदे सरांची आणि तुझ्या आईची तिकडे ओळख.

0: म्हणजे मुंबईच्याच आहेत की?
1: सातारची आहे ती. माझा भाऊ तिकडेच असतो. आमचा फार कॉन्टॅक्ट नाही, त्याच्या लग्नाला गेलो तेवढंच.
0: अच्छा, शिंदे सरांची आणि तुझ्या आईची तिकडे ओळख झाली तर?
1: हो, तिकडेच एका HIV सेंटरमध्ये भेट झाली. माझी आई सुद्धा HIV पेशंटच आहे.
0: ओ,
1: माझ्या आईला माझ्या बाबांमुळे झाला होता HIV. मी लहान होते तेव्हाच बाबा गेले. त्यावेळी एवढी औषधही नव्हती आणि जी होती ती सुद्धा घ्यायला बाबा टाळाटाळ करायचे असं आई सांगायची. त्यांच्या शेवटच्या काळात तर त्यांची दृष्टी सुद्धा गेली होती.
0: हो, HIV वर पूर्वी फार औषधं नव्हती, त्यामुळे बऱ्याच रुग्णांनी आपले जीव गमावलेत.
1: मी 3 वर्षांची होते तेव्हा आईला कळलं की मला सुद्धा HIV आहे. मग काय, मला एका सेंटरमध्ये ठेवलं. आईपासून दूर राहणं मला फार कठीण होतं. मी सारखी आजारी पडायचे, मग सतत औषधं घ्यायचा, खूप कंटाळा यायचा. त्यातच मला TB झाला हे कळलं. मग मी त्यावरही बराच काळ औषधं घेतली.
0: मग बरं वाटलं का तुला?
1: नाही, कारण तो TB नव्हताच.
0: अरे बापरे, म्हणजे चुकीचे औषधोपचार झालेत. खरं तर कुठल्याही आजाराचं योग्य निदान होणं खूप गरजेचं असतं.
1: हो ना. नंतर काही काळाने आईला कळलं की मला काय झालंय ते. मी सारखी का आजारी पडतीये? मला खूप औषधं घ्यावी लागतायत म्हणून मी कंटाळून आईला सतत विचारायचे की आई, माझी इतर मित्रमंडळी औषधं घेत नाहीत, मग मलाच काही औषधं. पण आईने तरीही मला काही कळू दिलं नव्हतं.
0: अगं, आईला काळजी वाटत असणार तुझी.
1: हो, पण सगळा समाज, नातेवाईक माझ्याकडे बोट दाखवून इतरांना सांगायचे, हीच ती, हिलाच HIV झालाय. अगदी लहान होते तेव्हा कळायचं नाही. त्यांच्या त्या टोकदार बोटांमध्ये किती घृणा दडली येते. पण जसजशी मोठी होत गेले त्यांची ती टोकदार बोटं टोचायला लागली आणि मला स्वतःचाच राग येऊ लागला. आपण कुठलीही चूक केलेली नसताना शिक्षा मात्र भोगतोय ही भावना पोखरून टाकत होती.
0: सुषमा, तुझी काहीही चूक नसताना तुझ्या बाबतीत जे झालं ते खरंच चुकीचं आहे. पण HIV बाधित रुग्णांसोबत समाज वागतो ते त्याहीपेक्षा जास्त चुकीचं असतं. खरं तर आपल्या समाजामध्ये रुग्णांशी कसं वागायला हवं याची समजच नाहीये.
1: हो, खरंय. अर्थात काही चांगली माणसं सुद्धा भेटली मला आणि त्यांच्यामुळेच खरं तर ही लढाई लढायला थोडंफार बळ मिळालं.
0: अरे वा,
1: आणि आता तर डॅडी सुद्धा आहेत आमच्या सोबत.
0: खरंच ग,
1: वयाची 25 वर्ष इतक्या हालापेष्टा सहन केल्यानंतर देवालाही आमची दया आली असेल आणि म्हणूनच देवाने डॅडींना आमच्या आयुष्यात पाठवले.
0: हो, शिंदे सर खरोखरच एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. अगं, कधी कधी तर वेळ असेल तेव्हा माझ्यासोबत ते इथे सुद्धा सेंटरमध्ये पेशंटचं काउन्सिलिंग करतात, त्यांनाही मानसिक आधार देतात.
1: डॅड खरंच ग्रेट आहेत. आताही आमची सगळी जबाबदारी त्यांनीच घेतलीय आणि मला तर पुढे शिक्षण कंटिन्यू कर म्हणून सांगतायत.
0: अरे वा. सुषमा, मला सांग, तुझं आधीचं शिक्षण कुठे झालंय?
1: आम्ही दोघी बहिणी आणि एक भाऊ. त्या दोघांना हा संसर्ग झाला नव्हता, त्यामुळे कुटुंबाने त्यांना स्वीकारलं.
0: अच्छा.
1: पण मला एका ट्रस्टच्या स्कूलमध्ये शिकावं लागलं. 5वी ते 10वीचं शिक्षण मी तिकडेच घेतलं. तिथे मला खूप एकटं वाटायचं. आजारपणामुळे मी अगदी खंगून गेले होते. औषधांमुळे तर माझ्या अंगावर कधी कधी फोड सुद्धा उठायचे. मग शाळेत कुणीही माझ्या बाजूला बसायचं नाही. सुरुवातीला ह्या गोष्टीचा मला त्रास व्हायचा, पण नंतर सवय झाली.
0: पण मग आई कधी भेटायची तुला?
1: आई यायची ना कधी कधी भेटायला, पण त्यातही खूप नियम असायचे. मी आईच्या वाटेकडे अगदी डोळे लावून बसलेली असायचे. आई ज्या दिवशी भेटायला यायची ना, त्या दिवशी अंगावर कितीही फोड आलेले असू देत, आतमध्ये कितीही वेदना होत असू देत, पण मी मनाने खूप खुश असायचे.
0: सुषमा, कुठली ट्रीटमेंट चालू होती तेव्हा तुझे?
1: ते माहीत नाही मला, पण भयंकर त्रास व्हायचा. एका डॉक्टरांनी तर मी 6 महिने सुद्धा जगणार नाही असं सांगितलं होतं आईला. पण आई कसली ऐकते? आई म्हणाली मी सुद्धा जगणार आणि माझ्या मुलीला सुद्धा जगवणार. आई पुढे कोणाचं काय चालतंय?
0: खरं,
1: देवाला सुद्धा आम्हाला मार्ग दाखवावाच लागला.
0: म्हणजे? कळलं नाही मला.
1: मला कसला तरी संसर्ग झाला म्हणून आम्ही एका हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. तिथे आम्हाला ह्या ट्रीटमेंटची माहिती मिळाली. ह्या उपचाराने पेशंट्स रिकव्हर होतात आणि नॉर्मल आयुष्य जगू शकतात असं आईला कळलं. मला फार काही आशा नव्हती, पण आई तर अगदी नाचायची बाकी राहिली होती. आम्ही लगेच उपचार

0: सुरू केले. मी एकही डोस चुकवायचे नाही आणि आईची सुद्धा काळजी घ्यायचे. पुढच्या काहीच दिवसात अगदी पॉझिटिव्ह रिझल्ट मिळाले.
1: हो, एआरटी ही उपचार पद्धती अगदी योग्य आणि महत्वाची आहे. ज्या डॉक्टरांनी हे उपचार शोधलेत ना, त्यांचे मानवजातीवर खरंच खूप मोठे उपकार आहेत.
0: खरंय, मागच्या 10 वर्षांपासून मी हे उपचार घेतीये आणि अगदी नॉर्मल आयुष्य जगतीये.
1: शिंदे सरांचं लग्न झालेलं बघून आणि तुझी सुद्धा एवढी छान रिकव्हरी बघून खूप बरं वाटलं. आज कोणाचीही सोबत नसताना किती हिमतीने सामोरे जाता तुम्ही पेशंट्स. तुला तुझ्या मनासारखं आयुष्य लाभो हीच प्रार्थना करेन मी देवाकडे. सुषमा, शिक्षण किती घेतलं म्हणालीस?
0: मी ग्रॅज्युएट आहे, ग्राफिक डिझायनिंगचा कोर्स केलाय.
1: अरे वा,
0: आणि एका प्रायव्हेट कंपनीत आता नोकरी सुद्धा करतीये. आता मी ना ठरवलंय, हार मानायची नाही.
1: शाबास. आणि काय लग्नाचा काय विचार?
0: माझ्याशी कोण लग्न करणार मॅडम?
1: अगं, तुझ्या आई बाबांना वयाच्या 60 मध्ये त्यांचा जोडीदार मिळालाय. तू तर किती तरुण आहेस, तुझी जोडी सुद्धा देवाने नक्की बनवली असणार बघ तू.
0: हो, आता जे नशिबात असेल ते स्वीकारायचं आणि पुढे चालायचं.
1: बरोबर.
0: माझ्या आयुष्यात संघर्षाचे अनेक प्रसंग आले, पण त्यांनी मला कमकुवत नाही तर आणखी खंबीर बनवले.
1: गुड. सुषमा, मला सांग, या सगळ्या प्रवासात तू एचआयव्ही कडे कसं बघतेस ग?
0: मला असं वाटतं एचआयव्ही म्हणजे शेवट नाही, ती फक्त आयुष्याची एक बाजू आहे. त्याच्यासोबत जगण्यासाठी मनाने मजबूत राहायलाच हवं.
1: वा वा, तुझे हे शब्द ऐकून भारावून गेले मी अगदी. शिंदे सरांची मुलगी शोभतेस हा. तुझे विचार अगदी त्यांच्या विचारांना शोभेसे आहेत.
0: थँक्यू मॅम.
1: तर ही होती शिंदे सरांच्या धाडसी निर्णयामुळे एक कुटुंब पूर्ण झाल्याची गोष्ट.
2: श्रोते हो, आपण ऐकत होतात नाट्य मालिका उमेद जीवनाची. आज या मालिकेचा भाग पहिला आपण ऐकला. शीर्षक गीत कवी सौमित्र, शीर्षक संगीत प्रणव हरिदास, संगीत संयोजन अमित पाध्ये, गायक कलाकार शार्दूल कवठेकर आणि निधी रानडे, लेखिका सारिका ढेरंगे, यातील भूमिका आणि कलावंत शिंदे, अमेय बोरकर, सुषमा कुहू दातार आणि अमृता पल्लवी वैद्य, ध्वनिप्रभाव अनिकेत दामले, निर्मिती सहाय्य अमृता मुळे, सादरकर्त्या नेहा.

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते महाराष्ट्र एड्स नियंत्रण संस्था.
1: आई मी तिच्यासोबत जेवायला बसू का?
2: अगं बेटा नक्की बस, HIV साध्या संपर्काने जेवणानं पसरत नाही.
3: आजही HIV विषयी गैरसमज आहेत, पण लक्षात ठेवा, भीती नाही, माहिती घ्या.
2: सुरक्षित संबंध ठेवा, कॉन्डोम वापरा. गर्भवती महिलांनी HIV तपासणी करून उपचार घ्यावेत. इतरांची सुई वापरू नका. HIV टेस्ट मोफत आणि गोपनीय आहे.
3: HIV म्हणजे शेवट नाही, ART उपचारांनी आयुष्य सहज जगता येतं.
2: चला भेदभाव न करता HIV रुग्णांना आधार देऊया.
3: जनजागृती हीच सुरक्षा.
4: अधिक माहितीसाठी राष्ट्रीय एड्स हेल्पलाईन 1097 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा.
3: महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
0: ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
5: हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. थोड्याच वेळात सुगम संगीत.
6: FM बँड 101.1 MHz आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोत्या सकाळचे 9:50 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम. जितेंद्र घोडके सराफ.
7: आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
8: नमस्कार श्रोते हो, मी प्रियांका गोपटे. श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच. यंदा ह्या पेढीचं हे 100वं वर्ष आहे. आज आपल्या बरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा. नमस्कार दादा.
9: नमस्कार
8: दादा. आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजांत लक्ष्मी अंगठी, जी केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
9: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली.
8: बरं.

0: श्री गजानत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेनी हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडनं दिले गेलेले आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो म्हणूनच त्याचं पावित्र्य टिकून आहे.
1: अच्छा, मग दादा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
0: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजानत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिटं हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो. तो म्हणजे दीपावलीमधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी, याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिटं आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता, वेगळी पूजा न मांडता, फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची. कुठेही मध्ये काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही. श्री गजानत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी यासाठीच आहे.
1: पण मग दादा, ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
0: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
1: दीपावली.
0: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
1: अर्थातच लक्ष्मी पूजन.
0: कुठल्या दिवशी येतं?
1: अमावस्येला.
0: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
1: बरोबर आहे.
0: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
1: हो.
0: घरातली जळमट काढता. म्हणजे काय? तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
1: बरोबर.
0: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय?
1: अमावस्येचा.
0: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती आहेत. मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
1: अरे वा. मग दादा, या श्री गजानत लक्ष्मी अंगठीबद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
0: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
1: का?
0: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
1: अच्छा.
0: जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
1: बर. पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
0: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही. अनेक ग्राहकांशी याच्यावर वादविवाद सुद्धा होतात की आम्हाला सोन्याची हवी, तुम्ही देत का नाही. तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब.
1: अच्छा.
0: रजत म्हणजे चांदी. आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातूमध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली. कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली.
1: अच्छा.
0: आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातूमध्ये अंगठी करायला सुरुवात केली. यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
1: हा
0: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता.
1: अच्छा.
0: आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 नाही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
1: दादा, आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
0: हा, तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर बेटा, लक्षात ठेव तुला हेच विचारायचं आहे ना, मंथली प्रॉब्लेम्स.
1: करेक्ट करेक्ट.
0: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
1: हो हो.
0: बरोबर ना.
1: बरोबर बरोबर.
0: मला सांग, हे नैसर्गिक आहे का? नाही
1: आहे.
0: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग, हे नैसर्गिक आहे?
1: बरोबर.
0: देवाने दिलेलं आहे.
1: हो.
0: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवाने दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे. त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
1: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र,

0: तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने 4 महिने 6 महिने कॅन यू बिलीव्ह. या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारी पासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे.
1: वा वा वा.
0: पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात. चांगले दिवस आहेत. पण अंगठी धारण करण्यासाठी नाही. या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशी सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाची अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केली आहे.
1: अच्छा दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झालीय, त्यामुळे मागणीही वाढलीय. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोपं आहे. ही अंगठी प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या बोटाचं माप लागणार. त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केलात तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
1: अच्छा.
0: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना 1 लाईन 2 लाईन 3 लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण UPI किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा, आता श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये. अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके.
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बरं.
0: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात. त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती 1 लाईनची 2 लाईनची 3 लाईनची कुठल्या धातूमध्ये हवी त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल? म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का? युरोप किंवा US मधून येणारे लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात.
1: हो.
0: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.
1: करेक्ट.
0: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर.
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो, आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा.
0: कारण पुढच्या वर्षी पुन्हा येताना ते डिसेंबरमध्येच येणार
1: आहे. बरोबर आहे.
0: तेव्हा परत 1 वर्ष पुढे जाईल. तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधेमध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजांत लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता: बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स: 020-244-78-286 किंवा 020-244-80-135.
2: श्रोतो, आताच आपण जितेंद्र घोडके सराफ हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात FM बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIRI ऍपच्या द्वारे. सकाळचे 10:01 झालं आहे. आता प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत गुंजन. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकवित आहोत अगबाई अरेच्या या चित्रपटातील गायिका वैशाली सामंत यांच्या आवाजातील श्याम अनुरागी यांची गीतरचना. संगीतकार आहेत अजय अतुल.

0: हे कस्टमर केयर कुठे? हा मॅडम
1: बोला.
0: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
1: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
0: पण हे होईल कसं?
1: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
0: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
1: अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी

0: अपडेट करू शकता?
1: बस
0: बस
1: समजलं.
0: आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: RBI सांगते,
0: जाणकार बना, सतर्क रहा.
3: या नवरात्री आणि दसऱ्याला तुमच्या व्यवसायाची प्रगती करा अधिक दमदार आणि पॉवरफुल. अशोक लीलँड दोस्त सोबत खरेदी करा साथी 1820 KG, दोस्त एक्सेल 1400 KG, दोस्त प्लस एक्सेल 1600 KG आणि बडा दोस्त i5 प्लस 2114 KG क्षमतेसह आकर्षक डिस्काउंट सोबत प्रत्येक खरेदीवर LED TV, वॉशिंग मशीन किंवा म्युझिक सिस्टीम यापैकी एक भेट वस्तू जिंकण्याची संधी.
4: आजच भेट द्या नांदेड, लातूर, परभणी, हिंगोलीचे अधिकृत डीलर आदित्य एजन्सी, लातूर फाटा, नांदेड. कॉल 7744008516. नियमवाटी लागू.
5: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाइश.
6: जरी पाप सारा जगाचा परिपूर्ण मालेकरांची विधुमाऊस.
7: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
5: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
7: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये फोन करा.
8: आमचा फोन क्रमांक 940-476-1252.
9: आमचा फोन क्रमांक पुन्हा एकदा 940-476-1252.
5: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
10: हॅलो फोन फरमाइश.
7: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
5: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सकाळी 10 वाजता.
10: फोन फरमाइश.
11: श्रोतो, कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत जितेंद्र कुलकर्णी यांनी संगीत दिलेली प्रवीण दवणे यांची गीतरचना आम्ही सातपुते या चित्रपटासाठी. या चित्रपटातील या गीताला स्वरबद्ध केलं आहे शंकर महादेवन, नेहरा जोशी आणि सहकाऱ्यांनी.

0: लखलख सोनेरी सण आनंदाचा साज सोन्याचा यंदाची दसरा दिवाळी साजरी करा चंदूपाकर सराफ ज्वेल्स सोबत.
1: मिळवा मजुरी फक्त 3.99% ते 9.99% प्रति ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांवर. सोबतच हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मजुरीवर 100% सूट आणि चांदीच्या दागिन्यांवर फ्लॅट 30% सूट. ही मर्यादित ऑफर 11 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2026 पर्यंत.
0: सणाचा आनंद द्विगुणित करायला आजच भेट द्या चंदूपाकर सराफ ज्वेल्स. संपर्क 0796991827.
2: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
3: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
2: तुमची फरमाईश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
3: तुम्हालाही फोन फरमाईश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा.
4: आमचा फोन क्रमांक 940-476-1252.
5: आमचा फोन क्रमांक पुन्हा एकदा 940-476-1252.
2: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
6: हॅलो फोन फरमाईश.
3: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
2: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सकाळी 10 वाजता.
6: फोन फरमाईश.
7: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा.

0: इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतगुंजन आकाशवाणी नांदेड केंद्राच्या एफएम बँड 101.1 MHz वरून. कार्यक्रमामध्ये आता ऐकवित आहोत अनिल मोहिले यांनी संगीत दिलेली साधना सरगम आणि सुरेश वाडकर यांच्या युगलस्वरातील बजरंगाची कमाल या चित्रपटातील पीएल मयेकर यांची गीतरचना.

0: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
1: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
0: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा.
2: आमचा फोन क्रमांक 940-476-1252.
3: आमचा फोन क्रमांक पुन्हा एकदा 940-476-1252.
0: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
4: हॅलो, फोन फरमाईश.
1: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
0: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सकाळी 10 वाजता.
4: फोन फरमाईश.

श्रोतो कार्यक्रमामध्ये आताच आपण बेदुनी साडेचार या चित्रपटातील श्रीराम गोडबोले आणि गुरु ठाकूर यांची गीतरचना ऐकलीत. अवधूत गुप्ते आणि गायिका वैशाली सावंत यांच्या आवाजामध्ये संगीत होतं आनंद मेनन आणि अजित परब यांचं. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकत आहोत आरती अंगलेकर यांच्या स्वरामध्ये दे धक्का या चित्रपटातील श्रीराम गोडबोले यांची गीतरचना. या रचनेला संगीतबद्ध केलं आहे अविनाश विश्वजीत यांनी.

0: कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: श्रोतेहो, कार्यक्रमाच्या शेवटी आपण दे धक्का या चित्रपटातील श्रीरंग गोडबोले यांचं गीत ऐकलं. आरती अंगलीकर यांच्या आवाजामध्ये संगीत होतं अविनाश विश्वजीत यांचं. आणि या रचनेबरोबरच गीतगुंजन हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता येथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

आकाशवाणी नांदेड केंद्राची प्रसारण सभा आपण ऐकत आहात एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर. श्रोतेहो आता प्रसारित करीत आहोत लेखक नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन. भाग क्रमांक आहे 11 आणि वाचक स्वर आहे अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी यांचा.

0: श्रोते हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. जन्मकथा गेटवे ऑफ इंडिया नजीकच्या शिवपुतळ्याची. आज ऐकूया आठवा भाग.
1: भाऊ साठे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हाती घेतलेल्या एका ऐतिहासिक आणि अविस्मरणीय कामाच्या पूर्ततेचा सार्थकतेचा क्षण आता टप्प्यात आला होता. वाहतुकीसाठी सुटा केलेला पुतळा पुन्हा जोडून तो चबुतऱ्यावर बसवण्याचं काम तेवढं उरलं होतं आणि ते पुढच्या 2 दिवसात पूर्ण करायचं होतं. तासभर विश्रांती घेऊन पुन्हा सर्व मंडळी कामाला लागली. पुतळ्याचे सुटे केलेले भाग जोडण्याचं काम हाती घेतलं. एकदा का पुतळा 21 फूट उंच चबुतऱ्यावर बसवला की मग काहीच करता येणं शक्य होणार नसल्याने ते पुतळा जमिनीवर असतानाच करणं भाग होतं. दुसऱ्या दिवशी पुतळा चबुतऱ्यावर स्थानापन्न करण्यासाठी क्रेन यायची असल्याने हे जोडकाम रात्रभरात संपवणंही आवश्यक होतं. पुतळ्याचे सुटे भाग जोडायला लगेचच सुरुवात करण्यात आली. जोडून झालेल्या भागांचं फिनिशिंग करण्यात आलं. जवळपास संपूर्ण रात्र पुतळ्यावर शेवटचा हात फिरवण्यात सरली. पहाटेच्या सुमारास महाराजांचा अश्वारूढ पुतळा चबुतऱ्यावर आरूढ व्हायला सज्ज झाला.
2: पुतळा क्रेनच्या सहाय्यानं चबुतऱ्यावर चढवण्याची जबाबदारी मुंबईच्या मेसर्स हसनभाई जेठा या कंपनीनं घेतली होती. 23 तारखेला सकाळी क्रेन हजर तर झाली, पण एक तांत्रिक अडचण मात्र उभी राहिली. पुतळा 21 फुटी चढवण्यासाठी क्रेनचा बूम म्हणजेच क्रेनच्या टोकावर असणारा लांब हात किंवा दांडा कमीत कमी 60 फूट लांबीचा असणं आवश्यक होतं, पण हसनभाईंनी आणलेल्या क्रेनचा बूम मात्र 20 फुटाचाच होता. आता या अडचणीचं निराकरण

0: करण्यासाठी प्रत्येकी 20 फुटांचे आणखी 2 बूम मागवण्यात आले आणि तीनही बूम एकमेकांना मजबूतीनं जोडले गेले. दरम्यानच्या काळात भाऊ आणि त्यांचे सहकारी डोळ्यात तेल घालून एखादा तपशील तर उरला नाही ना याची पुन्हा पुन्हा खात्री करून घेत होते. शेवटी म्यान, तलवार, जिरेटोप, गोंडे आणि तुरे जागच्या जागी बसवून पुतळा चबुतऱ्यावर स्थानापन्न करण्यास तयार असल्याचा इशारा भाऊंनी केला आणि क्रेनही सज्ज झाली. एव्हाना संध्याकाळचे 4 वाजले होते. पुतळा क्रेनला काळजीपूर्वक बांधण्यात आला. पुतळा उचलण्याचा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा महाराष्ट्र राज्याचे मंत्री, पुतळा समितीचे सदस्य आणि इतर वरिष्ठ सहकारी या प्रसंगी तिथे जातीनं हजर होते. हा सोहळा पाहण्यासाठी गेटवेवर हजारो माणसं देखील जमली होती. वातावरणात एकच उत्साह दाटला होता.
1: क्रेनला बांधलेला पुतळा प्रथम 2-3 फूट वर उचलून सर्व व्यवस्थित असल्याची खात्री केली गेली. पुतळा समितीचे अध्यक्ष बाळासाहेब देसाई यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आलं आणि त्याच क्षणी क्रेनने हळूहळू पुतळा वर उचलायला सुरुवात केली. पुढच्या काही मिनिटातच चबुतऱ्यावर अगोदरच सज्ज होऊन उभ्या असलेल्या मोती आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुतळा चबुतऱ्यावर काळजीपूर्वक ओढून घेतला. पुतळा चबुतऱ्यावर व्यवस्थित बसवला गेला असल्याचा इशारा केला गेला आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणेनं परिसर दणाणून गेला.
0: 23 जानेवारीचा दिवस उजाडला. पुतळ्याला सिमेंट काँक्रीटच्या सहाय्यानं चबुतऱ्यावर मजबूतीने बसवण्याची जबाबदारी घेतलेल्या देवधर बंधूंनी सारी सूत्र आता आपल्या हाती घेतली. मध्यरात्रीपर्यंत पुतळा चबुतऱ्यावर बसवण्यात आला. पुतळा मजबूतीनं चबुतऱ्याशी जोडला गेल्याची खात्री करूनच सर्वजण खाली उतरले. जमिनीवर उतरून पुतळ्याकडे एकदा दृष्टिक्षेप टाकून सारं काही ठीक असल्याची पुन्हा एकदा खात्री केली गेली आणि मगच सारे जण मुक्कामी परतले. दुसऱ्या दिवशी चबुतऱ्यावर पुन्हा चढून पुतळ्यावर शेवटचा हात फिरवण्यात आला. पृष्ठभाग खराब होऊ नये म्हणून ऑक्सिडायझेशनची प्रक्रिया करण्यात आली. 2 दिवसांनी होणाऱ्या पुतळ्याच्या उद्घाटनाची तयारी जोरात सुरू होती. खबरदारी म्हणून पुतळ्याचा पाया पोलादाच्या पट्ट्यांनी जखडून टाकण्यात आला. पुतळ्याच्या चोहो बाजूंनी मोठ मोठाल्या प्रखर प्रकाशाच्या झोतात सजावटीची काम सुरू होती. शानदार मंडप उभारला जात होता.
1: अखेरीस 26 जानेवारीचा दिवस उजाडला. पुतळ्याच्या उद्घाटनाचा दिवस. पहाटेपासूनच गेटवे ऑफ इंडियाचा परिसर लोकांनी फुलून गेला होता. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतरचा हा पहिलाच प्रजासत्ताक दिन होता. त्यानिमित्तानं मराठी भूमीत स्वराज्य निर्माण करणाऱ्या शिवकल्याण राजाचं छत्रपती शिवरायांच्या शिल्पाच्या अनावरणाच्या सोहळ्याचं साक्षीदार होण्याच्या भावनेनं हजारोंच्या संख्येने रयत जमली होती. महाराजांच्या नावाचा जय जयकार होत होता. ढोल ताशे वाजत होते, सनया निनादत होत्या, तुतार्या फुंकल्या जात होत्या. वातावरणात चैतन्य भरून राहिलं होतं. उंच चबुतऱ्यावर कनातीच्या आड विराजमान झालेल्या महाराजांच्या दर्शनाची रयत उत्कंठतेने वाट पाहत होती. उद्घाटनाची घडी जवळ येऊ लागली. एकेका पाहुण्यांचं आगमन होऊ लागलं. सर्व मान्यवर आपापल्या आसनांवर विराजमान होऊ लागले. इतक्यात गगनभेदी तुतारी निनादली. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीत सिंहाचा वाटा असलेल्या आचार्य अत्रे यांचं आगमन झालं. घोषणांच्या गजरात जनतेनं त्यांचं स्वागत केलं. त्यांच्या मागोमाग मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण कार्यक्रमस्थळी उपस्थित झाले. त्यांचंही जोरदार घोषणांनी स्वागत झालं. राज्यपाल महोदयही आले होते. मान्यवरांच्या स्वागताचा कार्यक्रम आटोपताच पुतळ्याचा अनावरण समारंभ सुरू झाला. निवेदन सुरू असतानाच यशवंतराव अस्वस्थ होऊन आजूबाजूला पाहू लागले. पुतळ्याचे शिल्पकार भाऊ साठे त्यांना व्यासपीठावर कुठेच दिसेनात. पण कसे दिसावेत? अहो भाऊंना कार्यक्रमाचं अधिकृत निमंत्रणच गेलं नव्हतं. झाला प्रकार यशवंतरावांच्या लक्षात आला. त्यांनी ध्वनी क्षेपकावरून भाऊंना तातडीने व्यासपीठावर येण्याचं आवाहन केलं. प्रसंग

0: प्रसंगाचं महत्व आणि गांभीर्य लक्षात घेऊन भाऊ मानापमान बाजूला ठेवून व्यासपीठावर पोचले. यशवंतरावांनी दोन पावलं पुढे येऊन आदरानं भाऊंचं स्वागत केलं. भाऊंचा यथोचित सत्कार केला गेला.
1: पुढचा कार्यक्रम सरकारी रीतीप्रमाणे थाटात पार पडला. शिंगांच्या, तुतार्यांच्या आणि सनई चौघड्यांच्या निनादात पुतळ्याचं अनावरण झालं आणि वातावरण छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय शिवाजी, जय भवानी या घोषणांनी दणाणून गेलं.
2: भाऊ भावनाविवश झाले होते. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले होते. भाऊंना त्यांचं आयुष्य कृतार्थ झाल्यासारखं वाटलं. जणू त्यांच्या अवघ्या आयुष्याचंच सार्थक झालं असावं. आज गेली 65 वर्ष गेटवे ऑफ इंडिया समोर दिमाखानं उभा असलेला महाराजांचा अश्वारूढ पुतळा अनेकांनी पाहिला असेल, पण त्यांना या पुतळ्याची जन्मकथा मात्र माहीत नसावी. आता पुन्हा जेव्हा तिथे जाल तेव्हा या पुतळ्याकडे पाहताना ही कथा आठवून पहा. पुतळ्याचं एक वेगळंच रूप तुम्हाला दिसेल.
3: पेट गाव अन नगर शहर ते महानगर बनताना.
4: हा होता अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.

आत्ताचं पण अज्ञात मुंबई या नितीन साळके यांच्या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन ऐकलं. भाग क्रमांक होता 11. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. श्रोतो, आज सकाळी 10:45 लोकजागर या कार्यक्रमामध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मनोजकुमार साखरे यांचं भाषण आपण ऐकू शकाल.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: पोटविकार, मूळ व्याध, भगंदर, स्तनाचे आजार तसंच फिशर आणि लेझर सर्जरीसाठी प्रसिद्ध महिला सर्जन आता नांदेड इथं उपस्थित. डॉक्टर रोहिणी पाटील, जनरल सर्जन आणि मूळ व्याध तज्ज्ञ.
2: सिद्धिविनायक हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी, शिवाजीनगर, नांदेड. नोंदणीसाठी संपर्क 940 44 16 756.
3: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाईट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
2: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजीराबाद, नांदेड.
1: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड.
3: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार.
1: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक.
3: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
1: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड, हडको, नांदेड.
4: आपल्या मुलीचे दात पुढे आलेले आहेत, वेडे वाकडे आणि दातात फटी पण आहेत, तर आजच दाताला पिन बसवून स्माइल डिझाईन करण्यासाठी भेटा डॉक्टर सागर मापारे, डॉक्टर लेन, नांदेड.
5: लखलख सोनेरी सण आनंदाचा साज सोन्या.

0: यंदाची दसरा दिवाळी साजरी करा चंदूपाका सराफ ज्वेल्स सोबत.
1: मिळवा मजुरी फक्त 3.99% ते 9.99% प्रति ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांवर. सोबतच हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मजुरीवर 100% सूट आणि चांदीच्या दागिन्यांवर फ्लॅट 30% सूट. ही मर्यादित ऑफर 11 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2026 पर्यंत.
0: सणाचा आनंद द्विगुणित करायला आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स. संपर्क 0796991827.
2: खादी वस्त्र आपल्या स्वातंत्र्याची आणि शौर्याची ओळख. खादी स्वीकारूया, स्वदेशीचा अभिमान जपूया.
3: महात्मा गांधी जयंती ते दीपावली पर्यंत खादी खरेदीवर 20% भव्य डिस्काउंट
2: आणि सर्व खादी रेडीमेड्स वर भव्य 35% डिस्काउंट.
3: संपर्क खादी भवन वजीराबाद हनुमान पेठ नांदेड आणि स्टेट बँकेजवळ कंधार.
0: लखलख सोनेरी सण आनंदाचा साज सोन्याचा यंदाची दसरा दिवाळी साजरी करा चंदूपाका सराफ ज्वेल्स सोबत.
1: मिळवा मजुरी फक्त 3.99% ते 9.99% प्रति ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांवर. सोबतच हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मजुरीवर 100% सूट आणि चांदीच्या दागिन्यांवर फ्लॅट 30% सूट. ही मर्यादित ऑफर 11 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर

0: खादी वस्त्र आपल्या स्वातंत्र्याची आणि शौर्याची ओळख. खादी स्वीकारूया, स्वदेशीचा अभिमान जपूया.
1: महात्मा गांधी जयंती ते दीपावली पर्यंत खादी खरेदीवर 20% भव्य डिस्काउंट
0: आणि सर्व खादी रेडीमेड्सवर भव्य 35% डिस्काउंट.
1: संपर्क खादी भवन वजीराबाद हनुमान पेठ नांदेड आणि स्टेट बँकेजवळ कंधार.
2: लखलख सोनेरी सण आनंदाचा साज सोन्याचा. यंदाची दसरा दिवाळी साजरी करा चंदूपाकर सराफ ज्वेल्स सोबत.
3: मिळवा मजुरी फक्त 3.99% ते 9.99% प्रति ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांवर. सोबतच हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मजुरीवर 100% सूट आणि चांदीच्या दागिन्यांवर फ्लॅट 30% सूट. ही मर्यादित ऑफर 11 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2026 पर्यंत.
2: सणाचा आनंद द्विगुणित करायला आजच भेट द्या चंदूपाकर सराफ ज्वेल्स. संपर्क 0796991827.
4: या नवरात्री आणि दसऱ्याला तुमच्या व्यवसायाची प्रगती करा अधिक दमदार आणि पॉवरफुल. अशोक लीला दोस्त सोबत खरेदी करा साथी 1820 kg, दोस्त एक्सेल 1400 kg, दोस्त प्लस एक्सेल 1600 kg आणि बड़ा दोस्त i5 प्लस 2114 kg क्षमतेसह आकर्षक डिस्काउंट सोबत प्रत्येक खरेदीवर LED TV, वॉशिंग मशीन किंवा म्युझिक सिस्टीम यापैकी एक भेट वस्तू जिंकण्याची संधी.
5: आजच भेट द्या नांदेड, लातूर, परभणी, हिंगोलीचे अधिकृत डीलर आदित्य एजन्सी, लातूर फाटा, नांदेड. कॉल 7744008516. नियम अटी लागू.
6: डॉक्टर संतोष बरगाले यांचा बरगाले मल्टी स्पेशालिटी दातांचा दवाखाना. दातांवरील सर्व शस्त्रक्रिया कम्प्युटर द्वारे तपासणी, सिरामिक्सचे फिक्स दात, तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी, दातांच्या सर्व समस्यांवर उपचार. संपर्क बरगाले दातांचा दवाखाना, बस स्टँड समोर लोहा आणि सन्मान प्रेस्टिज जिल्हा परिषदच्या बाजूला नांदेड.
4: या नवरात्री आणि दसऱ्याला तुमच्या व्यवसायाची प्रगती करा अधिक दमदार आणि पॉवरफुल. अशोक लीलँड दोस्त सोबत खरेदी करा साथी 1820 kg, दोस्त एक्सेल 1400 kg, दोस्त प्लस एक्सेल 1600 kg आणि बड़ा दोस्त i5 प्लस 2114 kg क्षमतेसह आकर्षक डिस्काउंट सोबत प्रत्येक खरेदीवर LED TV, वॉशिंग मशीन किंवा म्युझिक सिस्टीम यापैकी एक भेट वस्तू जिंकण्याची संधी.
5: आजच भेट द्या नांदेड, लातूर, परभणी, हिंगोलीचे अधिकृत डीलर आदित्य एजन्सी, लातूर फाटा, नांदेड. कॉल 7744008516. नियम अटी लागू.
7: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
8: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
7: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
8: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
7: अहो, मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
8: लगेच फोन करतो 9595924559. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 9595924559.
9: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर एका तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेससाठी औषधीनं उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था. संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धन घाट पुलाजवळ, बोरबन, नांदेड.
10: क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
11: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेड साइड सोनोग्राफी, एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
10: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भपिशवीचे आजार,
11: 24 तास तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध.
12: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता.
10: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव, सुनेगावकर,
11: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड.
12: संपर्क 7050101.
13: FM बँड 101.1 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 10:45 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत नवसाक्षरांसाठीचा कार्यक्रम लोकजागर.
14: प्रसारित करीत आहोत नवसाक्षरांकरिता कार्यक्रम लोकजागर. नमस्कार श्रोतेहो, लोकजागर. श्रोतेहो, लोकजागर हा कार्यक्रम आवडीनं ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं मी नम्रता वावळे आजच्या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, लोकजागर या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकूयात मनोज कुमार मोतीराम साखरे यांचं धम्मचक्र प्रवर्तन दिन याविषयी भाषण.
15: धम्मचक्र प्रवर्तन दिन 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांसह हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धम्म स्वीकारला. धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणजे एवढा अर्थ नसून त्यामागे एक जाजवल्ली ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म एका अस्पृश्य कुटुंबात झाला होता, त्यामुळे त्या काळातील

अस्पृश्यतेची अमानुष वागणूक त्यांनी स्वतः अनुभवली होती. सवर्ण हिंदू अस्पृश्यांना हीन लेखत असत. हा अनुभव केवळ बाबासाहेबांचाच नव्हता तर भारतातील लाखो लोकांना अशाच प्रकारच्या अन्यायाला सामोरे जावे लागत होते. डॉ आंबेडकरांनी 1920 साली आपल्या सार्वजनिक जीवनाला सुरुवात केली अस्पृश्य समाजात जागृती निर्माण करण्यासाठी आणि अस्पृश्यतेच्या निवारणाचा प्रश्न समाजासमोर मांडण्यासाठी त्यांनी मुकनायक हे साप्ताहिक सुरू केले. या माध्यमातून ते अस्पृश्य समाजाची दुःखे आणि प्रश्न लोकांसमोर मांडू लागले. 1924 साली त्यांनी बहिष्कृत हितकारणी सभा ही सामाजिक संस्था स्थापन केली. या संस्थेत स्पृश्य वर्गातील समाजसेवक व कार्यकर्तेही सहभागी होते. अस्पृश्य समाजात आपल्या हक्कांविषयी जागृती निर्माण करणे आणि त्यांना सामाजिक शैक्षणिक आर्थिक व राजनैतिक हक्क मिळवून देणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश होता. बहिष्कृत हितकारणी सभेमार्फत डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई तसेच महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी समाज सुधारण्याचे कार्य सुरू केले. या कार्याला पोषक म्हणून त्यांनी बहिष्कृत भारत हे साप्ताहिक सुरू केले. त्यातून अस्पृश्य समाजाच्या दुःखाला वाचा फोडून त्यांचे प्रश्न व मागण्या समाजासमोर मांडल्या. सवर्ण हिंदूंनी आपले वर्तन बदलावे आणि अस्पृश्य समाजाशी समानतेने वागावे यासाठी डॉ आंबेडकरांनी त्यांचे हृदय परिवर्तन करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु त्यांच्या प्रयत्नांना अपेक्षित यश मिळाले नाही. 1927 ते 1935 या कालखंडात त्यांनी सामाजिक व राजकीय समतेसाठी अनेक लढे दिले. हिंदू धर्मातील अस्पृश्यता पूर्णपणे नष्ट व्हावी आणि अस्पृश्य समाजाला सर्व प्रकारचे अधिकार मिळावेत यासाठी त्यांनी शांततामय सत्याग्रहासह विविध मार्गांनी अथक प्रयत्न केले. मात्र या प्रयत्नांना सवर्ण हिंदू समाजातील अनेक नेत्यांकडून योग्य सहकार्य मिळाले नाही. शेवटी 13 ऑक्टोबर 1935 रोजी येवला येथे डॉ आंबेडकरांनी ऐतिहासिक घोषणा केली. मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. हिंदू धर्मातील अस्पृश्यतेमुळे माणसाला माणूस म्हणून सन्मानाने आणि समानतेने जीवन जगता येत नाही अशी त्यांची धारणा झाली होती. त्यामुळे त्यांनी हिंदू धर्माचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. बाबासाहेबांच्या या ऐतिहासिक घोषणेनंतर या देशातील तसेच जगातील अनेक धर्म मार्तंडांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना आपापला धर्म कसा महान आहे हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तसेच आपल्या धर्माची महती सांगून आपल्या धर्मात प्रवेश करण्याची विनंतीही केली. 1935 ते 1956 या तब्बल 20 वर्षाच्या कालखंडात डॉ आंबेडकरांनी विविध धर्माचा चिकित्सकपणे अभ्यास केला. या सखोल अभ्यासानंतर ते भगवान बुद्धांच्या धम्माकडे वळले. बुद्धांविषयी डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आपण माणूस आहोत आणि स्वतःच्या मानवी प्रयत्नांनीच नैतिक व कल्याणमय परिपूर्णता प्राप्त करू शकतो असा बुद्धांचा संदेश आहे. या अर्थाने बुद्धांचा धम्म हा मानवतावादी धम्म आहे. बुद्धांच्या धम्मात माणूस हा केंद्रबिंदू आहे. त्यात माणसाला महत्वाचे स्थान आहे, ईश्वराला नाही. बुद्धांच्या धम्मात ईश्वराला मध्यवर्ती स्थान दिलेले नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दुसरा कोणताही धर्म स्वीकारण्याऐवजी बुद्ध धम्माचीच निवड का केली याचे एक महत्वाचे कारण म्हणजे बुद्धाचा धम्म हा मानवकेंद्री आणि विवेकनिष्ठ आहे. येशू, मोहम्मद आणि कृष्ण याविषयी त्यांच्या अनुयायांच्या धार्मिक परंपरांमध्ये अनुक्रमे देवाचा पुत्र, देवाचा दूत आणि देवस्वरूप अशा संकल्पना आढळतात. याउलट बुद्धांचा मार्ग हा मानवी प्रयत्न, नैतिकता, प्रज्ञा आणि अनुभव यावर आधारित आहे. बुद्धांनी आपल्या शिकवणीला अंधपणे स्वीकारण्यास सांगितलेले नाही. त्यांनी आपल्या शिकवणीची चिकित्सा करून, विचार करून आणि अनुभवाच्या कसोटीवर तपासून ती स्वीकारावी असा संदेश दिला. त्याप्रमाणे सोनार सोन्याची परीक्षा करतो त्याचप्रमाणे बुद्धांच्या शिकवणीचीही परीक्षा घ्यावी असा विचार बुद्धांनी मांडला. बुद्धांनी आपल्या अनुयायांना केवळ श्रद्धेवर अवलंबून न राहता विवेक आणि अनुभव यांच्या आधारे सत्य तपासण्याची प्रेरणा दिली. बुद्धांची शिकवण ही त्यांच्या स्वतःच्या प्रज्ञेवर आणि मानवी अनुभवावर आधारित असल्याचे त्यांनी सांगितले. जी गोष्ट बुद्धिसंगत वाटते आणि स्वतःच्या अनुभवाशी सुसंगत ठरते तिचा स्वीकार करावा असा त्यांचा दृष्टिकोन होता. म्हणूनच डॉ आंबेडकरांनी इतर कोणताही धर्म न स्वीकारता बुद्धाच्या धम्माची निवड केली. बुद्धांचा धम्म त्यांना स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवता आणि नैतिकता यावर आधारित जीवनमार्ग वाटला. 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. ही घटना भारतीय सामाजिक इतिहासातील एक महत्वपूर्ण घटना ठरली. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जरी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माचा स्वीकार केला असला तरी बौद्ध धम्माच्या त्यांच्या मनावरील प्रभाव 1930च्या दशकापासून दिसून येतो. 1933 साली डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई येथील दादर भागातील हिंदू कॉलोनीमध्ये आपला स्वतंत्र बंगला बांधला. त्याचे नाव त्यांनी राजगृह असे ठेवले. राजगृह हे प्राचीन मगधच्या राजधानीचे नाव होते. 1945 साली मुंबई येथे त्यांनी एक स्वतंत्र महाविद्यालय सुरू केले. त्या महाविद्यालयाचे नाव त्यांनी सिद्धार्थ महाविद्यालय असे ठेवले. सिद्धार्थ हे भगवान बुद्धांचे मूळ नाव होते. नंतर 1948 साली शिलाँग येथे आयोजित बौद्ध धर्मावरील चर्चासत्रालाही डॉ बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते. 1950 साली औरंगाबाद येथे त्यांनी दुसरे महाविद्यालय सुरू केले. त्या महाविद्यालयाचे नाव त्यांनी मिलिंद महाविद्यालय असे ठेवले. मिलिंद म्हणजे मूळचा ग्रीक राजा मिनँडर. भारतात आल्यानंतर त्याने

अनेक धर्माचा तौलनिक अभ्यास केला आणि नंतर बुद्ध धम्माचा स्वीकार केला. मिलिंद महाविद्यालयाच्या परिसरात एक बाग आहे. या संपूर्ण परिसराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागसेन वन असे नाव दिले. नागसेन हे बौद्ध धम्माचे एक महान तत्वचिंतक होते. त्यांनी राजा मिलिंदाच्या अनेक प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली होती. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीवरही बौद्ध धम्माच्या विचारांचा प्रभाव जाणवतो. राज्यघटनेवरील भारताच्या राजचिन्हात असलेले सम्राट अशोकाचे सिंहस्तंभ शीर्ष आणि राष्ट्रध्वजावरील अशोकचक्र ही भारतीय इतिहासातील महत्वाची प्रतीके आहेत. या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबरोबरच पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विचारांचाही प्रभाव असल्याचे मानले जाते. डॉक्टर आंबेडकरांना भगवान बुद्धांचे विलक्षण आकर्षण आणि सम्राट अशोकांबद्दल नितांत आदर होता. याशिवाय 1952 साली काठमांडू येथे झालेल्या जागतिक बौद्ध परिषदेत केलेल्या भाषणातून त्यांनी बौद्ध धम्म आणि मार्क्सवाद यांची तुलना करून बौद्ध धम्माच्या विचारांचे महत्व स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी बौद्ध धम्माचा मोठा प्रभाव असलेल्या ब्रह्मदेशाला भेट दिली. पुढील काळात बौद्ध धम्माचा त्यांच्या मनावरील प्रभाव वाढतच गेला. बौद्ध धम्माचा स्वीकार करण्यापूर्वी सुमारे 20 वर्षांहून अधिक काळ त्यांचे बौद्ध धम्मावरील चिंतन, अध्ययन आणि व्यासंग सतत सुरू होते असे दिसून येते. या दीर्घ चिंतन व्यासंगाचे परिपक्व फळ म्हणजे 14 ऑक्टोबर 1956 रोजी त्यांनी केलेला बौद्ध धम्माचा स्वीकार होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध धम्माचा स्वीकार हा त्यांच्या दीर्घ चिंतनाचा, अभ्यासाचा आणि सामाजिक समतेच्या विचारांचा परिणाम होता. डॉक्टर आंबेडकरांनी इतर कोणत्याही धर्माचा स्वीकार न करता बौद्ध धम्माचा स्वीकार केला हा निर्णय अनेक दृष्टीने महत्वाचा आहे. पहिली गोष्ट अशी की भगवान बुद्ध हे याच देशातील राजपुत्र होते. त्यांनी स्थापन केलेला बौद्ध धम्म हा भारतीय परंपरेचा एक महत्वाचा भाग आहे. त्यांच्यापूर्वी चालत आलेल्या वैदिक परंपरेतील काही रूढींनी विरोध करून त्यांनी आपल्या धम्माची शिकवण दिली. भारत ही जशी बौद्ध धम्माची जन्मभूमी होती त्याचप्रमाणे सुरुवातीच्या काळात ती या धम्माची कर्मभूमीही होती. बौद्ध धम्माच्या स्थापनेनंतर सुरुवातीचे अनेक वर्ष त्यांच्या तत्वज्ञानाचा प्रसार भारतातच झाला. सम्राट अशोकाच्या काळात बौद्ध धम्म भारताबाहेर पोहोचण्यास सुरुवात झाली. पुढील काही शतकांत हा धम्म संपूर्ण आशियामध्ये मोठ्या प्रमाणावर पसरला. बौद्ध धम्माचे एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा प्रसार मोठ्या प्रमाणावर शांततामय मार्गाने झाला. विविध देशांमध्ये या धम्माचा प्रसार झाला आणि स्थानिक संस्कृती व परंपरांचा त्यावर प्रभाव पडत गेला. त्यामुळे आशियातील विविध देशांमध्ये बौद्ध परंपरांमध्ये काही वेगळेपण दिसून येते. उदाहरणार्थ तिबेटमधील बौद्ध परंपरेचे स्वरूप भारतातील बौद्ध परंपरेपेक्षा वेगळे दिसते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माचा स्वीकार करताना अंधश्रद्धा, अस्पृश्यता, जातीय व्यवस्था आणि जन्मावर आधारित उच्च नीचतेच्या विचारांना विरोध करण्याला सामाजिक भूमिकेला महत्व दिले. सुमारे 2500 वर्षांपूर्वी भगवान बुद्धांनी तत्कालीन समाजातील विषमता आणि कर्मकांडांना विरोध करून मानवी समानतेचा पुरस्कार केला. त्याचप्रमाणे 20व्या शतकाच्या मध्यावर डॉक्टर आंबेडकरांनी अस्पृश्यता, जातीय भेदभाव आणि सामाजिक विषमतेविरुद्ध संघर्ष केला. भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यामध्ये समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांच्या संदर्भात महत्वाचे साम्य दिसून येते. दोघांनीही माणसाच्या प्रतिष्ठेला आणि समानतेला महत्व दिले. म्हणूनच डॉक्टर आंबेडकरांचा बौद्ध धम्माचा स्वीकार हा केवळ धर्म परिवर्तन नव्हता तर सामाजिक समता, मानवी प्रतिष्ठा आणि न्यायाच्या मूल्यांवर आधारित जीवनदृष्टीचा स्वीकार होता. 1956 सालचा दसरा म्हणजेच विजयादशमी 14 ऑक्टोबर रोजी आला होता. त्यामुळे 14 ऑक्टोबर या तारखेला विशेष महत्व प्राप्त झाले. मात्र केवळ तारीख महत्वाची नसून त्या दिवशी असलेली विजयादशमी ही अधिक महत्वाची आहे. अशोक विजयादशमी हा दिवस सम्राट अशोकाच्या जीवनातील परिवर्तन आणि बौद्ध धम्माच्या प्रसाराशी जोडला जातो. कलिंग युद्धानंतर झालेल्या प्रचंड रक्तपाताने सम्राट अशोकाच्या मनावर खोल परिणाम झाला. त्यानंतर त्याने हिंसेचा मार्ग सोडून अहिंसा, करुणा, मैत्री, समता आणि शांतता या मूल्यांचा स्वीकार केला. पुढे सम्राट अशोकाने बुद्धांच्या धम्माचा स्वीकार करून त्यांच्या प्रचारासाठी मोठे कार्य केले. त्यामुळे अशोक विजयादशमीचा दिवस समता, स्वातंत्र्य, बंधुता, करुणा आणि विवेक या मूल्यांची आठवण करून देणारा दिवस मानला जातो. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विजयादशमीचा दिवस धम्म दीक्षेसाठी निवडला असे सांगितले जाते. यानंतर प्रश्न निर्माण होतो की धम्म दीक्षेसाठी नागपूर हेच शहर का निवडण्यात आले? बौद्ध इतिहासाचा अभ्यास केला असता नागवंशीय समाजाचा आणि नागपूर परिसराचा बौद्ध परंपरेशी संबंध जोडला जातो. नाग समाजाला प्राचीन काळात विविध प्रकारच्या सामाजिक संघर्षांना सामोरे जावे लागले. या पार्श्वभूमीवर भगवान बुद्धांच्या समता आणि मानवतेच्या संदेशाचा नाग समाजावर प्रभाव पडल्याने बौद्ध परंपरेत मानले जाते. भगवान बुद्धांचा उपदेश विविध समाज घटकांमध्ये पोहोचला आणि बौद्ध धम्माचा प्रसार भारताच्या अनेक भागात झाला. नाग समाजानेही बौद्ध धम्माच्या प्रसारात महत्वाची भूमिका बजावल्याचे काही परंपरांमध्ये सांगितले जाते. नागपूर या नावाचा संबंध नाग समाजाशी जोडला जातो. नागपूर आणि त्याच्या आसपासच्या प्रदेशात नाग समाजाची वस्ती होती अशी ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरा आहे. या परिसरातून वाहणाऱ्या नाग नदीचे नावही नाग समाजाशी संबंधित असल्याचे मानले जाते. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म दीक्षेसाठी नागपूरची निवड केली.

यामागे नाग समाजाचा ऐतिहासिक संदर्भ, बौद्ध परंपरेशी असलेला संबंध आणि सामाजिक समतेचा संदेश या बाबी महत्वाच्या मानल्या जातात. अशा प्रकारे विजया दशमी आणि नागपूर या दोन्हींच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक संदर्भांना जोडून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षेचा ऐतिहासिक सोहळा घडवून आणला. 14 ऑक्टोबर 1956 रोजी विजयादशमीच्या दिवशी डॉ बाबासाहेब आंबेडकर ज्या स्थळी धम्मचक्र प्रवर्तन घडवून आणले ते पवित्र स्थळ म्हणजे दीक्षाभूमी नागपूर होय. धम्मदीक्षेच्या प्रसंगी दीक्षाभूमी येथे भव्य मंडप उभारण्यात आला होता. समारंभासाठी सुमारे 14 एकर क्षेत्राचे पटांगण तयार करण्यात आले होते. सभोवती बांबूच्या ताट्या लावण्यात आल्या होत्या. मंडपाच्या मध्यभागी बुद्धकालीन स्तूपाच्या धर्तीवर स्तूप उभारण्यात आला होता. 14 ऑक्टोबर 1956 रोजी सकाळी 9:30 डॉ आंबेडकरांनी माईसाहेब आंबेडकर यांना पूज्य भंते चंद्रमणी महास्थवीर यांनी धम्मदीक्षा दिली. त्यावेळी दीक्षाभूमीवर लाखो लोक धम्मदीक्षा घेण्यासाठी एकत्रित झाले होते. महास्थवीर चंद्रमणी यांच्याकडून धम्मदीक्षा घेतल्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मराठीतून स्वतः 22 प्रतिज्ञांचे उच्चारण केले. त्यानंतर उपस्थित जनतेलाही त्यांनी धम्मदीक्षा दिली आणि 22 प्रतिज्ञा दिल्या. धम्मदीक्षेनंतर 15 ऑक्टोबर 1956 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षाभूमीवर बौद्ध धम्म का स्वीकारला याविषयी महत्वपूर्ण भाषण केले. त्यावेळी धम्मदीक्षेसाठी नागपूरचीच निवड का केली याचे कारण सांगताना त्यांनी भारतातील नाग समाजाचा बौद्ध धम्माशी असलेला संबंध स्पष्ट केला. 1956 नंतर भारतातील बौद्ध चळवळीने मोठा पल्ला गाठला. ज्या दीक्षाभूमीवर 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा घेतली आणि आपल्या लाखो अनुयायांना बुद्धांच्या मार्गावर चालण्याचे आवाहन केले ती दीक्षाभूमी आज बौद्ध समाजाचे एक महत्वाचे पवित्र तीर्थक्षेत्र बनली आहे. दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात अशोक विजयादशमीच्या पर्वावर देशभरातून लाखो बौद्ध अनुयायी दीक्षाभूमीकडे येतात. श्रद्धा आणि विनम्र भावनेने ते डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून श्रद्धासुमने अर्पण करतात. डॉ आंबेडकरांनी सामाजिक समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि मानवी प्रतिष्ठेचा संदेश दिला. त्यांच्या विचारांनी प्रेरित झालेली भारतीय बौद्ध धम्म चळवळ आजही सातत्याने पुढे जात आहे. दीक्षाभूमी ही केवळ एक ऐतिहासिक वास्तू नसून सामाजिक परिवर्तन, समता आणि मानवी मुक्तीच्या विचारांची प्रेरणाभूमी आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा घेतल्यानंतर आज अनेक दशके उलटून गेली आहेत. या निमित्ताने त्यांच्या धम्मदीक्षेमागील विचार आणि त्यातून झालेल्या सामाजिक परिवर्तनाचा आढावा घेणे आवश्यक आहे. डॉ आंबेडकरांच्या सामाजिक सुधारणांच्या कार्यामागे दोन महत्वाचे मार्ग दिसून येतात. एक म्हणजे सवर्ण हिंदू समाजाचे हृदय परिवर्तन करून त्यांना अधिक उदार आणि समतावादी बनवणे, तर दुसरा म्हणजे दलित समाजाच्या हक्कांना कायद्याच्या चौकटीत संरक्षण देणे. हे दोन्ही मार्ग अंतिमत एका समान ध्येयाकडे जाणारे होते. समाजात समानता, न्याय आणि सामाजिक ऐक्य निर्माण करणे हे त्यामागील प्रमुख उद्दिष्ट होते. या दोन मार्गांपैकी केवळ एका मार्गाचा आग्रह धरला तर सामाजिक सुधारणा होण्याऐवजी समाजातील विघटन आणि दुरावा वाढण्याची शक्यता असते. आधुनिक समताधिष्ठित भारताची निर्मिती हे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे व्यापक ध्येय होते. अशा भारतात जातीय विषमता नष्ट झालेली असावी आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात प्रत्येक व्यक्तीला समान सहभागाची संधी मिळावी अशी त्यांची अपेक्षा होती. त्यांनी समाजाला संदेश दिला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. जो व्यक्ती शिक्षित होईल तो आपल्या ज्ञानाच्या आणि बुद्धीच्या बळावर अज्ञानातून समाजाला बाहेर काढण्यास समर्थ होईल. समाज हितासाठी संघर्ष करून आणि विकासाचे मार्गदर्शन करून तो समाजाला प्रगतीच्या उच्च पातळीवर नेण्याचा प्रयत्न करू शकेल. आज समाजातील अनेक लोक शिक्षित झाले आहेत. काहींना तर डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नामुळे उच्च शिक्षणाची संधी मिळाली, परदेशात शिक्षण घेण्याची संधी मिळाली. पुढील काळातही विविध शासकीय योजनांमधून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत मिळत राहिली, त्यामुळे अनेक विद्यार्थी उच्च शिक्षित झाले. या शिक्षित वर्गातील अनेकांनी नोकरीच्या क्षेत्रात मोठी पदे प्राप्त केली. काही जण डॉक्टर, अभियंते, बँक अधिकारी, कलेक्टर, कमिशनर, पोलीस अधिकारी, वकील आणि न्यायाधीश झाले. काही जण राजकारणातही पुढे आले. मात्र शिक्षण आणि उच्च पदांचा उपयोग समाजाच्या उत्थानासाठी किती प्रमाणात केला जातो हा विचार करण्याचा विषय आहे. काही शिक्षित व्यक्ती स्वतःच्या नोकरी, कुटुंब आणि वैयक्तिक प्रगतीपुढेच मर्यादित राहतात. समाजातील वंचित आणि अशिक्षित बांधवांच्या प्रगतीसाठी आपल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग करणे ही सुद्धा सामाजिक जबाबदारी आहे. ज्या पालकांनी स्वतःच्या कष्टाने आणि त्यागाने आपल्या मुलांना शिकवले त्यांच्या त्यागाची जाणीव ठेवणेही आवश्यक आहे. शिक्षणामुळे मिळालेल्या संधीचे श्रेय केवळ स्वतःच्या बुद्धिमत्तेला न देता त्या संधी निर्माण करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या समाज सुधारकांचे आणि आपल्या पालकांचे योगदान लक्षात ठेवणे गरजेचे आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या शैक्षणिक आणि सामाजिक संधीचा लाभ घेऊन तयार झालेली एक पिढी आता सेवानिवृत्त झाली आहे. त्यांनी आपल्या मुलामुलींना चांगले शिक्षण दिले. आता या नव्या पिढीनेही समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखणे

0: आवश्यक आहे. केवळ स्वतःला आंबेडकरवादी म्हणणे किंवा जय भीमचा घोष करणे पुरेसे नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचरणात आणणे, बौद्ध धम्माच्या मूल्यांचा अभ्यास करणे, शिक्षणाचा प्रसार करणे आणि समाजातील गरजू लोकांना पुढे आणणे ही खरी सामाजिक बांधिलकी आहे. धम्माविषयी बोलण्याबरोबरच धम्मातील समता, करुणा, प्रज्ञा, नैतिकता आणि बंधुता ही मूल्ये आपल्या जीवनात उतरवणे आवश्यक आहे. विहार, धम्म शिक्षण, सामाजिक उपक्रम आणि समाज जागृतीमध्ये सक्रिय सहभाग घेणेही तितकेच महत्वाचे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या शिक्षणाच्या संधीचे खरे सार्थक तेव्हाच होईल जेव्हा शिक्षित व्यक्ती स्वतःच्या प्रगतीबरोबरच समाजाच्या प्रगतीलाही हातभार लावेल. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण लोकजागर या कार्यक्रमामध्ये मनोज कुमार मोतीराम साखरे यांचं धम्मचक्र प्रवर्तन दिन याविषयी भाषण ऐकलं. श्रोते हो, आताच आपण नवसाक्षरांकरिता कार्यक्रम ऐकलात लोकजागर, आणि याबरोबरच हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन होतं नम्रता वावळे यांचं आणि सादर करते विश्वास वाघमारे. भेटूया पुढील कार्यक्रमामध्ये, तोपर्यंत नमस्कार.
2: श्रोतो, आताच आपण लोकजागर हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात FM 101.1 MHz. सकाळच्या 11:03 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम उमंग. प्रायोजक आहेत NCERT.

श्रोते हो, आताचा आपण प्रायोजित कार्यक्रम उमंग ऐकलात. प्रायोजक होते NCERT. हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्राने प्रसारित केला. आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण FM 101.1 MHz. आता प्रसारित करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम. श्रोतो, सध्या शारदीय नवरात्रोत्सव सुरू आहे. नवरात्र म्हणजे अधर्मावर धर्माचा आणि असत्यावर सत्याचं विजयाचं प्रतीक आहे. तसा शब्दशः अर्थ घेतला तर नवरात्रींचा समूह असा होतो. या शारदीय नवरात्रोत्सवात स्त्री शक्तिरूपी दुर्गादेवीची आराधना केली जाते. खरे पाहिलं तर शारदीय हा महोत्सव म्हणजे स्त्री शक्तीचा जागर होय, मातृशक्तीचं प्रतीक होय, एक सकारात्मक ऊर्जा आणि पावित्र्य होय. तसेच या काळामध्ये पात्रात उगवणारे धान्याचे अंकुर हे चैतन्य, मानवी मनातील रुजणारी भक्ती आणि परिवर्तनाचं जणू काही प्रतीकच म्हटलं जाते. तर पारंपरिक आणि कृषी दृष्टिकोनातून पाहिलं तर हा काळ पावसाळ्याच्या शेवटी आणि रब्बी हंगामाच्या सुरुवातीचा काळ असतो. त्यामुळे कुटुंबात आणि समाजात ऐक्य, आनंद आणि समृद्धीचा बहर हा येत असतो. तेव्हा श्रोते हो, या स्त्री शक्तिरूपी या शारदीय नवरात्र उत्सवाची हा कायम ठेवण्यासाठी स्त्रीच्या आत्मसन्मानाचा, तिच्या कर्तृत्वाचा, गौरवाचा, तिने क्षितिजावरती घेतलेल्या उंच भरारी घेण्याच्या आकांक्षांना एक प्रेरणादायी प्रवास जर बनवायचा असेल तर आपल्याला तिची साथ, तिला प्रत्येक गोष्टीमध्ये प्रोत्साहन दिलं तर नक्कीच ती उंच भरारी घेऊ शकेल. तर श्रोते हो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमाची सुरुवात करीत आहोत अशाच हिंदी भक्तिरचनेने. चंदाराणी मुखर्जी आणि अरुण इंगळे यांच्या युगलस्वरातील हिंदी भक्तिरचना आहे रवींद्र जैन यांची, आणि या रचनेला संगीतबद्ध केलं आहे रवींद्र जैन यांनी.

0: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
1: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
0: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा.
2: आमचा फोन क्रमांक 940-476-1252.
3: आमचा फोन क्रमांक पुन्हा एकदा 940-476-1252.
0: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
4: हॅलो, फोन फरमाईश.
1: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
0: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सकाळी.
5: श्रोतो, आपण ऐकत आहात मिश्र संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. कार्यक्रमामध्ये आता ऐकवित आहोत बिंदू यांनी संगीतबद्ध केलेली आलिशा चिनॉय यांची गीतरचना. गायक स्वर आहे आलिशा चिनॉय यांचा.

0: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
1: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
0: तुमची फरमाईश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुम्हालाही फोन फरमाईश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा.
2: आमचा फोन क्रमांक 940-476-1252.
3: आमचा फोन क्रमांक पुन्हा एकदा 940-476-1252.
0: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
4: हॅलो, फोन फरमाईश.
1: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
0: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:00 वाजता.
4: फोन फरमाईश.

कार्यक्रमात आपण ऐकत आहात गायिका वैशाली माडे यांच्या आवाजामध्ये सुधाकर कदम यांनी संगीतबद्ध केलेली दिलीप पांढरपट्टे यांची भावरचना.

0: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
1: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
0: तुमची फरमाईश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुम्हालाही फोन फरमाईश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा.
2: आमचा फोन क्रमांक 940-476-1252.
3: आमचा फोन क्रमांक पुन्हा एकदा 940-476-1252.
0: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
4: हॅलो फोन फरमाईश.
1: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
0: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:00 वाजता.
4: फोन फरमाईश.

मिश्र संगीताच्या कार्यक्रमात शेवटी आपण संत एकनाथ महाराजांची गौळणं ऐकलीत. संगीत कमलेश जाधव यांचं होतं आणि या रचनेला स्वरबद्ध केलं होतं वैशाली सामंत आणि सहकार्यांनी. अश्वते हो, या रचनेबरोबरच मिश्र संगीताचा हा कार्यक्रम आम्ही आता येथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर. दुपारचे 12 वाजत आहेत. यानंतर वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आणि त्यानंतर 1 वाजतापासून विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही आता अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत.

0: नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ या कार्यक्रमात मी सविता जिरे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. शारदीय नवरात्र म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीमधला अत्यंत मंगल, पवित्र आणि शक्तीपूजेचा उत्सव. सृष्टीला चालना देणाऱ्या स्त्री तत्वाची, ऊर्जेची आणि सर्जनशक्तीची ही उपासना. मैत्रिणींनो, या शक्ती उपासनेविषयीची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपल्या भेटीला आज आले आहेत डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी. प्रज्ञाताई यांचं भाषाशास्त्र आणि संस्कृत या विषयामध्ये पांडित्य असून गेली अनेक वर्ष त्या अध्यापनाचं काम करत आहेत आणि त्याचबरोबर नारद मंदिर इथे त्यांनी कीर्तनाचं प्रशिक्षण घेतलं असून जवळजवळ 500 अधिक कीर्तनाचे कार्यक्रम आणि 35 जास्त प्रवचनं त्यांनी सादर केली आहेत. अशा प्रज्ञाताई आज आपल्याला शक्ती उपासनेची संपूर्ण माहिती त्या सांगणार आहेत. प्रज्ञाताई, आमच्या या कार्यक्रमात तुमचं अगदी मनापासून स्वागत.
1: धन्यवाद आणि नमस्कार सगळ्यांना.
0: प्रज्ञाताई, सुरुवातीचाच प्रश्न की शक्ती उपासना म्हणजे काय?
1: शक्तीची उपासना ही खरं सांगायचं तर माणसा इतकी जुनी आहे असं म्हणायला हरकत नाही. माणसाला एक लक्षात आलं की काही गोष्टी ह्या माझ्या कक्षेच्या बाहेरच्या आहेत, कुणीतरी नियंत्रित करतंय आणि मग ते नियंत्रण करणारी जी शक्ती आहे तिची उपासना करून तिला संतुष्ट करून घेणे, यातूनच वेगवेगळ्या देवता ही कल्पना आली. म्हणजे मला पाऊस हवाय आणि पाऊस काही पडणं माझ्या हातात नाहीये, मग तो पडावा यासाठी जी काही यंत्रणा कार्यरत असते त्याला मी पर्जन्य देवता असं नाव दिलं. अशा पद्धतीनं मानवी शक्तींच्या पलीकडे असणाऱ्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी त्या शक्तीची अनुकूलता मिळावी म्हणून केलेली स्तुती म्हणजेच उपासना. आणि मग त्याचे एक विविध मार्ग माणसांनी शोधून काढले की एखाद्याला बरं कशाने वाटेल, तर त्या माणसाची स्तुती केल्याने वाटेल, त्याला काहीतरी दिलं तर बरं वाटेल,

0: जर तुम्हाला एक ओंजळभर फुलं आणून दिली मोगऱ्याची तर तुम्हाला वाईट वाटणार आहे का? नक्कीच नाही, कुणालाही छानच वाटेल. अशातून एक एक गोष्टी त्या शक्तीदेवतेला प्रसन्न करण्यासाठी केल्या गेल्या आणि त्यातून उपासना ही संकल्पना पुढे आली.
1: मुख्य म्हणजे इथे की शक्ती उपासना म्हणजे एक स्त्री रूप आहे ते शिवशक्ती. शिवशक्तीमधली ही शक्ती उपासना.
0: बरोबर. आता थोडंसं विस्ताराने पाहायचं झालं तर प्राचीन भारतीय एकंदरीत संप्रदायांचा जर अभ्यास केला की कशा पद्धतीच्या उपासना आपल्याकडे प्रचलित होत्या तर त्यामध्ये पाच प्रकारच्या उपासना होत्या. पहिली म्हणजे

0: मैत्रिणींनो, या शक्ती उपासनेविषयीची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपल्या भेटीला आज आले आहेत डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी. प्रज्ञाताई यांचं भाषाशास्त्र आणि संस्कृत या विषयामध्ये पांडित्य असून गेली अनेक वर्ष त्या अध्यापनाचं काम करत आहेत आणि त्याचबरोबर नारद मंदिर इथे त्यांनी कीर्तनाचं प्रशिक्षण घेतलं असून जवळजवळ 500 अधिक कीर्तनाचे कार्यक्रम आणि 35 जास्त प्रवचन त्यांनी सादर केली आहेत. अशा प्रज्ञाताई आज आपल्याला शक्ती उपासनेची संपूर्ण माहिती त्या सांगणार आहेत. प्रज्ञाताई, आमच्या या कार्यक्रमात तुमचं अगदी मनापासून स्वागत.
1: धन्यवाद आणि नमस्कार सगळ्यांना.
0: प्रज्ञाताई, सुरुवातीचाच प्रश्न की शक्ती उपासना म्हणजे काय?
1: शक्तीची उपासना ही खरं सांगायचं तर माणसा इतकी जुनी आहे असं म्हणायला हरकत नाही. माणसाला एक लक्षात आलं की काही गोष्टी या माझ्या कक्षेच्या बाहेरच्या आहेत, कुणीतरी नियंत्रित करतंय आणि मग ते नियंत्रण करणारी जी शक्ती आहे तिची उपासना करून तिला संतुष्ट करून घेणे, यातूनच वेगवेगळ्या देवता ही कल्पना आली. म्हणजे मला पाऊस हवाय आणि पाऊस काही पडणं माझ्या हातात नाहीये, मग तो पडावा यासाठी जी काही यंत्रणा कार्यरत असते त्याला मी पर्जन्य देवता असं नाव दिलं. अशा पद्धतीनं मानवी शक्तींच्या पलीकडे असणाऱ्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी त्या शक्तीची अनुकूलता मिळावी म्हणून केलेली स्तुती म्हणजेच उपासना. आणि मग त्याचे एक विविध मार्ग माणसांनी शोधून काढले की एखाद्याला बरं कशाने वाटेल, तर त्या माणसाची स्तुती केल्याने वाटेल, त्याला काहीतरी दिलं तर बरं वाटेल. मी जर तुम्हाला एक ओंजळभर फुलं आणून दिली मोगऱ्याची तर तुम्हाला वाईट वाटणार आहे का? नक्कीच नाही, कुणालाही छानच वाटेल. अशातून एक गोष्टी त्या शक्तीदेवतेला प्रसन्न करण्यासाठी केल्या गेल्या आणि त्यातून उपासना ही संकल्पना पुढे आली.
0: मुख्य म्हणजे इथे की शक्ती उपासना म्हणजे एक स्त्री रूप आहे ते शिवशक्ती. शिवशक्तीमधली ही शक्ती उपासना.
1: बरोबर. आता थोडंसं विस्ताराने पाहायचं झालं तर प्राचीन भारतीय एकंदरीत संप्रदायांचा जर अभ्यास केला की कशा पद्धतीच्या उपासना आपल्याकडे प्रचलित होत्या तर त्यामध्ये 5 प्रकारच्या उपासना होत्या. पहिली म्हणजे शैव, शंकराची उपासना करणाऱ्या लोकांचा पंथ. दुसरं वैष्णव, विष्णूची उपासना करणारे. तिसरं शाक्त. खरं सांगायचं तर असं म्हणता येईल की शाक्त उपासना म्हणजे शक्तीची उपासना ही शैव आणि वैष्णव यांना जोडणारा एक पूल होती. कारण शक्तीची उपासना शिवाची अर्धांगिनी पार्वती या रूपातही केली जाते आणि विष्णूची अर्धांगिनी लक्ष्मी या रूपातही केली जाते. त्यामुळे शक्ती हे जे तत्व आहे हे या दोन्ही ठिकाणी आहे म्हणूनही त्याचं महत्व. या तिसऱ्या उपासना पद्धती किंवा संप्रदायानंतर येतो ती सौर उपासना. तर सौर म्हणजे सूर्याची उपासना आणि त्यानंतर येते ती गणपत्य संप्रदायाची उपासना म्हणजे गणपती हे प्रमुख दैवत मानून केलेली उपासना. आता यातली जी शक्ती आहे ती शक्ती विविध रूपांमध्ये म्हणजे ही फेमिनाईन एनर्जी आपण ज्याला म्हणू तीच एक शेवटची आहे, तीच एक सुरुवातीची ही आहे. जिच्यापासून सुरुवात झाली आणि जिच्यामध्ये शेवट होणार ती एकमेव शक्ती म्हणजे ही फेमिनाईन एनर्जी जिला स्त्री रूपातली शक्ती असं म्हणता येईल आणि म्हणून तिची केलेली उपासना ही शाक्त पद्धतीची. पण ती उपासना सुद्धा वेगवेगळ्या रूपात तिला कल्पून केलेली असते. जसं

0: तिला पार्वती म्हणून तिची पूजा केली आहे, तिची लक्ष्मी म्हणून पूजा केली आहे, नवरात्र उत्सवामध्ये तिची पूजा केली जाते, वेगवेगळ्या वेळी वर्षातल्या तिची पूजा केली जाते, उपासना केली जाते. सामान्यपणे मंगळवार आणि शुक्रवार हे सुद्धा आपण देवीचे वार मानतो. मार्गशीर्षामधले गुरुवार हे पुन्हा त्या फेमिनाईन एनर्जीचे शक्तीदेवतेचेच रूपातली उपासना किंवा पूजा आहे. आपण चैत्र गौर साजरी करतो, ती आपण चैत्रातल्या शुद्ध प्रतिपदेपासून ते अक्षय तृतीयेपर्यंत करतो. मंगळागौरीची पूजा करतो किंवा आपण गणपती बसतो त्याच्या आदल्या दिवशी आपण जे हरतालिका व्रत करतो त्यातही पुन्हा तेच करतो. कोजागिरीच्या दिवशी पुन्हा आपण लक्ष्मी आणि कुबेराची पूजा करतो आणि लक्ष्मी पूजनाला आपण दिवाळीच्या दिवशी आपण पुन्हा लक्ष्मीची पूजा करतो. त्यामुळे या स्त्री शक्तीची किंवा या शक्तीदेवतेची उपासना विविध पद्धतीनं, विविध टप्प्यांवर, विविध वेळामध्ये आणि विविध प्रकारे वेगवेगळ्या गोष्टी मिळण्यासाठी आपण वर्षभर करत असतो. त्यातलाच हा नवरात्र आणि त्यावेळी केलेली उपासना हे एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे.
1: पण मग दैवत उपासनेमध्ये या शक्ती उपासनेचं नक्की स्थान कुठे आहे? मग
0: ते जर पाहायचं झालं तर देवी उपासना ही किती जुनी असावी याच्याविषयी विचार करताना हडप्पा संस्कृतीमध्ये आपल्याला मातृकेची मूर्ती आढळते आणि शिवशक्तीच्या मूर्ती त्या उत्खननांमध्ये आपल्याला आढळतात.
1: अच्छा.
0: त्यामुळे तेव्हाही शिव आणि शक्ती याचा एकत्रित स्वरूपामध्ये पूजन किंवा त्याची उपासना करण्याची पद्धत आपल्या समाजामध्ये होती. वेदामध्ये स्त्री तत्वाची उपासना, आराधना, स्तुती वेगवेगळ्या रूपात केली आहे आणि त्यामुळे तिथे असणाऱ्या ज्या दैवत आहेत त्या उषस म्हणजे पहाट, तिचं इतकं सुंदर वर्णन 20 सूक्तांमध्ये आलंय की तिचं वैशिष्ट्य म्हणजे तिची नाती बांधली आहेत. म्हणजे प्रत्येक बाई जन्माला आल्यापासून वेगवेगळ्या नात्यांनी तिच्या भोवतालच्या लोकांशी बांधलेली असते. ही कल्पना त्या उषेच्या सूक्तांमध्ये इतकी सुंदर आली. ती कुणाची तरी मुलगी आहे, कुणाची तरी सून आहे, कुणाची तरी पत्नी आहे, कुणाची तरी बहीण आहे आणि ही सगळी नाती निभावत असताना ती काय काय करते, ती सगळ्यांना कामाला लावतीये. कारण उषस म्हणजे प्रभात, सूर्योदयापूर्वीचा काळ, म्हणजे ती आधी येते आणि मग तिच्या पाठोपाठ सूर्य येतो. तांबडं फुटलं, फटफटलं की आपण उठतो आणि कामाला लागतो, म्हणजे ती सगळ्यांना कामाला लावते. इतक्या सुंदर कल्पना त्यामध्ये आल्या आहेत. आदिती, उमा, सरस्वती, रात्री, पृथ्वी या सगळ्या रूपामध्ये वेदामध्ये सुद्धा या शक्तीची उपासना आपल्याला दिसते. ललिता सहस्रनामामध्ये तिला 1000 नावं तिची आहेत. त्यामध्ये तिला एक नाव असं आहे, तिला वेद जननी म्हटलंय. किती शक्ती, ती जी काही ऊर्जा आहे ती वेदांच्या रूपामध्ये सुद्धा प्रकट झाली आहे. श्री सूक्त तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की लक्ष्मीची आराधना करण्यासाठी जे वेदातलं सूक्त आजकाल आपण सगळेजण म्हणतो, ते म्हटल्यानंतर सुद्धा येणारी अनुभूती ही एका वेगळ्या प्रकारची अशासाठी आहे. पण ते नुसतं म्हटल्याने आपल्यामधली ही एक कुठली तरी ऊर्जेचा स्रोत, एक बटण कुठलं तरी दाबलं जातं आणि ती ऊर्जा जागी होते याचा अनुभव प्रत्येक ऐकणाऱ्या व्यक्तीलाही होत असतो. नंतरच्या वाङ्मयामध्ये सुद्धा, उपनिषदांमध्ये सुद्धा पराविद्या, ब्रह्मविद्या या सगळ्याची चर्चा आहे. देवीची किंवा या शक्तीची उपासना ही एक वेगळी पद्धत आहे उपासनेची आणि वेगवेगळ्या पद्धतींची चर्चा इथे दिसते. म्हणजे उपनिषदामध्ये कुठे कुठे येते तर महानारायण उपनिषदामध्ये पहिल्यांदा दुर्गा या शब्दाचा उल्लेख आहे. तर अशा पद्धतीनं देवीची उपासना किती प्राचीन, तर माणूस आहे तेव्हापासून ही ऊर्जेची आराधना करतोच येतो. आणि लिखित स्वरूपातला किंवा वाङ्मयीन पुरावा म्हणायचा तर वेदांमधल्या वेगवेगळ्या ऋचा की ज्या या शक्तीदेवतेविषयी बोलतात,
1: म्हणजे हजारो काळापासून ह्या शक्ती उपासनेला मान्यता मिळाली आहे, तिला तिचं महत्व तेव्हापासून अधोरेखित आहे. आणि अशी मग ही अगदी पुराण काळापासून चालत आलेली ही शक्ती उपासना, मग याची वैशिष्ट्य अजून काय सांगता येतील?
0: देवी उपासनेची, शक्ती उपासनेची वैशिष्ट्य जर सांगायची तर पहिलं असं की या शिवशक्तीची आराधना ही बऱ्याचदा एकत्रितपणे केली जाते आणि यामागचा हेतू असा आहे की सगुणाच्या उपासनेतून, सगुण म्हणजे समोर असणारी देवीची मूर्ती, तिचं चित्र, त्या रूपाकडून आपल्याला तिच्या निर्गुण रूपाकडे म्हणजे सूक्ष्म रूपाकडे जाण्याची शक्यता आहे आणि म्हणून आधी ती सगुणाची उपासना केली जाते. त्यामुळे स्थूल आणि सूक्ष्म अशा दोनही रूपात ती केली जाते.
1: अच्छा.
0: आता स्थूल म्हणजे काय तर मूर्तीची उपासना, चित्राची उपासना, पूजा.

0: करणं, यंत्राची उपासना. आता श्री यंत्र नावाचं एक यंत्र आपल्या अनेकांच्या घरामध्ये किंवा पूजेमध्ये असतं, तर ही यंत्र वेगवेगळी आणि त्या माध्यमातून केलेली उपासना ही झाली स्थूल उपासना. आणि सूक्ष्म म्हणजे काय, तर त्या देवतेला प्रसन्न करणाऱ्या मंत्रांची बीजाक्षरं.
1: अच्छा,
0: म्हणजे ह्रीम क्लीम ही बीजाक्षर आहेत. तर कित्येकदा बीजाक्षरांच्या वारंवार उच्चारणामधून सुद्धा पूजा केली जाते, संपूर्ण मंत्र न म्हणता किंवा मंत्र म्हणून केली जाते, मानसिक जप करून, मनातल्या मनात जप करून केली जाते. या व्यतिरिक्त लययोग आणि कुंडलिनी अशाही काही तांत्रिक मार्गातल्या आणि थोड्याशा क्लिष्ट वाटणाऱ्या अशा उपासना पद्धती आहेत. पण अर्थातच या ज्या तंत्रोक्त आणि क्लिष्ट अशा उपासना पद्धती आहेत, या आपल्या आपल्या मनानी आपल्याला करता येत नाही. त्याला कुणीतरी त्या मार्गातला ज्येष्ठ गुरु समोर हवा की ज्यांनी आपल्याला ती दीक्षा द्यायला हवी. श्री विद्या, त्याची दीक्षा दिल्याशिवाय ती नाही करताय. त्यामुळे अगदी सोपं नामस्मरण करणं आणि स्तोत्र म्हणणं, पूजा करणं, इथपासून ते या क्लिष्ट पद्धतींपर्यंत अशी भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या साधनांची उपलब्धता आपल्याला आहे या शक्तीदेवतेची उपासना करण्यासाठी.
1: वा प्रज्ञाताई, मला आता सांगा की ही शक्ती उपासना जी आपण करतो, त्या उपासनेची माहिती सांगणारे काही ग्रंथ आपल्याकडे आहेत का किंवा काही स्तोत्र पण आहेत का?
0: आहेत ना, अतिशय विपुल वाङ्मय या विषयावर आपल्याला उपलब्ध आहे की जे सामान्य माणसालाही चटकन हाताशी उपलब्ध होऊ शकेल. ग्रंथांमध्ये जर पाहायचं झालं तर काही शाक्त पुराणं आहेत. शाक्त म्हणजे शक्तीदेवतेला प्रमुख स्थान असणारी अशी पुराणं, आणि त्यामध्ये त्याविषयीची उपासना गोष्टी अशा काही आल्यात. त्यामध्ये मार्कंडेय पुराण, त्यानंतर देवी भागवत, देवी पुराण आणि कालिका पुराण, ही चार प्रमुख पुराणं आहेत की ज्यामध्ये फक्त शक्ती देवता हेच प्रमुख दैवत आहे. त्यानंतर काही शाक्त उपनिषद सुद्धा आहेत, आणि त्यामध्ये केनोपनिषद की देवीला केंद्रस्थानी मानून केलेली उपासना, याविषयीचं वर्णन त्यात आहे. या व्यतिरिक्त बाणभट्ट नावाचा एक कवी होता, त्यांनी चंडी शतक नावाचं एक देवीची स्तुती करणारं 100 श्लोकांची एक रचना त्यांनी केली आहे. काहीसे क्लिष्ट आहेत ते श्लोक, पण अतिशय सुंदर आहेत. त्या व्यतिरिक्त दुर्गा सप्तशती नावाचा एक ग्रंथ आहे. सप्तशती म्हणजे 700 श्लोकांचा समूह. तर अशी दुर्गा सप्तशती आहे ज्यात पुन्हा देवी, तिचे पराक्रम, तिची गुणवैशिष्ट्य. पण हे सगळे ग्रंथ जे आहेत हे मोठे आहेत तुलनेने, आणि म्हणून काही असे ग्रंथ आहेत की ज्यामध्ये तुलनेने लहान आहेत आणि म्हणण्यासारखे आहेत. त्यामध्ये शंकराचार्यांनी रचलेली स्तोत्र, ती स्तोत्र म्हणायला लागलं की निर्माण होणारी जी ऊर्जा आहे ती इतकी विलक्षण आहे आणि त्याचा अनुभव आपण नक्कीच घेऊ शकतो. आता कनकधारा स्तोत्र नावाचं हे 18 श्लोकांचं एक छोटंसं स्तोत्र आहे. अतिशय सुंदर आहे आणि त्याची एक गोष्ट प्रत्येकाला लक्षात येण्यासारखी किंवा रिलेट होण्यासारखी आहे. असं म्हणतात की एक व्यक्ती, एक गृहस्थ होता आणि त्याच्या घरामध्ये अजिबात काही संपत्ती नव्हती, खूप दारिद्र्य होतं. आणि दारामध्ये कुणीतरी काहीतरी मागायला आलं, त्यावेळी घरात काही नाही म्हणून देता येत नव्हतं. आणि म्हणून ती स्त्री अतिशय दुःखी झाली घरातली की अरे मी काहीच देऊ शकत नाही कारण माझ्याकडे काही नाही. आणि मग केलेली ही रचना, तिच्या दारात उभं राहून जी व्यक्ती दारात भिक्षा मागायला आली होती तिने केलेली ही रचना, आणि त्या रचनेनंतर सोन्याच्या मोहरांचा पाऊस पडला. ही गोष्ट कितीही आश्चर्यकारक वाटली तरी ते स्तोत्र जेव्हा आपण म्हणतो ना, त्याचा गोडवा, त्या शब्दांचे आघात, त्यातनं निर्माण होणारी ऊर्जा ही इतकी विलक्षण आहे. त्यातला पहिला श्लोक आपण ऐकूया, म्हणजे आपल्या लक्षात येईल की किती गोड आणि किती सुंदर ते स्तोत्र आहे. अंगम

म्हणजे मलाही देवी प्रसन्न होवो आणि तिनं मला भरभरून धनधान्य संपत्ती देवो हे प्रत्येकाच्या मनात येतं. हे स्तोत्र आपल्याला म्हणणं, कारण 18 श्लोकांचं आहे, पर ते आपल्याला म्हणणं अवघड वाटत असेल तर ते शिकवणारी ही माहिती आजकाल आपल्याला खूप वेगवेगळ्या माध्यमांवर उपलब्ध आहे, त्यामुळे आपण ते शिकू शकतो, म्हणू शकतो. असंच

0: आणखीन एक स्तोत्र की जे शंकराचार्यांचं आहे, सौंदर्य लहरी नावाचं. आणि त्या सौंदर्य लहरीवरती ज्या वेगवेगळ्या स्पष्टीकरणात्मक ग्रंथ लिहिले गेले त्यामध्ये त्या प्रत्येक श्लोकासाठी एक आकृती सांगितली गेली जी तंत्रमार्गातली आहे. तर अनेक वेळा असाही प्रयोग करून बघता येईल की त्या सौंदर्य लहरीचे श्लोक आपण म्हणत किंवा ऐकत असताना त्या पद्धतीची आकृती रांगोळीच्या रूपात आपण काढू शकतो.
1: बर.
0: आणि हे जे सौंदर्य लहरी नावाचं स्तोत्र आहे याच्यामध्ये शिव आणि शक्ती या दोनहींची उपासना केली आहे. त्यातला एक श्लोक आपण पहिला बघूया, अतिशय सुंदर आहे. शिव शक्त्यायुक्त यदि भवति शक्तः प्रभवितुम् न चेदेवं देवो न खलु कुशलः स्पन्दितुमपि अतस्त्वामाराध्यां हरिहरवेञ्चादिभिरपि प्रणन्तुं स्तोतुं वा कथम कृत पुण्यः प्रभवति.
1: फार सुंदर.
0: आणि अशाच सारखं आणखीन एक स्तोत्र की ज्याविषयी मला आपल्या सख्यांना सांगायला नक्की आवडेल की ललिता सहस्रनाम नावाचं एक स्तोत्र आहे. आता वास्तविक पाहता एखाद्याला असं वाटू शकेल की देवीची हजार नावं ती म्हणली फक्त तर कायच होणार आहे, पण खरं सांगायचं ना तर हे देवीच्या विशेषणांचे जे शब्द आहेत 1000 ते अशा पद्धतीनं स्तोत्रात गुंफले आहेत की ते म्हणत असताना किंबहुना ते फक्त कानावर पडत असताना सुद्धा एक विलक्षण ऊर्जेची निर्मिती होते. आणखीन एक त्याला आयाम असा आहे की देवीची ही 1000 विशेषणं म्हणजे तिच्या व्यक्तिमत्वाचे 1000 आयाम आहेत. आपल्या प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाला असे अनेक आयाम आहेत आणि त्या प्रत्येक आयामानुसार त्या प्रत्येक रूपानुसार आपण वेगळ्या वेगळ्या असतो. आपण मैत्रिणीशी बोलताना वेगळे असतो, घरात ज्येष्ठांशी बोलताना वेगळं असतो, मुलांशी बोलताना वेगळं असतो, नवऱ्याशी बोलताना वेगळं असतो, आपल्या कामाच्या ठिकाणी आपण वेगळे असतो. त्यामुळे आपली ही अनेक रूप आहेत आणि या रूपांनुसार आपल्याला आपले गुण किंवा आपले दोष त्या दोषांवर मात करायला लागते आणि गुणांचा वापर करायला लागतो. म्हणजे आता अगदी छोटं उदाहरण सांगायचं तर देवीची ही 1000 रूप 1000 गुण म्हणजे 1000 शक्यता आहेत. या शक्यता आपल्यातही आहेत. समोरची व्यक्ती माझ्याशी गोड सरळ साधं बोलली तर मी सरळ साधं गोड बोलू शकते. समोरची व्यक्ती माझ्याशी नाटकीपणे काहीतरी टोचायच्या उद्देशाने बोलली तर मी खोटं खोटं गोड बोलूनही तिला उत्तर देऊ शकते. हो हं कळलं हं आपण म्हणतो की असं कितीतरी वेळा एकमेकींना. हेच एखाद्याला सुनवायचं असेल तर त्या शब्दांमध्ये येणारा टोचरेपणा कठोरपणा हाही मी आणू शकते. म्हणजे काय तर या सगळ्या माझ्या अभिव्यक्तीच्या शक्यता आहेत, फक्त कुठे काय कसं वापरायचं यासाठी काय हवं तर माझी समतोल बुद्धी. आणि म्हणून ही जी देवीची विशेषण आहेत ही इतकी सुंदर आणि इतकी बोलकी आहेत ना की बाईला काय काय लागतं कुठल्याही बाईला तशी ती सगळी वैशिष्ट्ये आहेत. मला असं वाटतं की ती वैशिष्ट्य देवीची म्हणून म्हणत असताना आपल्यातली ती शक्तीची जाणीव आणि तिचा जागर या दोन्ही गोष्टी होतील. एक ना फार छान विशेषण आहे ते आहे नित्यतृप्ता असं देवीला म्हटलंय ललिता सहस्रनामाच्या 154 श्लोकात. तर आता ती सतत समाधानी आहे. आपण जरी कधीतरी विचार केला ना की माझ्या आयुष्यात मी समाधानी आहे अशा कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत, कदाचित मला मिळालेली संपत्ती असेल की मला जे काही मिळालंय त्यात मी समाधानी आहे, कदाचित मला अतिशय हुशार आणि सद्गुणी आणि सुदृढ मुलं मिळाली आहेत यासाठी मी समाधानी असेल, कदाचित एखादी काहीतरी गोष्ट माझ्याकडे नाहीये पण माझ्या घरातली माणसं खूप समजूतदार आहेत यासाठी मी समाधानी असेल, तर मी समाधानी कशासाठी आहे ह्याचा विचार जर आपण केला तर देवीचं हे विशेषण आपल्याला खरंच कळलं. आणखीन एक फार छान विशेषण आहे आणि मला वाटतं की प्रत्येक स्त्रीला स्त्रीलाच काय खरं तर प्रत्येक माणसाला हे गरजेचं आहे, पण कधी कधी असं होतं की स्त्रिया संवेदनशील असतात त्यामुळे लहान लहान गोष्टी त्या मनाला लावून घेतात आणि त्याचा त्रास स्वतःला करून घेतात. आणि त्यासाठी देवीचं एक विशेषण आहे परमंत्र विभेदिनी 153 श्लोकात हे आलंय. याचा अर्थ असा की ती सतत सकारात्मक विचार.

0: जबाबदारी आहे. आता ही गोष्ट तुम्हाला मला आपल्या सगळ्या सख्यांना किती गरजेची आहे की कुठलाही प्रसंग घडला तर आपण तो बदलू शकतो का? नाही. जर बदलू शकत असलो तर तो बदलावा आणि नाही तर त्याकडे सकारात्मकपणे पाहावं. हा गुण जो देवीमध्ये आहे तो किती बरं गरजेचा आहे. आणखीन एक विशेषण आहे आणि ते मला फार आवडतं. ते 150व्या श्लोकामध्ये आलेलं ललितायचं विशेषण आहे. मंत्रिणी न्यस्त राज्य धूहु असा तो शब्द आहे. शब्द अवघड वाटला तरी त्याचा अर्थ असा आहे की आपल्या अंगावरच्या जबाबदाऱ्या योग्य व्यक्तींकडे सुपूर्त करणारी हे तिचं विशेषण.
1: अरे वा.
0: आणि हे जे कामाचं डेलिगेशन आहे हे प्रत्येकाला जमतच असं
1: नाही,
0: पण ते जमल्यानं आपलं आयुष्य सुखाचं होऊ शकतं. शाळेतनं घरी आलेल्या मुलांनी आपला डबा जर बॅगमध्येच ठेवला आणि तो दुसऱ्या दिवशी आपल्याला काढून घासायला लागला तर आपली जी चिडचिड होते त्यापेक्षा त्या मुलाला थोड्या कडक शब्दामध्ये त्याचं काम जर सोपवलं की शाळेतून आल्यावर चप्पल काढली की तत्क्षणी आपला डबा काढायचा आणि विसळून सिंकमध्ये ठेवायचा तर आपलं आयुष्य किती सुखाचं होईल.
1: खरं.
0: त्यामुळे काम सोपवणं
1: आणि विश्वास ठेवणं की तो व्यवस्थित करेलच.
0: तर हे असे कितीतरी देवीमधले सद्गुण आहेत जे आपल्यामध्ये आल्यानं आपल्यालाही फायदा होणार आहे आणि म्हणून ती ऊर्जा मिळवण्यासाठी ह्या स्तोत्रांचं पठण करावं हे उत्तम. पण समजा पठण नाही जमलं तर किमान आपण श्रवण करू शकतो.
1: बरोबर.
0: आणि आपण ते कानावर पडून आपल्या भोवतीच्या वातावरणामध्ये सुद्धा ती ऊर्जा अनुभवू शकतो.
1: आणि मला असं वाटतं ना की हे जे काही ललिता सहस्रनाम स्तोत्रातली जी काही नावं आहेत ना, या नावाचा जर तुम्ही खरंच आधी अर्थ लक्षात घेतला तर त्याचा मला वाटतं जास्त तुम्हाला फायदा होईल.
0: अगदी खरंय. अगदी साधी गोष्ट, त्याच्या स्तोत्राच्या सुरुवातीला ध्यान देवीचं केलं जातं आणि त्याच्यात उद्देश असा आहे की आपल्या डोळ्यासमोर मनश्चक्षूंसमोर ती मूर्ती यावी आणि ती आली ना की त्या क्षणापासूनच त्या ऊर्जेचा अनुभव येतो. काही काही गोष्टी ना मैत्रिणीनो मी सांगायच्या, तुम्ही ऐकायच्या किंवा वाटलं तर करून बघायच्या अशा नसतात. त्या करून बघाव्या आणि मग जो अनुभव येतो ना मग ठरवावं की मला हे पटतं आहे किंवा मला करावं वाटतंय की नाही. तर एक प्रयोग म्हणून हा अनेकांनी करून बघा आणि तुमचा काय जो अनुभव आहे तो तुम्ही नक्की शेअर करा. कारण मला खात्री आहे त्यातल्या बऱ्याच जणींना सकारात्मकच अनुभव येईल. ज्या दिवशी आपल्याला थोडस कमी एनर्जी आहे, आपण आज दमलोय असं वाटत असतं, त्या दिवशी स्वतःला आवडेल अशा रंगाचे कपडे घाला, छान तयार व्हा आणि यातला एक श्लोक लावून किंवा तो श्लोक म्हणून डोळे मिटून त्या ऊर्जेचा अनुभव घ्या.
1: बर.
0: या ध्यानाचा जो श्लोक आहे तो मला अतिशय आवडतो ललिता सहस्रनामातला. तो आपण आपल्या सख्यांना ऐकूया. ज्यांना शक्य आहे त्यांनी डोळे मिटून डोळ्यासमोर देवीचं रूप आणायचा प्रयत्न करा की अतिशय रेखीव, अतिशय प्रमाणबद्ध आणि अतिशय आकर्षक अवयव असणारी प्रसन्न मुद्रेची, जिच्या डोळ्यामधनं फक्त प्रेम, वात्सल्य, करुणा हेच गुण प्रतीत होत आहेत आणि जिनं लाल रंगाचे कपडे घातले तशी देवी आपल्या डोळ्यासमोर आणा.

0: मैत्रिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आपल्या या कार्यक्रमात. आणि आज आपल्या भेटीला आले आहेत डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी, आणि त्यांच्याकडनं आपण जाणून घेतो आहोत शक्ती उपासनेविषयी. या शक्तीची उपासना करण्याची काही विशिष्ट अशी पद्धत आहे का? म्हणजे आता सध्याच्या काळात की जेव्हा आपल्या सगळ्या मैत्रिणी बाहेर पडतात किंवा घरातल्या कामामध्ये सुद्धा खूप स्ट्रेस वगैरे आहे, तर ह्या आधुनिक काळामध्ये ती कशा पद्धतीने केली पाहिजे?
1: प्रामुख्यानं एक गोष्ट मला सगळ्यांना आवर्जून सांगायची आहे, ती म्हणजे आपण मगाशी बघितलं की आपली अनेक रूपं असतात, आपले प्रत्येक वेळचं वागणं वेगळं असतं, आपले स्वभाव वेगळे वेगळे असतात, आणि अनेक सख्यांना आपल्या स्वतःच्या स्वभावातले बदल आणि स्वतःच्या स्वभावातले आयाम याची सुद्धा जाणीव असते. तर त्यामुळे आपण आणखीन एक देवीशी जोडणारा धागा आपल्यातला लक्षात घेऊया की आपल्या स्वभावाचे जसे अनेक कंगोरे, आपले वेगवेगळे मूड्स, तसं देवी सुद्धा प्रामुख्यानं दोन रूपात आढळते, आणि त्या दोन रूपातल्या देवीची अनेक रूपं आहेत पुढे. पहिला प्रकार म्हणजे तिचं सौम्य रूप, आणि दुसरं म्हणजे तिचं क्रूर रूप. दोन्ही देवीचे आहेत. सौम्य रूप हे पांढरा रंग किंवा तिची कलात्मकता यातनं दिसतं. आता या सौम्य रूपातलंच एक आविष्कार म्हणजे सरस्वती डोळ्यासमोर आणा, की तिचे कपडे, तिने घातलेले दागिने, या सगळ्याचं रूप डोळ्यासमोर आलं तरी शांत आणि सौम्य वाटतं. किंवा लक्ष्मी, ती देणारी आहे, पार्वती, ही सगळी सौम्य रूप आहेत. आणि जी क्रूर किंवा उग्र रूप आहेत, क्रूर म्हणण्यापेक्षा सुद्धा उग्र, ती दुष्ट शक्तींचा संहार करणारी, वाईट गोष्टी घालवणारी, त्यामुळे काली, काळा रंग, संहार हे त्या रूपांचं वैशिष्ट्य आहे. ही दोनही रूपं त्या एकाच शक्तीची आहेत. जशी आपल्यामध्ये अनेक शक्यता आहेत, आपण मगाशी म्हटलं की 1000 रूपं म्हणजे 1000 शक्यता, त्या या अशा. याची उपासना करायच्या सामान्य पद्धती म्हणजे काय, तर देवीची पूजा करणं, देवीसाठी काही स्तोत्र किंवा मंत्र म्हणणं, आणि तिसरा एक टप्पा म्हणजे जो तंत्र मार्गात वापरला जातो तो म्हणजे काही भौमितिक आकृत्या आणि त्या आकृत्यांच्या सहाय्याने केलेलं ध्यान. मगाशी आपण कुंडलिनीचा सुद्धा उल्लेख केला. इतकी वरच्या दर्जाची क्लिष्ट स्वरूपाची साधना प्रत्येकाला जमेल असं नाही, पण आपण स्वतःसाठी किमान थोडं थांबून, ध्यान म्हणजे काय, तर आपण स्थिर होऊन एखाद्याच गोष्टीचा सकारात्मक पद्धतीनं आणि शांतपणे केलेला विचार. आता मैत्रिणींसाठी जर सांगायचं तर मला एक गोष्ट असं वाटतं की सकाळी उठल्यापासून घड्याळाच्या काट्यानुसार आपण असंख्य कामं करत असतो, आणि आपण जी कामं करतो त्या व्यतिरिक्त कितीतरी कामांचा विचार आपण करत असतो. म्हणजे प्रत्यक्षात मी एक भेंडीची भाजी करताना दिसले तरी त्याआधी मी माझ्या फ्रीजमध्ये असलेल्या 4 भाज्या रिजेक्ट करून त्या का नाही करायच्या आणि ही करायची तर ही कशी करायची यावर विचार केलेला असतो. त्यामुळे आपण आपल्या शरीराबरोबर आपलं डोकंही खूप दमवत असतो विचार करून. कधी कधी आपण अतिरिक्त विचार करून न घडलेल्या घटनांचा सुद्धा ताण घेत असतो. तर या सगळ्या ताणापासून स्वतःला बाजूला ठेवून एक पॉज घेणं, अतिशय शांतपणे स्वतःबरोबर संवाद करणं, या गोष्टींनी सुद्धा आपल्यामध्ये असणारे काही दैवी गुण आपण ऍक्टिव्हेट करू शकू.
0: वा वा,
1: या संबंधामध्ये मला एक गोष्ट आवर्जून आठवलेली सांगावी वाटते. श्रीमद भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये भगवंत अर्जुनाला असं सांगतायत की या जगामध्ये मी कुठे कुठे आहे आणि कशा रूपात आहे, ते सांगत असताना ते म्हणतायत की स्त्रीमध्ये देव कुठल्या रूपात आहे, तर त्यांनी 7 गुण सांगितलेत. कीर्ती श्रीरवाक् चनारीणाम स्मृतीर मेधा धृती क्षमा. या रूपामध्ये मी प्रत्येक स्त्रीमध्ये आहे. हा श्लोक वाचला ना

0: तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की याचं विवेचन खूप वेळा खूप ठिकाणी वेगवेगळ्या लोकांनी केलंय. तर त्या सगळ्याचा आढावा घेऊन असं वाटलं की प्रत्येक बाईला बाई म्हणून जन्माला घालताना हे सात गुण आपल्याला दिलेलेच आहेत. पण मग प्रत्येकात ते गुण दिसत का नाहीत? प्रत्येकजण क्षमा का नाही करू शकत? आता आधुनिक भाषेत बोलायचं झालं तर मी एक मोबाईल घेतला, माझ्या मोबाईलमध्ये सिम कार्ड घातलं, पण मी जर ते सिम ऍक्टिव्हेट केलं नाही तर ते चालणार नाही.
1: बरोबर.
0: तसं माझ्यामध्ये असलेले हे सात गुण आहेत, पण ते जर योग्य वयात ऍक्टिव्हेट झाले नाही तर क्षमा सुद्धा करता येते, क्षमा करूनही आनंद मिळतो, क्षमा करूनही समाधान मिळतं हे मला कळणारच नाही. असे प्रसंग माझ्या आयुष्यात कितीतरी वेळा येणार आहेत की जेव्हा हे सात गुण मला वापरायला लागणार आहेत, पण ते ऍक्टिव्हेट असले तर वापरता येणार. खूप खूप वर्षापूर्वी घरामध्ये आणून ठेवलेले सेल आज आपण अचानक रिमोटमध्ये घालायला घेतले तर ते चालणारच नाहीत, कारण त्याची शक्ती निघून गेली आहे. तसं आपल्यामध्ये असणाऱ्या या गुणांची शक्ती ऍक्टिव्हेट करणं, त्यांना चार्ज करणं, याच्यासाठी या स्तोत्रांचा खूप मोठा उपयोग आहे. आणि ती आपण म्हटली तर उत्तम, नाही तर किमान ऐकत राहावी, कारण त्या स्वरांचा, त्या शब्दांचा, त्या आघातांचा हा संस्कार होऊन आपल्यातली ऊर्जा नक्कीच जागी होणार आहे.
1: छान. अजून पुढचा प्रश्न म्हणजे आता तुम्ही जेवढं सांगताय तेवढं अजून असं वाटतं की अजून तुमच्याकडनं काहीतरी समजून घ्यावं, अजून माहिती करून घ्यावं. तर पुढचा प्रश्न असा की आपल्या मैत्रिणी मग ह्या कशा पद्धतीने हे सगळं आत्मसात करू शकतात? म्हणजे हो, माझ्याकडे त्या शक्ती आहेत, मी ती ऍक्टिव्हेट करायची आहेत, मला ती उपासना करायची, पण मी काय करू, कशा पद्धतीने करू, किंवा त्याच्यावर थोडासा प्रकाश नक्कीच पाडलेला आवडेल.
0: अगदी बोलूया. मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीला एक नऊ कौशल्य येण्याची फार गरज आहे या नव्या काळात.
1: बर.
0: कारण कसं आहे, आपण काळ ज्या पद्धतीनं बदलतोय, नातेसंबंध ज्या पद्धतीनं बदलत आहेत, माणसं ज्या पद्धतीनं बदलत आहेत, ते बदलू नाही शकत, ते थांबवू नाही शकत. मग आपण काय करू शकतो? तर आपल्यातल्या त्या ऊर्जा ऍक्टिव्हेट करून या सगळ्याकडे बघायची आपली नजर बदलू शकतो.
1: बरोबर.
0: आपली जाणीव बदलू शकतो. आणि त्या दृष्टीनं मला असं वाटतं या नवरात्राच्या नऊ दिवसांच्या निमित्तानं आपण जाणून घेऊया की कुठली नऊ कौशल्य प्रत्येक स्त्रीमध्ये असायला हवे. आणि खरं सांगायचं तर ही नऊ कौशल्य आत्मसात करणं अजिबात अवघड नाही. त्यातली एक चार पाच तर प्रत्येक बाईमध्ये असणारच आहेत. मग काय करायचं, तर कुठली आहेत त्याला खूण करायची, आणि जी नाहीत त्यासाठी मी काय करू शकते याचा विचार करायचा. पहिलं कौशल्य म्हणजे वित्त कौशल्य. प्रत्येकच जण पैसा कमवत असेल असं नाही, पण पैसा हाताळत असते.
1: बरोबर.
0: मग तो पैसा हाताळत असताना आपण कशा पद्धतीनं तो हाताळावा, आणि आपल्या हौशी पुरवण्यासाठी तो सन्मार्गाने आलेलाच आहे ना याची कशी खात्री करावी, हे आपण विचार करणं म्हणजे वित्त कौशल्य आत्मसात करणं. दुसरं तंत्र कौशल्य. आपली मुलं तंत्रज्ञान ज्या सहज पद्धतीनं वापरतात त्या सहज पद्धतीनं आपण वापरू शकणार नाही, पण आपल्या हितासाठी आणि आपली मुलं कशाला सामोरं जात आहेत हे कळण्यासाठी आपल्याला तंत्र कौशल्य यायला हवं. त्यामुळे ते मला लागत नाही असं न म्हणता आपण ते शिकून घ्यायला हवं, त्याची गरज आपल्याला आहे. लहान सहान गोष्टींसाठी आपण लोकांवर अवलंबून राहणं हे त्यातनं संपू शकतं.
1: बरोबर.
0: तंत्र कौशल्यातला एक छोटासा आयाम असा की ज्या गोष्टी आपण रोज वापरतो, म्हणजे अगदी गॅस म्हणा किंवा आपला मिक्सर म्हणा, की आपल्याला रोज लागतात आणि त्याची गरज आपल्या इतकी घरातल्या कोणालाच नसते.
1: बरोबर.
0: या छोट्या छोट्या गोष्टींचं मेकॅनिझम काय आहे हे जाणून घेणं सुद्धा तंत्रकौशल्य. म्हणजे एखादी इंजिनियर झालेली बाई असेल, पण तिनं नोकरी केली नाही आणि पैसे कमावले नाही, तरी तिचं ते इंजिनियरचं डोकं ती या गोष्टी जाणून घ्यायला नक्की वापरू शकेल.
1: बरोबर.
0: हे झालं तंत्रकौशल्य. तिसरं आपल्या आणि आपल्या घराच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी असणारं सायबर सुरक्षा कौशल्य.
1: अच्छा. ग्रेट.
0: कारण कुणीतरी आपल्याला एखादा फोन करून तुम्ही लकी विनर आहात म्हणायचं आणि आपण त्या भूलथापांना बळी पडून काहीतरी करून पैसे घालवून बसायचं, ही वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून सख्यांनो नव्या काळामध्ये हे सायबर सुरक्षा कौशल्य प्रचंड गरजेचं आहे आपल्या सगळ्यांना. चौथं

कौशल्य चालवण्याचं कौशल्य. आता काय चालवायचं? तर सगळ्यात पहिल्यांदा आपलं शरीर योग्य पद्धतीनं चालवण्यासाठी काय हवं ते गरजेचं. दुसरं म्हणजे प्रत्येक स्त्रीला वाहन चालवता येणं हे कौशल्य खरंच खूप गरजेचं आहे. पण नुसतं चालवणं नाही तर बारीक सारीक काहीतरी झालं असेल तर आपण रस्त्याच्या कडेला गाडी घेऊन किमान विचार करू शकलो पाहिजे की काय बरं माझ्या गाडीला झालं असेल. इतपत चालवण्याचं कौशल्य यायला हवं. आणि घर चालवण्याचं कौशल्य तर अंगभूत असतं, ते आपण वर्षानुवर्षाच्या अनुभवातनं शिकतच गेलेलो असतो. मधनं मधनं त्याला फक्त रिफ्रेश करायला हवं एवढं नक्की. पाचवं कौशल्य पाक कौशल्य. तेही करून घालणं आणि करणं हे नैसर्गिकरित्या प्रत्येक बाईला वाटणाऱ्या भावना आहेत. त्यामुळे प्रत्येकीमध्ये पार्वती अन्नपूर्णा रूपामधली आत आहेच. फक्त प्रत्येक वेळी काहीतरी करत असताना

0: पण रस्त्याच्या कडेला गाडी घेऊन किमान विचार करू शकलो पाहिजे की काय बरं माझ्या गाडीला झालं असेल. इतपत चालवण्याचं कौशल्य यायला हवं. आणि घर चालवण्याचं कौशल्य तर अंगभूत
1: असतं,
0: ते आपण वर्षानुवर्षाच्या अनुभवातनं शिकतच गेलेलो असतो. मधनं मधनं त्याला फक्त रिफ्रेश करायला हवं एवढं नक्की. पाचवं कौशल्य पाक कौशल्य. तेही करून घालणं आणि करणं हे नैसर्गिकरित्या प्रत्येक बाईला वाटणाऱ्या भावना आहेत. त्यामुळे प्रत्येकीमध्ये पार्वती अन्नपूर्णा रूपामधली आत आहेच. फक्त प्रत्येक वेळी काहीतरी करत असताना आपला राग, आलेला कंटाळा, झालेली दमणूक, झालेली चिडचिड काही वेळासाठी तरी बाजूला ठेवून प्रेमाने जर ती गोष्ट करू शकलो तर त्याचा परिणाम ते खाणाऱ्या सगळ्यांवर होणार आहे. एवढं लक्षात ठेवलं तरी ते पाककौशल्य नक्की विकसित होईल. सहावं कौशल्य मैत्री जाल कौशल्य. आपल्या कुठल्याही अडीअडचणीला संभ्रमाच्या परिस्थितीमध्ये आणि प्रत्यक्ष गरज हवी असताना आपण ज्यांना फोन करून किंवा हाक मारून बोलवू शकू अशा एक चार पाच तरी जवळच्या मैत्रिणी आपल्याला आहेत का? आणि ज्या खऱ्या मैत्रिणी की कुठल्याही प्रसंगाला आपल्याला जज न करता मदत करणाऱ्या, तर अशा मैत्रिणी जमवणं हे सुद्धा एक कौशल्य आहे. सातवं कौशल्य स्वप्रेम कौशल्य. ते जोपासत असताना आपण कुठलाही गुन्हा करत नाही हे आपल्या मनाला पटवून देणं, त्यामुळे स्वतःवर प्रेम करणं, स्वतःला जाणून घेणं याविषयीचं विकसित केलेलं कौशल्य. आठवं कौशल्य निवड कौशल्य. बऱ्याचदा असं होतं की काही निर्णय आपल्यासाठी लोकांनीच घेतलेले असतात म्हणून आपल्याला निवड करण्याची संधीच मिळत नाही.
1: बरोबर.
0: आणि त्यातून अनेक जणींना आपणही निवड करू शकतो ही भावनाच संपून जाते. त्यामुळे निवड करण्याचं कौशल्य आपण जर विकसित केलं हळूहळू, खरं सांगायचं ना तर याला वेगळं कौशल्य म्हणून जरी नाही म्हणलं तरी अनेकदा आपण ते करत असतो, फक्त ते जाणीवपूर्वक करणं.
1: बरोबर.
0: म्हणजे आज मला जर उठायला उशीर झालाय तर माझ्या हातात कमी वेळ आहे तर कुठली भाजी पटकन होईल हे आपण योग्य निवडतोच की.
1: बरोबर.
0: कारण आपल्याला आपल्या मर्यादा माहिती असतात, आपल्याला बंधनं माहिती असतात. पण फक्त ते जाणीवपूर्वक अन्य गोष्टींसाठीही लावणं की मला अमुक करणं शक्य आहे, अमुकही करणं शक्य आहे, पण यातलं मी हे जाणीवपूर्वक निवडती आहे, अशा पद्धतीनं केलं तर गणित आणि आपल्याला येणारा अपराधी भाव जाणं नक्की सहज शक्य होईल. आणि अखेरचं कौशल्य ज्याचा मगाशी आपण ललिता सहस्रनामातल्या एका नामाच्या संदर्भामध्ये आपण उल्लेख केला, नववं कौशल्य म्हणजे आपल्या हातातली कामं सोपवण्याचं कौशल्य. आणि ते सोपवत असताना मगाशी ताई तुम्ही म्हणालात तसं की आपल्याला विश्वास ठेवायला लागणार की समोरची व्यक्ती ते करेल. हा, आता आपल्याला 100% हवं असेल तर ती कदाचित 60% करेल, 70% करेल, पण आपणच सगळं करण्याच्या अट्टहासानी आपण जे शरीराला आणि मनाला दमवतो ते तरी कमी होईल.
1: बरोबर.
0: त्यामुळे काम करून घेणं हे काम करण्याच्या कौशल्या इतकंच महत्वाचं कौशल्य आहे. आणि ते प्रत्येकामध्ये असतंच असं नाही, पण ते आत्मसात करणं आणि ते डेव्हलप करणं आपल्या स्वतःच्या सुखासाठी फार गरजेचं ठरू शकतं.
1: मला असं वाटतं ना की आपण किती कष्ट करतो हे पण समोरच्याला त्यातनं आपोआप कळेल. तुम्ही काम सोपवलं कळेल त्या व्यक्तीला पण की खरंच ही बाई
0: हे करण्यासाठी काय करायला लागतं. अर्थातच त्या प्रत्येक वेळी आपल्याला कडक शब्द वापरून किंवा अतिशय काटेकोरपणे सांगून सर्व सूचना देऊन असं करण्याची गरज
1: नाही.
0: कधीतरी सोडून द्यावी एखादी गोष्ट, एखाद दिवशी इकडे तिकडे झाल्याने काही होत नाही हे मनाला पटवावं आणि त्यातलं सुख मात्र नक्की मिळेल.
1: ते सुख घेण्याचा पण प्रयत्न करा, तेव्हा आनंदी वातावरण नक्कीच निर्माण होईल.
0: नक्की.
1: छान, अतिशय सुंदर असे खूप छान तुम्ही पद्धतीने सांगितलं. आणि आपल्या सगळ्या मैत्रिणींकडे ही सगळी कौशल्य नक्कीच आहेत आणि त्याचा वापर किंवा ती कशी वाढतील यासाठी आपल्या मैत्रिणी नक्की प्रयत्न करतील.
0: अगदी नक्की.
1: आज प्रज्ञाताई तुम्ही इथे आलात आणि अतिशय सुंदर अशी ही शक्ती उपासनेविषयीची माहिती आम्हाला दिलीत, तुमचे अगदी मनापासून आभार.
0: धन्यवाद. आज तुमच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक सख्यांपर्यंत मी पोहोचू शकले आणि मला खात्री आहे की यातले काही उपाय त्या नक्की करून बघतील आणि जास्त आनंदी होतील. आणि नवरात्रानंतर या ऊर्जेचा जागर प्रत्येक बाईच्या घरामध्ये तिच्या मनामध्ये नक्की होईल.
1: वा, धन्यवाद.

0: मैत्रिणींनो, आताच आपण ऐकलीत डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांनी शक्ती उपासनेविषयीची सांगितलेली संपूर्ण माहिती. ही माहिती हा झालेला संवाद तुम्हाला नक्की आवडला असेल अशी खात्री आहे. मैत्रिणींनो, स्त्री शक्तीची अनेक रूप, अनेक आयाम आणि अनेक गुणांनी युक्त असं तिचं रूप. कार्यक्रमात यानंतर अशाच एका सरस्वतीला आपण भेटणार आहोत ज्यांच्या लेखणीतून अतिशय सुंदर, अतिशय प्रगल्भ अशा कविता साकार होतात. त्या आहेत डॉक्टर निलिमा गुंडी. ऐकूयात डॉक्टर निलिमा गुंडी यांच्या काही स्वरचित कविता त्यांच्याच वाणीतून.
1: स्त्रीत्व हे स्त्रीच्या आंतरिक सत्वाचं दर्शन असतं. त्याचा प्रत्यय आपल्याला अनेकदा येत असतो. आधुनिक काळात स्त्रीचे जागे झालेले आत्मभान तिला आंतरिक ताकदीचा प्रत्यय घडवतं. अशी स्त्रीत्वाची सत्वसंपन्न प्रतिमा यात मी एखाद्या नव्या मिथकासारखी रेखाटली आहे. कोण आहे ती? पृथ्वीचा ग्रहगोल आहे तिच्या भक्कम पायाखाली जणू अविरत. डोक्यावर आहे लखलखता मुकुट, सर्जनाच्या बळावर अंधाराला सारत. पृथ्वीचा ग्रहगोल आहे तिच्या भक्कम पायाखाली जणू अविरत. डोक्यावर आहे लखलखता मुकुट, सर्जनाच्या बळावर अंधाराला सारत. कसा आहे तिने सहज सांभाळला रात्रंदिवस आपला तोल आजवर. कसा आहे तिने सहज सांभाळला रात्रंदिवस आपला तोल आजवर. कृष्ण विवरे बुजवणारा शोधला तिने स्मरण सुगंधाचा ठेवा मनभर. कृष्ण विवरे बुजवणारा शोधला तिने स्मरण सुगंधाचा ठेवा मनभर. तिची लसलसती जीवनेच्छा पोहोचते केशनलिकेसारखी मातीच्या आत. तिची लसलसती जीवनेच्छा पोहोचते केशनलिकेसारखी मातीच्या आत. फुटल्या आहेत तिच्या स्वप्नांना फांद्या, सावरतात त्या तिला सुखदुःखात. फुटल्या आहेत तिच्या स्वप्नांना फांद्या, सावरतात त्या तिला सुखदुःखात. कोण आहे ती? एक चांदणी नभांगणी, एक शरीरिणी, केवळ एक मोहिनी. कोण आहे ती? एक चांदणी नभांगणी, एक शरीरिणी, केवळ एक मोहिनी. आहे का ती कुणी देवी भवमोचनी? ती तर आहे युगायुगाची नवसंजीवनी. ती तर आहे युगायुगाची नवसंजीवनी. स्त्री जीवनाचा शोध किंवा एकूणच मानवी मनांचा शोध हे माझ्या कवितेचा एक आशयविश्व आहेच. स्त्री मनाच्या संवेदना, तिची सोशिकता आणि कधी त्या संवेदनांचा बदललेला घाट यांचा शोध मला नेहमीच गुंतवून ठेवतो. इथे हा अनुभव स्त्रीशी निगडीत प्रतिमांमधून मी व्यक्त केलाय. कवितेचं नाव आहे तिचे दुःख. तिच्या दुःखाचा आकार डोईवरच्या घटासारखा, पावलो पावली तोल सावरत चालल्यासारखा. तिच्या दुःखाचा आकार डोईवरच्या घटासारखा, पावलो पावली तोल सावरत चालल्यासारखा. तिच्या दुःखाचा स्वर पिचलेल्या बांगडीसारखा, प्राणरूप असा नादच जणू निघून गेल्यासारखा. तिच्या दुःखाचा स्वर पिचलेल्या बांगडीसारखा, प्राणरूप असा नादच जणू निघून गेल्यासारखा. तिच्या दुःखाचे ओझे रुतलेल्या पावलासारखे, गतीचे ठोके जसे काही ठोकले गेल्यासारखे. तिच्या दुःखाचे ओझे रुतलेल्या पावलासारखे, गतीचे ठोके जसे काही ठोकले गेल्यासारखे. क्वचितच तिचे दुःख तळहातावरच्या अश्रूसारखे, क्वचितच तिचे दुःख

हातावरच्या अश्रूसारखे, घडवते तिला तिथे दर्शन, कात टाकून दिल्यासारखे, घडवते तिला तिथे दर्शन, कात टाकून दिल्यासारखे। मानवी नाती आपल्याला समृद्ध करतात आणि आपला जगण्यावरचा श्रद्धाभाव कायम ठेवायला मदत करतात। पती पत्नी हे एक अत्यंत जवळचं नातं, त्या नात्याची वीण आठवणींच्या रूपानेही कशी घट्ट असते याचा अनुभव या कवितेतनं व्यक्त झालाय। कवितेचं नाव आहे विश्वास। तुझ्या हातात हात देताना विश्वास अनुभवला मी दृढ, स्वप्नांच्या पंखांवरचा, शब्दांमधल्या मौनावरचा, नात्यातल्या काव्यावरचा, असण्या नसण्या पलीकडचा। तुझ्या हातात हात देताना विश्वास अनुभवला मी दृढ, स्वप्नांच्या पंखांवरचा, शब्दांमधल्या मौनावरचा, नात्यातल्या काव्यावरचा, असण्या नसण्या पलीकडचा। आता कितीही टाहो फोडला तरी जाणार नाही या भवतालाला तडा, हलणार नाही दुःखाचा डोंगर तसूभर, मी थांबणार नाही ऋतुचक्राचा गाडा। आता कितीही टाहो फोडला तरी जाणार नाही या भवतालाला तडा, हलणार नाही दुःखाचा डोंगर तसूभर, मी थांबणार नाही ऋतुचक्राचा गाडा। हे सत्य एका घोटात गिळले, निखंडले स्वतःला खोल खोल। तुझ्या दीर्घ सहवासातले क्षण खूप काही रुंझुणले मनभर, सावलीसारखे जवळ आहेत भास, तुझे शब्द तर विखुरलेले घर भर, त्या शब्दांचा अनाहत नाद आजही आहे रे माझ्या बरोबर, त्या शब्दांचा अनाहत नाद आजही आहे रे माझ्या बरोबर, हृदयातल्या प्रत्येक स्पंदनाबरोबर, हृदयातल्या प्रत्येक स्पंदनाबरोबर। दुःख हे नेहमी आपली कसोटी पाहत असतं, ते कोणालाच चुकवता येत नाही, त्यामुळे दुःखाला तोंड देतानाची मनस्थिती त्यातल्या सूक्ष्म स्पंदनांसकट मी यात व्यक्त केली आहे। कवितेचं नाव आहे निर्णय। सुखाची सरळसोट वाट अचानक चढते दुःखाचा अवघड घाट, मी पायाशी घोटाळणाऱ्या कोवळ्या उन्हाचेही तीव्र चटके बसू लागतात। सुखाची सरळसोट वाट अचानक चढते दुःखाचा अवघड घाट, मी पायाशी घोटाळणाऱ्या कोवळ्या उन्हाचेही तीव्र चटके बसू लागतात। दिशा भिंगुळवाण्या नी आकाश भासते खोल, दिशा भिंगुळवाण्या नी आकाश भासते खोल, पुन्हा पुन्हा मेंड लावून पिळलेला आशेचा ताणलेला दोर, पुन्हा पुन्हा मेंड लावून पिळलेला आशेचा ताणलेला दोर। बंद ओठांच्या घट्ट भिंती मागे गळाभर दाटलेला हुंदका, बंद ओठांच्या घट्ट भिंती मागे गळाभर दाटलेला हुंदका, पापण्यांच्या आडून ठिबकणारा एखादा चुकार अश्रू, पापण्यांच्या आडून ठिबकणारा एखादाच चुकार अश्रू। आवाजही न करता तुटलेल्या स्वप्नांच्या असंख्य काचांवरून प्रत्येक क्षणाचे ओझे ओढत मी तरीही राहते चालत। यामागे गुरुत्वाकर्षणाची ओढच आहे फक्त की माझ्या आत दडलेले कळसूत्री बाहुलीला नाचवण्याचे कौशल्य आहे गाढ? यामागे गुरुत्वाकर्षणाची ओढच आहे फक्त की माझ्या आत दडलेले कळसूत्री बाहुलीला नाचवण्याचे कौशल्य आहे गाढ? याचा निर्णय बाकी आहे, याचा निर्णय बाकी आहे। प्रिय व्यक्तीचा चिरविरह हा एक जीवघेणा अनुभव असतो। त्या अनुभवातून जाताना मनाची होणारी घालमेल आणि त्यातून सावरण्यासाठी मिळवलेलं बळ या कवितेतनं व्यक्त झालंय। माझी कवितेवरची श्रद्धा हाही यातला एक भक्कम आधार आहेच। शीर्षक आहे कवितेचे पान। सगळं जसं काय तसं आहे, निरभ्र आकाश, निळसर ऊन, पानं फुलं, पक्ष्यांची गुणगुण, तूही आहेसच त्यात भरून। सगळं जसं काय तसं आहे, निरभ्र आकाश, निळसर ऊन, पानं फुलं,
पक्षा

0: यांची गुणगुण, तूही आहेसच त्यात भरून. बघता बघता हसता खेळता तू हळूहळू सावलीसारखा निसटून गेलास आयुष्यातून. काळाच्या करवतीपुढे मी असहाय मुठी आवळून. क्षणाक्षणाचा गिलावा देत आतली पडझड सावरत दुःखाच्या उरल्या सुरल्या शेषाच्या फण्यावर मी राहीलच उभी पाय रोवून. क्षणाक्षणाचा गिलावा देत आतली पडझड सावरत दुःखाच्या उरल्या सुरल्या शेषाच्या फण्यावर मी राहीनच उभी पाय रोवून. काळाच्या कराल दाढांमधूनही निष्ठायची एक वाट आहे. काळाच्या कराल दाढांमधूनही निष्ठायची एक वाट आहे. माझ्या कवितेचे पान तिथे फडकत राहणार आहे. माझ्या कवितेचे पान तिथे फडकत राहणार आहे. प्रवास हाही आपल्याला मनाने टवटवीत करणारा अनुभव असतो. मी मध्यंतरी जपानला भेट दिली तेव्हा तिथला निसर्ग, तिथली भौगोलिक सांस्कृतिक ओळख याचा अमीट ठसा माझ्या मनावर उमटला. इतका की शेवटी जपानी भाषेतले कृतज्ञता व्यक्त करणारे शब्दही त्यात सहज गुंफले गेले आहेत. शीर्षक आहे क्षणचित्रे जपान. बर्फाची स्निग्ध माया पर्वतावर पसरलेली, भूकंपाचे धक्के पचवून मान ताठ राखलेली, झरे दुडूदुडू धावणारे आवेगाने फेसाळणारे जलाशय आकाशाची प्रतिबिंबे उरी जपणारे. बर्फाची स्निग्ध माया पर्वतावर पसरलेली, भूकंपाचे धक्के पचवून मान ताठ राखलेली, झरे दुडूदुडू धावणारे आवेगाने फेसाळणारे जलाशय आकाशाची प्रतिबिंबे उरी जपणारे. अवकाशाच्या भेटीसाठी झेपावलेले शिखर उंच, त्याची गुपिते उलगडणारी पर्णलिपी हिरवी कंच.
1: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं प्रियंका.
2: हम विविध भारती से बोल रहे हैं. ये है राष्ट्रीय सेवा, देश की सुरीली धड़कन. सुरीला सफर कार्यक्रम आप सुनेंगे बस कुछ ही पलों में.

रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताच्या हिंद प्रशांत दृष्टिकोनाच्या केंद्रस्थानी आसियान संघटना असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. गेल्या 4 वर्षात भारताचे 38 देशांशी प्राधान्य व्यापार करार. महाराष्ट्रात आणखी 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर. काँग्रेस जनता पार्टीच्या 2 नेत्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी. आणि बिहारच्या वैशाली जिल्ह्यात गंगा नदीत बोट उलटून 13 जणांचा मृत्यू. भारताच्या हिंद प्रशांत दृष्टिकोनाच्या केंद्रस्थानी आसियान संघटना असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज सांगितलं. ते नवी दिल्लीत आसियान भारत संरक्षण थिंक टँक फोरमला संबोधित करत होते. भारत आणि आसियान देश एका शांततापूर्ण, स्थिर आणि खुल्या हिंद प्रशांत क्षेत्रासाठी समान धोरण राखून आहेत, असं ते म्हणाले. यंदाचं वर्ष हे या दोघांमधल्या सागरी सहकार्याचं वर्ष आहे. त्यादृष्टीनं सागरी क्षेत्रातली जागरुकता वाढवण्याचं आवाहन त्यांनी केलं. माहितीची देवाणघेवाण सुधारित पद्धतीनं करण्याचं तसंच आपत्कालीन परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी क्षमतावृद्धी करण्याचं आवाहनही त्यांनी केलं. भारताने गेल्या 4 वर्षात 38 देशांशी प्राधान्य व्यापार करार केल्याची माहिती वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे. ते आज नवी दिल्लीत ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरममध्ये बोलत होते. जागतिक भागीदारांसाठी देशाची बाजारपेठ खुली करतानाच भारतीय उद्योगांसाठी बाजारपेठेतल्या संधींचा विस्तार करण्याचं शासनाचं उद्दिष्ट असल्याचं ते म्हणाले. 2014 पूर्वी ज्या अर्थव्यवस्थांशी भारताचे व्यापार करार होते त्यांचा एकत्रित जीडीपी सुमारे $10 ट्रिलियन इतका होता. आता तो आकडा वाढून $70 ट्रिलियन इतका झाल्याचं गोयल म्हणाले. जागतिक पातळीवर सेमीकंडक्टर मूल्य साखळीमध्ये खर्चाचा विस्तार करण्याबरोबरच विश्वास आणि सायबर सुरक्षेलाही अधिकाधिक महत्व प्राप्त होत असल्याचं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले. ते आज नवी दिल्लीत आयोजित ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरममध्ये बोलत होते. सेमीकंडक्टर डिझाईन, उत्पादन आणि तयार उत्पादनाची चाचणी या क्षेत्रात एक विश्वासार्ह भागीदार म्हणून प्रस्थापित करण्याचं भारताचं उद्दिष्ट असल्याचंही ते म्हणाले. देशांतर्गत अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी आणि जागतिक अनिश्चिततेचा फटका कमी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, जेणेकरून अस्थिर काळातही शाश्वत विकास सुनिश्चित करता येईल, असंही ते यावेळी म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली त्याला 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाचा

0: च्या मार्गावरून विकसित भारत 2047 दिशेनं होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. यानिमित्ताच्या विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत ईशान्येकडच्या राज्यांबाबतच्या एक्ट ईस्ट धोरणाविषयी.
1: ईशान्येकडच्या राज्यांचं महत्व ओळखून केंद्र सरकारने 2014 पासून एक्ट ईस्ट पॉलिसी हे विशेष कृती धोरण तयार केलं. तिथल्या अशांततेला आळा घालून स्थैर्य आणि विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी प्रयत्न केले. ईशान्येकडच्या राज्यात सक्रिय बोडो, कार्बी, उल्फा अशा विविध सशस्त्र गटांशी चर्चा करून समझोता करार केले. परिणामतः 10,000 जास्त अतिरेकी शरण आले. ईशान्येतल्या हिंसक घटनांमध्ये 70% जास्त घट झाल्याचं केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आकडेवारीत म्हटलं आहे. अनेक ठिकाणी सैन्य दलांना विशेषाधिकार देणारा अप्सपा कायदा मागे घेण्यात आला. बारमाही रस्ते, रेल्वे, पूल इत्यादी बांधकामांमधून विकासाला चालना मिळाली. ईशान्येकडची राज्य आता आर्थिक विकासाचं केंद्र बनू लागल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2023 आसाम दौऱ्यात सांगितलं.
0: अन्नपदार्थ, इंधन, कारखान्यात तयार होणारा माल आणि विजेच्या दरात वाढ झाल्यामुळे घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याच्या दरानं 2 टप्पा गाठला आहे. ऑगस्टमध्ये हा दर 9.92% होता, तो सप्टेंबरमध्ये 11.39% पोहोचला. पश्चिम आशियातला संघर्ष, होरमूसची नाकेबंदी आणि त्यामुळे कच्च्या तेलाच्या तसंच खतांच्या पुरवठ्यावर झालेला परिणाम या सर्व बाबींमुळे चालू आर्थिक वर्षात घाऊक किमतीचा आलेख चढता राहिला आहे. गेल्या महिन्यात किरकोळ किमतीवर आधारित महागाईचा दर 1.39% वाढून 9.76% पोहोचला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात आणखी 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून आता एकूण 305 तालुक्यात 12 दुष्काळी सवलती आणि उपाययोजना लागू करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अग्रिम मदत म्हणून दिवाळीपूर्वी 5,000 मदत जमा केली जाणार असून त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
2: पॅरलली कर्जमाफीचे आपलं काम चाललेलं आहे. आता नव्याने पुन्हा 3.5 लाख शेतकऱ्यांची यादी आम्ही ऑथेंटिकेट केली आहे. त्या यादीचेही पैसे लवकरच जाणं सुरू होईल, त्यामुळे ते कामही कुठे थांबलेलं नाही. कर्जमाफीचे पैसे खात्यात चाललेले आहेत, पण आता शेतकऱ्यांना तातडीनं दिवाळीपूर्वी 5,000 देण्याचा निर्णय आज राज्याच्या मंत्रिमंडळाने या ठिकाणी घेतलेला आहे.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शासनाचे प्रमुख म्हणून 25 पूर्ण केल्यानिमित्त राज्य सरकारने त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मंजूर केल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. अथक राष्ट्रसेवेच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांनी गरीब आणि वंचितांसाठी जे कार्य केलं, आपण प्रधानमंत्री नसून प्रधान सेवक आहोत या भूमिकेतून त्यांनी कार्य केलं, त्याचा उल्लेख या ठरावात करण्यात आला आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं. दिल्लीच्या राज्यमंत्रिमंडळानेही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मंजूर केला आहे. दिल्लीच्या विशेष कार्यकारी दंडाधिकारी न्यायालयानं आज काँग्रेस जनता पार्टीचे नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना 5 न्यायालयीन कोठडी दिली, तर अजिंक्य शिंदे यांची वैयक्तिक जात मुचलक्यावर सुटका केली. आंदोलनस्थळ म्हणून जंतरमंतरचा दर्जा काढून घेतल्यानंतरही हे सर्वजण तिथे जाण्याचा प्रयत्न करत होते, या कारणावरून त्यांना अटक केल्याचं पोलिसांनी सांगितलं. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार आज सोपवण्यात आला. आधीचे अध्यक्ष महेंद्र हरपाळकर यांचा कार्यकाळ प्रशासकीय कारणास्तव संपुष्टात आल्यानं कटियार यांच्याकडे कार्यभार सोपवल्याचं राज्य सरकारनं आज काढलेल्या आदेशात म्हटलं आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं आज शेषराव उर्फ राज सूर्यवंशी याच्याविरोधात दिल्ली न्यायालयात पुरवणी आरोपपत्र सादर केलं. नांदेडचा रहिवासी असलेला शेषराव हा नीट पेपर फुटी प्रकरणात सहआरोपी शुभम खैरनार याचा सहकारी असल्याचं सीबीआयचं म्हणणं आहे. वैद्यकीय प्रवेश परीक्षेची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना देऊन त्यांच्या पालकांकडून पैसे वसूल केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी गुरुवारी दिल्ली विशेष न्यायालयात होणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला टी20 क्रिकेट मालिकेतला चौथा सामना आज हैदराबाद इथं होणार आहे.

0: राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावर संध्याकाळी 7 वाजता हा सामना सुरु होईल. या मालिकेत 2 सामने जिंकून भारताने आघाडी घेतली आहे. बिहारच्या वैशाली जिल्ह्यात राघोपूर दियारा इथं काल रात्री गंगा नदीत बोट उलटल्यानं झालेल्या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये प्रामुख्याने अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. 7 जणांना वाचवण्यात यश आलं असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. मृतांच्या कुटुंबांना 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत प्रधानमंत्री सहाय्यता निधीतून जाहीर केली आहे. बिहार राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. थकीत देयकांसाठी येत्या 19 तारखेला आंदोलन करण्याचा निर्णय राज्यातल्या कंत्राटदारांनी घेतला आहे. सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर या दिवशी मोर्चे काढले जाणार आहेत. राज्य सरकारनं कंत्राटदारांची सुमारे 96,000 कोटी रुपयांची देणी ठकवली आहेत असा आरोप राज्य कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी केला. आर्थिक तणावामुळे गेल्या 10 महिन्यात 9 कंत्राटदारांनी आत्महत्या केल्याचंही त्यांनी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताच्या हिंद प्रशांत दृष्टिकोनाच्या केंद्रस्थानी आसियान संघटना असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. गेल्या 4 वर्षात भारताचे 38 देशांशी प्राधान्य व्यापार करार. महाराष्ट्रात आणखी 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर. काँग्रेस जनता पार्टीच्या 2 नेत्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी. आणि बिहारच्या वैशाली जिल्ह्यात गंगा नदीत बोट उलटून 13 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचं 1:40 झालेली आहे. आता नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र प्रसारित करत आहोत.
2: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहोत नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र. ऑक्टोबर हीटमुळे आतापासूनच टँकरची वाढती मागणी. दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत नाशिकमधल्या 10 तालुक्यांचा समावेश. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचं संचालक मंडळ बरखास्त. प्रशासक मंडळाची नियुक्ती. आणि इन्व्हेस्ट महाराष्ट्र उपक्रमाअंतर्गत नाशिकमध्ये 53,120 कोटींची गुंतवणूक प्रस्तावित. या होत्या गेल्या महिनाभरातल्या नाशिक जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधी संजय पाठक.
3: नाशिकमध्ये ऑक्टोबर हीट अर्थातच उन्हाचा तडाखा जाणवण्याला सुरुवात झाली आहे. चालू महिन्यात नाशिकचे तापमान 35.4 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. ग्रामीण भागात मुळातच पाणी कमी आहे. त्यात ऊन जाणवू लागल्यानं आतापासूनच टँकरची मागणी वाढू लागली आहे. सध्या नाशिक जिल्ह्यात 18 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू असून येवला तसंच मालेगाव या दोन्ही तालुक्यात सर्वाधिक टँकरद्वारे पाणी पुरवठा होत आहे. नाशिकमध्ये यंदा अखेरच्या टप्प्यात अपेक्षित पाऊस पडला नाही, त्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे. राज्य शासनानं 21 दिवसाच्या पावसाच्या खंडाच्या आधारे ट्रिगर 1 मध्ये राज्यातील 265 तालुक्यांना दुष्काळी घोषित केलं. यात नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, बागलाण, कळवण, नांदगाव, इगतपुरी, पेठ, सुरगाणा, सिन्नर, येवला आणि देवळा या 10 तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. या तालुक्यांमध्ये तातडीने टंचाई उपाययोजना लागू करण्यात आला आहे. मात्र ज्या 5 तालुक्यांचा या यादीत समावेश नाही त्यांना देखील अवर्षणग्रस्त तालुक्यांच्या यादीत समाविष्ट करावे यासाठी विविध शेतकरी संघटनांच्या वतीनं आंदोलनं करण्यात आली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं उर्वरित तालुक्यांचे देखील सर्वेक्षण करून शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. राज्यात यंदा शेतीची अवस्था बिकट असल्यानं शासकीय निकषांपलीकडे जाऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये दिली. ग्राम विकास विभागाच्या वतीनं आयोजित मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात त्यांनी सरपंचांना दुष्काळी परिस्थितीशी लढण्याचं आवाहन केलं. दुष्काळग्रस्त भागात नागरिक आणि पशुधनाला पिण्याचे पाणी पुरवण्यास प्राधान्य दिलं जाईल असं सांगतानाच मुख्यमंत्र्यांनी तातडीने चारा डेपो तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यावेळी नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. त्यापूर्वी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी गेल्या महिन्याच्या अखेरीस सिन्नर तालुक्यातील धोंडवीर नगर येथे शेतपिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. नाशिक विभागातील दुष्काळी स्थितीचा आढावाही कृषी मंत्र्यांनी घेतला. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण येत्या 31 ऑक्टोबरला होणार आहे. त्यासाठी कामांना वेग देण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे भेट देऊन सिंहस्थ कामांचा आढावा घेतला. कुंभमेळ्यातील कामं शाश्वत असल्यामुळे भविष्यात नाशिक

आणि त्र्यंबकेश्वरच्या विकासाला गती मिळेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणानिमित्तानं 30 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर दरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती प्राधिकरणानं दिली. मुख्य ध्वजारोहण सोहळ्यास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रित करण्यात आलं आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे नाशिक, त्र्यंबक आणि इगतपुरी असे त्रिभाजन करण्यात येणार आहे. या तिन्ही ठिकाणी स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समित्या अस्तित्वात येतील, त्यामुळे सध्याचे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलं आहे. सहकार आणि पणन विभागानं भाजप नेते आणि नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गीते यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासक मंडळ नियुक्त केलं आहे. यात माजी आमदार बाळासाहेब सानप, सचिन ढिकले आणि बापू पिंगळे यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिकचे माजी खासदार स्वर्गीय डॉक्टर वसंत पवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ नील वसंत फाउंडेशन अँड रिसर्च सेंटरच्या वतीनं सामाजिक कार्याबद्दल दिगंत स्वराज फाउंडेशनच्या श्रद्धा शृंगारपुरे यांना

0: यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिकचे माजी खासदार स्वर्गीय डॉक्टर वसंत पवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ नील वसंत फाउंडेशन अँड रिसर्च सेंटरच्या वतीनं सामाजिक कार्याबद्दल दिगंत स्वराज फाउंडेशनच्या श्रद्धा शृंगारपुरे यांना निलिमा पवार यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. पालघर जिल्ह्यातील मोखाड्यासारख्या अतिदुर्गम भागात आरोग्य शिक्षण आणि सामाजिक विकासासाठी केलेल्या कार्याबद्दल हा सत्कार करण्यात आला. नाशिक शहरातील म्हसळ परिसरात शासनाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय मंजूर केलं आहे. या वैद्यकीय महाविद्यालयासाठी शासनाच्या महसूल विभागानं 12 हेक्टर जागा वर्ग करण्यास मान्यता दिली आहे. महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाच्या नव्या पर्वात नाशिक जिल्ह्यात मोठी गुंतवणूक झाली आहे. मुंबईत झालेल्या इन्व्हेस्ट महाराष्ट्र उपक्रमांतर्गत विविध उद्योग समूहांशी झालेल्या सामंजस्य करारांमध्ये नाशिकसाठी तब्बल 53,120 कोटी रुपयांच्या प्रस्तावित गुंतवणुकीचा समावेश आहे. या प्रकल्पांमधून 24,125 प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष रोजगारांची क्षमता निर्माण होणार आहे. आकाशवाणी करता संजय पाठक, नाशिक.
1: याबरोबरच नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केलं.

0: आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात आणखी 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी 5,000 रुपयांची अग्रिम मदत जमा होणार. राज्य सरकार हमी भावानं चारा खरेदी करणार. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार. आणि काँग्रेस जनता पार्टीच्या 2 नेत्यांना 5 दिवसांची न्यायालयीन कोठडी. राज्यात आणखी 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून आता एकूण 305 तालुक्यात 12 दुष्काळी सवलती आणि उपाययोजना लागू करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अग्रिम मदत म्हणून दिवाळीपूर्वी 5,000 रुपये जमा केले जाणार असून या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: पॅरलली कर्जमाफीचे आपलं काम चाललेलं आहे. आता नव्याने पुन्हा 3.5 लाख शेतकऱ्यांची यादी आम्ही ऑथेंटिकेट केली आहे. त्या यादीचेही पैसे लवकरच जाणं सुरू होईल, त्यामुळे ते कामही कुठे थांबलेलं नाही. कर्जमाफीचे पैसे खात्यात चाललेले आहेत, पण आता शेतकऱ्यांना तातडीनं दिवाळीपूर्वी 5,000 रुपये देण्याचा निर्णय आज राज्याच्या मंत्रिमंडळाने या ठिकाणी घेतलेला आहे.
0: पिण्याच्या पाण्यासाठी गरजेनुसार टँकरचा पुरवठा करण्यात येत असून त्याच्यावर जीपीएस ट्रॅकर लावण्यात आला आहे. तसंच चाऱ्याच्या पुरवठ्याचा आढावा घेण्यात येत असून जास्तीत जास्त चारा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. रब्बी पिकं घेणाऱ्या शेतकऱ्यांनी चारा पिकं घेतल्यास सगळा चारा शासन हमीभावानं विकत घेईल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. शेतकऱ्यांकडून कर्ज वसुलीसाठी कुठल्याही प्रकारचा तगादा लावण्यात येऊ नये अशी सक्ती ताकीद संबंधित सोसायट्यांपासून जिल्हा बँका, राष्ट्रीयकृत बँका आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांना दिल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शासनाचे प्रमुख म्हणून 25 वर्ष पूर्ण केल्यानिमित्त राज्य सरकारनं त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर केल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. राज्यातल्या छोट्या चिंचोळ्या आकाराच्या पोहोचण्याचा मार्ग नसलेल्या शासन भूखंड वितरणाच्या धोरणात सुधारणा करायला आज राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी देण्यात आली. तसंच बुलढाणा जिल्ह्यात संत गजानन महाराज संस्थानाला मौजे गिरडा इथल्या जमिनीवर यात्रास्थळ विकासासाठी बांधकामाला मंजुरी देण्याचा निर्णयही आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला. राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कृषी कर्जमुक्ती योजनेच्या 3 टप्प्यातल्या पात्र शेतकऱ्यांची यादी आज जाहीर झाली. यात नाशिक जिल्ह्यातल्या 4,691 शेतकरी खातेदारांचा समावेश आहे. या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपये मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. शेतकरी, शेतमजुरांना आणि गरजू कुटुंबांना रोजगार, तसंच जलसंधारण, सिंचन क्षमता वाढ, वृक्ष लागवड आणि नैसर्गिक साधन सामुग्रीचं संवर्धन यावर विशेष भर देण्यात येत आहे. विकसित भारत ग्रामीण रोजगार आणि आजीविका हमी अभियानाअंतर्गत जिल्ह्यात 28,688 कामं सुरू करण्यात आली आहेत. दुष्काळाच्या परिस्थितीत राज्य शासन महिलांच्या तसंच इतर सर्व नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही आरोग्य आणि महिला बालकल्याण राज्यमंत्री मेघना साकोरीकर बोर्डीकर यांनी आज दिली. त्या धाराशिव इथं नारी शक्ती संवाद कार्यक्रमात बोलत होत्या. महिलांनी आरोग्याची काळजी घेत कुटुंब व्यवस्था सक्षमपणे सांभाळावी, मराठवाड्यात या काळात बालविवाहाचं प्रमाण वाढू नये याची दक्षता घ्यावी, नागरिकांनी

0: सामुदायिक विवाह सोहळे साजरे करावेत अशा सूचना त्यांनी केल्या. राज्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती असताना शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी बँका, पतसंस्था आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्जवसुलीसाठी तगादा लावला जात आहे असा आरोप आज काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची छायाचित्र काढणं तसंच त्यांच्यावर दबाव टाकणं असे प्रकार सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. सरकारनं दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत द्यावी आणि कर्जवसुलीच्या नावाखाली सुरू असलेला त्रास थांबवावा अशी मागणी त्यांनी केली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही सरकार उदासीन आहे असं दिसून येतंय असं ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली त्याला 25 वर्ष झाली. या काळात त्याआधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 दिशेनं होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. यानिमित्तच्या विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत ईशान्येकडच्या राज्यांबाबतच्या ऍक्ट ईस्ट या धोरणाविषयी.
1: ईशान्येकडच्या राज्यांचं महत्व ओळखून केंद्र सरकारने 2014 पासून ऍक्ट ईस्ट पॉलिसी हे विशेष कृती धोरण तयार केलं. तिथल्या अशांततेला आळा घालून स्थैर्य आणि विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी प्रयत्न केले. ईशान्येकडच्या राज्यात सक्रिय बोडो, कार्बी, उल्फा अशा विविध सशस्त्र गटांशी चर्चा करून समझोता करार केले. परिणामतः 10,000 जास्त अतिरेकी शरण आले. ईशान्येतल्या हिंसक घटनांमध्ये 70% जास्त घट झाल्याचं केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आकडेवारीत म्हटलं आहे. अनेक ठिकाणी सैन्य दलांना विशेषाधिकार देणारा अप्सपा कायदा मागे घेण्यात आला. बारमाही रस्ते, रेल्वे, पूल इत्यादी बांधकामांमधून विकासाला चालना मिळाली. ईशान्येकडची राज्य आता आर्थिक विकासाचं केंद्र बनू लागल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2023 आसाम दौऱ्यात सांगितलं.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार आज सोपवण्यात आला. आधीचे अध्यक्ष महेंद्र हरपाळकर यांचा कार्यकाळ प्रशासकीय कारणास्तव संपुष्टात आणल्यानं कटियार यांच्याकडे कार्यभार सोपवल्याचं राज्य सरकारनं आज काढलेल्या आदेशात म्हटलं आहे. दिल्लीच्या विशेष कार्यकारी दंडाधिकारी न्यायालयानं आज काँग्रेस जनता पार्टीचे नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना 5 न्यायालयीन कोठडी दिली तर अजिंक्य शिंदे यांची वैयक्तिक जात मुचलक्यावर सुटका केली. आंदोलन स्थळ म्हणून जंतर मंतरचा दर्जा काढून घेतल्यानंतरही हे सर्वजण तिथे जाण्याचा प्रयत्न करत होते या कारणावरून त्यांना अटक केल्याचं पोलिसांनी सांगितलं. दास आणि रांका यांना न्यायालयानं 5 कोठडी दिल्याचा सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी निषेध केला आहे. नागपूर इथं ते वार्ताहरांशी बोलत होते. सीजेपीचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही असं स्पष्ट करत त्यांनी केंद्र सरकार आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर टीका केली. लोकशाही मूल्य आणि नागरिकांच्या घटनादत्त अधिकारांसाठी एकजुटीनं लढणार असल्याची भूमिका त्यांनी मांडली. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आज शेषराव उर्फ राज सूर्यवंशी याच्या विरोधात दिल्ली न्यायालयात पुरवणी आरोपपत्र सादर केलं. नांदेडचा रहिवासी असलेला शेषराव हा नीट पेपरफुटी प्रकरणात सहआरोपी शुभम खैरनार याचा सहकारी असल्याचं सीबीआयचं म्हणणं आहे. वैद्यकीय प्रवेश परीक्षेची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना देऊन त्यांच्या पालकांकडून पैसे वसूल केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी गुरुवारी दिल्ली विशेष न्यायालयात होणार आहे. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर हत्येप्रकरणी पद्मसिंह पाटील यांच्या निर्दोष सुटकेला सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण संस्थेनं मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. या प्रकरणी मुंबईच्या सत्र न्यायालयानं ठोस पुराव्याअभावी 20 रोजी आरोपी पद्मसिंह पाटील आणि अन्य 7 जणांना निर्दोष मुक्त केलं होतं. थकीत देयकांसाठी येत्या 19 तारखेला आंदोलन करण्याचा निर्णय राज्यातल्या कंत्राटदारांनी घेतला आहे. सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर या दिवशी मोर्चे काढले जाणार आहेत. राज्य सरकारनं कंत्राटदारांची सुमारे 96,000 कोटी रुपयांची देणी थकवली आहेत असा आरोप राज्य कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या रंग माझा वेगळा या सदरात आज ऐकूयात SNDT कला आणि वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थिनी युवा कीर्तनकार HBP योगिता अशोक जाधव यांनी सादर केलेलं कीर्तन वारकरी संप्रदाय आणि व्यसनमुक्ती. संकल्पना प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर भरत वनकटे. संगीत मार्गदर्शन प्राध्यापिका मीनाक्षी बसवंत. संगीत विभाग प्रमुख आणि चेतना खळे टवकार. संहिता मार्गदर्शन प्राध्यापिका डॉक्टर भक्ती हुबळीकर मराठी विभाग. मृदुंग साथ घनश्याम प्रवीण जुमळे. सहभागी कलाकार कल्याणी शांताराम पंडित, रिद्धी सुरेश घालमे, ऋतुजा गुरुनाथ दुभेले आणि सायली प्रभाकर साठे. कार्यक्रमासाठी निवेदन आणि निर्मिती सहाय्य केलं आहे आरती गाढवे यांनी. सादरकर्ते धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींना नमस्कार. आजच्या आपल्या युववाणीच्या रंग माझा वेगळा या सदरात मी आरती गाढवे तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. आज आपण ऐकणार आहोत SNDT कला आणि वाणिज्य महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी युवा कीर्तनकार HBP योगिता अशोक जाधव यांनी सादर केलेले कीर्तन वारकरी संप्रदाय आणि व्यसनमुक्ती.

प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग याचे आवत भूतलावर जन्माला आलेल्या जड जीवांचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड झिजवणारे गीतराग संपन्न पंचमवेद निर्माते महाराष्ट्र भूषण देहू निवासी वारकरी संप्रदायाचा कळस ज्यांना म्हणतात जगद्गुरु जगदवंदनीय सकल कंठ भूषित ज्ञानेशप्रिय तुकोबा राये यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा व्यसन मुक्ती या विषयावरती उपदेश करणारा अभंग आज चिंतनासाठी घेतलेला आहे. या ठिकाणी तुकोबा रायांनी समाजाला केवळ भक्तीचाच उपदेश केला नाही तर माणसाच्या जीवनाला योग्य दिशा देण्याचं कार्य केलं आणि मनुष्याने आपले आचार विचार शुद्ध ठेवावेत, वाईट संगती पासून दूर राहावे, लोभ मोहाचा त्याग करावा आणि भगवंताच्या नामस्मरणात जीवन सार्थकी लावावे असा संदेश आपल्याला या अभंगामधून मिळतो. याच संत विचारांचा एक महत्वाचा भाग म्हणजे व्यसन मुक्ती. कारण व्यसन हे प्रथम शरीराला नाही तर मनाला जखडून ठेवते. मग एखाद्या चुकीच्या गोष्टीत गुंतत गेले की मग हळूहळू विवेक कमी होतो आणि त्या सवयीचे रूप व्यसनात बदलते. म्हणून तुकोबा रायांनी हेच सत्य आपल्याला अभंगातून अत्यंत मार्मिकपणे सांगितले आहे. कामातूरच विसांडी बरळ तोंडी बरळे रंगले ते अंगी दावी विष देववी आसडे. यानंतर अभंगाच्या प्रत्येक चरणामध्ये मानवी मनाची अवस्था आणि त्याला योग्य मार्गावर आणणारा वारकरी संप्रदायाचा विचार दडलेला आहे. वारकरी संप्रदाय आपल्याला उपदेश करतो, मनाला वाईट सवयींच्या आहारी जाऊ देऊ नका, त्या मनाला नामस्मरणाची सवय लावा. व्यसनाच्या आहारी गेलेल्या मनाला दोष देण्यापेक्षा त्याला चांगली दिशा देणे आवश्यक आहे. म्हणून वारकरी संप्रदायाने नाम संत संघ कीर्तन भजन आणि सदाचार हा मार्ग सांगितला. आजच्या तरुण पिढीला माझा प्रश्न आहे, आपल्या हातात मोबाईल आहे का? मोबाईलच्या हातात आपण आहोत. आपण सवयींचा उपयोग करतोय की सवयी आपला उपयोग करत आहेत? कारण कोणतीही गोष्ट ही मर्यादित असेपर्यंत साधन असते, पण ती आपल्या मनावर राज्य करू लागली की तीच सवय पुढे व्यसन म्हणते. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला मोलाचा संदेश देत आहेत, तरुणाई ही देशाची शक्ती आहे. ही शक्ती व्यसनात नाही तर शिक्षणात, कलेत, सेवेत, क्रीडेत, संस्कारात.

आणि भगवंताच्या नामस्मरणात वापरली गेली पाहिजे. तुकाराम महाराज अभंगामध्ये म्हणतायत, कामातुरच विसांडी, म्हणजे एखाद्या विषयाची सुखाची किंवा इच्छेची चटक मनाला लागली की माणूस विवेक सोडू लागतो. सुरुवातीला ती गोष्ट आपल्या हातात असते, पण तिची चव लागली की ती हळूहळू आपण त्या गोष्टीवर ताब्यात जातो. म्हणून महाराज म्हणतात, बरळ तोंडी बरळे. पहा, व्यसन किंवा अनियंत्रित इच्छा माणसाच्या विवेकावर परिणाम करू लागली की त्याच्या बोलण्या वागण्यातही बदल दिसू लागतो. योग्य अयोग्य, हित अहित याचा विचार करण्याची शक्ती कमी होते. याचं सुंदर उदाहरण पहा तुमच्या जीवनातील चालू घडामोडीवरील सर्वांना समजेल रुचेल असं समजावते. पहा, आपण काही कामासाठी मोबाईल हातात घेतला किंवा विद्यार्थ्यांनी अभ्यासाला बसताना मोबाईल हातात घेतला, मनात विचार आला फक्त आपण 5 मिनिट रील्स बघतो, परंतु 5 मिनिट झाली मग आणखीन एक रील, मग आणखीन एक रील, असं करत करत आपण अर्धा ते एक तास आपण रील्स बघत बसतो. परंतु यामुळे आपल्या जीवनशैलीमध्ये किती मोठा परिणाम होतो. कुटुंबातील संवाद कमी होतो, मोबाईलची सवय वाढते, त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो, आपल्या शिक्षणावर होतो. मग मला सांगा, आपण मोबाईल वापरतोय का मोबाईल आपल्या मनाला वापरतोय? म्हणून जगद्गुरु तुकोबा राय अभंगाच्या प्रथम चरणात हेच सांगत आहेत, कामातुर चवी सांडी बरळ तोंडी बरळे. चवी म्हणजे चटक, गोडी, आकर्षण. एखाद्या गोष्टीची चटक लागली की ती सोडणे फार कठीण होते. म्हणून तुकोबा राय सुरुवातीला सावध करतायत, चुकीच्या गोष्टीची चव लागण्यापूर्वीच ती सोडा. व्यसन एका दिवसात तयार होत नाही, म्हणून व्यसन मुक्तीचा खरा आरंभ व्यसन लागल्यानंतर नाही तर व्यसनाची पहिली चटक लागण्यापूर्वीच झाला पाहिजे. म्हणून तुकोबा राय म्हणतात, चुकीची चव गोडी सोडा आणि त्या मनाला चांगली चव द्या, चांगले विचार रुजवा, गोडी लावा. कशाची? नामाची, संत संघाची, कलेची, ज्ञानाची, भजनाची, सेवेची, प्रामाणिकपणाची आणि संस्कारांची. पहा, आपलं मन हे खूप चंचल आहे, त्याला काही ना काही लागणारच आहे. मग विठ्ठलाच्या नामाची, शिवाजी महाराजांच्या विचारांची, चांगल्या विचारांची गोडी का लावू नये आपण? पहा, व्यसन म्हणजे फक्त उत्तेजक पदार्थ किंवा द्रव्य नाही तर एखाद्या गोष्टीवरचं अनियंत्रित अवलंबित्व ही समस्या बनू शकतं. म्हणून आपण त्या साधनाच्या आहारी जाऊ नये, साधन आपल्या हातात असावं. परंतु माऊली ज्ञानोबा राय 13व्या अध्यायात सांगतायत, कशाही प्रकारे विषय संपादन करणे हाच या लोकांचा हेतू असतो. माऊली म्हणतात एका ओवीमध्ये.

मनुष्य आपल्या मनाला वाटेल तसे वागतो. जिथे जाऊ नये तिथे जाणार, जे करू नये ते करणार, जे खाऊ नये ते खाणार, जे पिऊ नये ते पिणार. तुम्हाला मी एक प्रश्न विचारते, मला सांगा, खाऊ नये का काहीच खाऊ नये? खा, कबीरदासजी सांगतायत, परंतु आपल्या आरोग्याला, आपल्या शरीरासाठी जे चांगले ते खा.

भगवंताने आपल्याला हा 3.5 हाताचा नरदेह दिलाय, तर आपण याचा वापर कशासाठी, तर चांगल्या कामासाठी, सत्कर्मासाठी केला पाहिजे। परंतु ऐका, मनुष्य असं करत नाही। मनुष्याने तो ज्या रंगाने हृदय रंगले आहे तशी तो त्याची बाह्य चिन्हे दाखवतो, हे महाराज अभंगाच्या द्वितीय चरणात सांगतायत। रंग लेते अंगी दावी विष देव व्यासडे। पहा, मांस भक्षण करणे हा आपला धर्म नाहीये। मांस या शब्दाचा अर्थ असा होतो, मांस भक्षयती अमूत्रयश्च मांस मिहाद्यम, म्हणजे मी ज्याचे मांस खातो तो मला परलोकी खाणार। पहा, भागवतामध्ये एकनाथ महाराज म्हणतात, मारिले पशु मारावया येते आणि सूड घेते यमद्वारे। ज्या पशुला आपण मारतो खातो तेच पशु पुढच्या जन्मामध्ये सूड घेतात, म्हणजेच बदला घेतात। पहा, पिण्याच्या बाबतीमध्ये पण माणसे पितात, पण काय पितात, जे नको ते पितात। ऐका, मी तुम्हाला एक सांगून जाईल, उत्तेजक पदार्थ पिण्याचे काही फायदे आहेत बरं, सांगू का तुम्हाला? पहिला फायदा असा आहे, मला सांगा, रस्त्याने चालताना अख्खा रस्ता या पिणाऱ्याचा

असतो. पहा, तो सरळ कधी चालतो का? नाही. समोरून एखादा श्वान आला तर त्या श्वानाला सुद्धा वाटते हा अंगावर पडतो की काय, म्हणून श्वान सुद्धा लांबूनच जातो. पहा, दुसरा फायदा असा आहे, उत्तेजक पदार्थ पिणाऱ्याच्या घरी चोरी कधी होत नाही, कारण त्यानं काही तिजोरी शिल्लकच ठेवलेलं नसतं. तिसरा फायदा असा आहे की उत्तेजक पदार्थ पिणारा माणूस म्हातारा कधी होत नाही, कारण म्हातार पण येणे अगोदरच त्याला जावे लागते. पहा, उत्तेजक पदार्थ त्याच्या आरोग्यावर परिणाम होऊन तो मरण पावतो. आणि मला सांगा, म्हातारपण काही खूपच चांगले का? फार चांगले का? पहा, काही काही माणसं खूप दिवस जगतात, परंतु त्या जगण्याला काही अर्थ नाही. काकड्यामध्ये प्रमाणे पहा मी

या ठिकाणी एकनाथ महाराज म्हणतायत, माणसाचे शरीर वृद्ध झाल्यावर ज्ञानेंद्रियांची अवयवांची कार्यक्षमता मंदावते आणि नाकामुखातून लाळ शेंबूड गळू लागतो. अशा हलाकीच्या स्थितीत श्वानासारखी अवहेलना सहन करावी लागते. म्हणूनच सज्जना हो मित्रांनो, तरुण आहात तोपर्यंतच परमार्थाला लागा. संत महात्मे आपल्या कल्याणाकरता आपण जागे व्हावे याकरता काही मोलाच्या गोष्टी सांगतायत. तुम्ही जागे व्हा, चांगल्या कामाला लागा. आयुष्य कमी होत चाललंय, वेळ कमी आहे. तुम्ही म्हणत असाल पुढे करू पुढे करू, पण प्रत्येक गोष्ट पुढे करण्यात अजून काहीतरी ठरलेलं आहे. काय ठरलेलं आहे? तर 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये माणसाला प्रत्येक 10 वर्षामध्ये एक गोष्ट ठरलेली आहे. त्या ठरलेल्या गोष्टीमध्येच आयुष्य निघून जात आहे. मग चांगल्या कामासाठी वेळ कधी काढणार आहे? रामदास स्वामींचा एक फार गोड अभंग आहे पहा. रामदास स्वामी माणसाला सावध करताय, जाग करण्याचं काम करताय. अभंगाची सुरुवातच खूप गोड आहे पहा. सावधान शब्द कधी ऐकलाय का तुम्ही? ओळखीस आहे का? काय म्हणतील पहा, कानावरच काय डोक्यावर पण पडलाय आमच्या. हा शब्द कुठे वापरला जातो जास्त? लग्न मंडपामध्ये मंगलाष्टक म्हणताना हा शब्द वापरला जातो. शुभ मंगल सावधान. पण ज्याच्यासाठी सावधान सावधान म्हणता तोच नेमकं बेसावध असतो. रामदास स्वामी अभंगामध्ये

शंभर वर्षाचं जीवन मी तुम्हाला सांगितलं, जागे व्हा, संत जागे करतायत, चांगल्या कामाला लवकर वेळ काढा, चांगली काम करा। आम्ही म्हणत नाही तुम्हाला तुमचा अख्खा संसार इथे उचला आणि इथे उधळून लावा, परंतु भगवंतांनी जे दिलंय त्यातून थोडा वेळ सत्कर्मासाठी खर्च करा, त्या वेळेतच तुमचं आयुष्याचं कल्याण होईल। म्हणून इथे माझे जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत, जे संत जाग करण्याचं काम करतायत, जागा रे गोपाळांनो राम नामे जागा। म्हणून महाराज म्हणतायत, राम नामासाठी जागे व्हा, सत्कर्मासाठी जागे व्हा। परंतु आजकालची पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे, मग ते व्यसन कशाचंही असो, मला सांगा व्यसन करायचं म्हटल्यानंतर फुकट भेटतं का ते? त्याला कशाची आवश्यकता लागते? धनाची। मग धन मिळवण्यासाठी लोक वेडी होतात, वेगवेगळे उपाय करतात, जे नको ते उपाय करतात। हे महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, धन असो से लागे वेड ते बड बड शमेना। पहा, व्यसन करणं पण काही सोपं नाही, त्याला धनाची आवश्यकता लागते। मग धन मिळणार कुठं? तर मग कुठे नाही मिळालं तर आपल्या पत्नीचं मंगळसूत्र विकायची वेळ येते। पहा का, व्यसना पुढे काहीच कळत नाही, व्यसनाचं कारणच एक आहे, संगत। पहा, दुसरं काहीच कारण नाही। जर आपली संगत योग्य आली ना की चुकीचं ज्ञान संपून जातं। पहा, वारकरी संप्रदायामध्ये 90% भाग आलेला आहे तो म्हणजे संगतीचा। आपण जर चांगल्या संगतीत राहिलो ना तर आपलं चुकीचं जाणणं सुद्धा दडपून जातं आणि जीवन आनंदी होतं, याला संत संगती म्हणतात। पूर्ण वारकरी संप्रदायामध्ये 90% संगतीवर भर दिलेला आहे, देवापेक्षा सुद्धा संत संगती जास्त महत्वाची आहे। एक सुंदर तुम्हाला एक प्रसंग सांगते मी। राजघराण्यामध्ये जन्माला आलेली विश्वसुंदरी कैकेयी माता, तुम्हाला वेगळं वाटेल मी विश्वसुंदरी म्हटल्यानंतर, परंतु कैकेयीचं सौंदर्य होतच तेवढं सुंदर। सौंदर्य होतं म्हणूनच तर दशरथ राजा पिघळलेले होते, दुसरं काय असणार आहे? सौंदर्यवान राजघराण्यामध्ये जन्माला आलेली दशरथाची पत्नी आहे, एका संताची आई आहे, भरताची। संताची आई होण्याचं भाग्य, मुलगा चांगला आहे, दशरथाची राजाची पत्नी आहे आणि ते पण आवडती पत्नी, आणि राजघराण्यामध्ये जन्माला आलेली कैकेयी। मला सांगा, मनुष्य जीवनामध्ये यापेक्षा अहो भाग्य काय असणार? पृथ्वीवर काय शरीर देखणे चांगले, जन्मघराण्यामध्ये राजघराण्यामध्ये काय कमी आहे जीवनामध्ये, कसलं दुःख आहे? असं नाही, कौशल्यापेक्षा रामरायांनी कैकेयीवर प्रेम करावं हे तर सोन्याहून सुद्धा पिवळं झालं। कधीही बघा, राम कुठे आहेत? कैकेयीकडे। किती म्हणजे देव पण तिच्याकडे आहे ना, संत तिच्या पोटी जन्माला आलेले आहेत आणि दोन्हीकडे राजघराणं आहे। संगत चुकली हो काय? ऐका, एवढी आनंद असणारी कैकेयी नजर लागते, बघती एवढी आनंदात कशी, आणि माहेरून आलेली कुबडी, कधी कधी विचार केलं तर फार वेगळं वाटतं या सिद्धांतावर। ही एवढी मोठी संताची आई ऐकते कोणाचं? मंथनेचं। कोणी नाव ठेवत नाही पहा या मंथनेचं आपल्या मुलीला, ठेवतं का कोणी आजकालच्या काळामध्ये मंथनेचं नाव? कधी तुम्ही पाहिलंय का, ऐकायला भेटलंय का तुम्हाला? इथून सुरुवात होते, आणि ती मोत्याची माळ दिलेली फेकून देते, म्हणताना सांगते, तुला काय अक्कल आहे का? महाराणीला दासी बोलते आणि महाराणी ऐकून घेत, तिला ते पटायला लागलं ना। जर राम राजा होणार आहे तर मला आजच का सांगितलं? 2-4 दिवस आधीच सांगायला पाहिजे होतं ना। काय गुप्त आहे? अरे, तुला ते दासी बनवणार आहे तर राम राजा झाला की महाराणी कौशल्या होणार आणि तू भांडी घासायला लावणार। आजच सावध हो, तुम्ही कोणाचं ऐकता? ज्ञानोबारायांचं ऐकता का तुम्ही? तुकोबारायांचं ऐकता का तुम्ही? स्वामी विवेकानंद यांचं ऐकता? आपल्या जीवनावर आपल्या संगतीचा फार मोठा प्रभाव पडतो। संगत चांगली असेल तर विचार चांगले होतात आणि आचरणही चांगले घडते, पण वाईट संगतीमुळे माणूस

व्यसनाच्या आहारी जाऊ शकतो. वाईट संगतीत मिळणारा आनंद क्षणभराचा असतो, पण त्याची किंमत मात्र आयुष्यभर मोजावी लागू शकते. म्हणून संगत निवडताना आपण मित्र नाही तर आपला भविष्यकाळ निवडत आहोत हे लक्षात ठेवा. म्हणून संतांनी नेहमी सत्संगतीचा मार्ग सांगितला आहे. महाराज म्हणतात, व्यसन म्हणजे केवळ उत्तेजक पदार्थ किंवा इतर पदार्थांचे व्यसन नव्हे तर संसारातील मोह माया विषय भोगानी विकारांमध्ये देखील अवलंबून राहणे हे देखील माणसाला बांधून ठेवणारी व्यसने आहेत. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सांगतायत, माणसाला अधपतनाकडे नेणारी दोन प्रकारची व्यसने आहेत, ती म्हणजे एक स्त्री मोह आणि धन, आणि ही ती नरकासमान दुःख देणारे आहेत. त्यांचे वाईट परिणाम शेवटी भोगावेच लागतात हे जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतायत. तुका मने व्यसने दोनी नरका खाणी भोगावया. या ठिकाणी मी मला जसं जमेल तसं या अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न केलाय. जे चांगलं असेल ते माझ्या गुरुजींची कृपा, आणि काही जर माझ्या कडून वाईट शब्द गेले असतील तर ते माझ्या बुद्धीचा दोष असेल. आणि या ठिकाणी मी माझ्या चिंतन सेवेला माझ्या आई वडिलांच्या चरणी माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्त पारायण सोपान बाबा कड गुरुजी यांच्या चरणी विनम्र अभिवादन करते. पंडित

0: अच्छा तर युवक मित्र मैत्रिणींनो, आजच्या आपल्या युववाणीच्या रंग माझा वेगळा या सदरातून मी आरती गाढवे तुम्हा सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात आपल्या पुढल्या युववाणी कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: युववाणी कार्यक्रमाच्या रंग माझा वेगळा या सदरात SNDT कला आणि वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थिनी युवा कीर्तनकार HBP योगिता अशोक जाधव यांनी सादर केलेलं कीर्तन वारकरी संप्रदाय आणि व्यसनमुक्ती आत्ताच आपण ऐकलं. संकल्पना होती प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर भरत वनकटे यांची. संगीत मार्गदर्शन प्राध्यापिका मीनाक्षी बसवंत, संगीत विभाग प्रमुख आणि चेतना खळे टवकार. संहिता मार्गदर्शन होतं प्राध्यापिका डॉक्टर भक्ती हुबळीकर मराठी विभाग यांचं. मृदुंग साथ घनश्याम प्रवीण जुमळे यांची. सहभागी कलाकार होते कल्याणी शांताराम पंडित, रिद्धी सुरेश घालमे, ऋतुजा गुरुनाथ दुभेले आणि सायली प्रभाकर साठे. कार्यक्रमासाठी निवेदन आणि निर्मिती सहाय्य केलं होतं आरती गाढवे यांनी. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: युववाणी या कार्यक्रमात आपण ऐकलं रंग माझा वेगळा या सदरात युवा कीर्तनकार HBP योगिता अशोक जाधव यांनी सादर केलेलं वारकरी संप्रदाय आणि व्यसनमुक्ती या विषयावरचं कीर्तन. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. सादरकर्ते होते धीरज केदारी. युववाणी हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या आणखी 39 तालुक्यात दुष्काळ जाहीर. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5,000 रुपयांची आर्थिक मदत मिळणार. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना दिवाळीपूर्वी 2,000 रुपये भाऊबीज भेट जाहीर. राज्यातल्या सर्व सार्वजनिक विद्यापीठांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक, फेरपरीक्षा आणि एटीकेटीसाठीही समान धोरण आणण्याचे प्रयत्न. 40% दिव्यांगत्व आणि जन्मापासून दिव्यांगत्व असणाऱ्यांना सुद्धा आर्थिक मदत द्यायचा केंद्र सरकारचा निर्णय. आणि 11 लाखाहून अधिक रेल्वे कर्मचाऱ्यांना सुमारे 18,000 रुपये बोनस मिळणार. राज्यात आणखी 39 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातल्या 85% भागात आणि 358 पैकी 304 तालुक्यात 12 दुष्काळी सवलती आणि उपाययोजना लागू केल्या असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत दिली. अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नव्यानं दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांमध्ये दुष्काळी उपाययोजना आणि विविध सवलती लागू केल्या जाणार आहेत. तसंच पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. याशिवाय दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अग्रिम मदत म्हणून दिवाळीपूर्वी 5,000 रुपये जमा केले जाणार असून या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

0: कर्जमाफीचे आपलं काम चाललेलं आहे. आता नव्याने पुन्हा 3.5 लाख शेतकऱ्यांची यादी आम्ही ऑथेंटिकेट केली आहे. त्या यादीचेही पैसे लवकरच जाणं सुरू होईल, त्यामुळे ते कामही कुठे थांबलेलं नाही. कर्जमाफीचे पैसे खात्यात चाललेले आहेत, पण आता शेतकऱ्यांना तातडीनं दिवाळीपूर्वी 5,000 रुपये देण्याचा निर्णय आज राज्याच्या मंत्रिमंडळाने या ठिकाणी घेतलेला आहे.
1: शेतकऱ्यांकडून कर्जवसुलीसाठी कुठल्याही प्रकारचा तगादा लावण्यात येऊ नये अशी सक्त ताकीद संबंधित सोसायट्यांपासून जिल्हा बँका, राष्ट्रीयकृत बँका आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांना दिल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. पिण्याच्या पाण्यासाठी गरजेनुसार टँकरचा पुरवठा करण्यात येत असून त्याच्यावर जीपीएस ट्रॅकर लावण्यात आला आहे. तसंच चाऱ्याच्या पुरवठ्याचा आढावा घेण्यात येत असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना रब्बी हंगामात ज्वारीसारखी चारा देणारी पिकं घेण्याचं आवाहन केलं. रब्बी पिकं घेणाऱ्या शेतकऱ्यांनी चारा पिकं घेतल्यास सगळा चारा शासन हमीभावानं विकत घेईल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. दरम्यान दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना दिवाळीसाठी फक्त 5,000 रुपये देण्याचा प्रकार ही शेतकऱ्यांची क्रूर थट्टा असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 1 लाख रुपये देण्याची मागणीही सपकाळ यांनी केली. शेतकऱ्यांना दिवाळीत आधार मिळावा म्हणून 1.25 कोटी शेतकऱ्यांसाठी 6,000 कोटींची मदत सरकारने केल्याचं प्रत्युत्तर भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी दिलं आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शासनाचे प्रमुख म्हणून 25 वर्ष पूर्ण केल्यानिमित्त राज्य सरकारने त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर केल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. गरीब, शोषित, वंचित आणि पीडित घटकांच्या कल्याणाला प्राधान्य देत प्रधानमंत्र्यांनी देशाच्या विकासाला नवी दिशा दिल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यातल्या छोट्या चिंचोळ्या आकाराच्या पोहोचण्याचा मार्ग नसलेल्या शासकीय भूखंड वितरणाच्या धोरणात सुधारणा करायला आज राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली. तसंच बुलडाणा जिल्ह्यात संत गजानन महाराज संस्थानाला मौजे गिरडा इथल्या जमिनीवर यात्रास्थळ विकासासाठी बांधकामाला मंजुरी देण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.
2: राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बंद पडलेल्या नळ पाणी पुरवठा योजना 15 दिवसात पूर्ववत सुरू करण्याचे निर्देश दुष्काळ निवारण उपाययोजना मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. ते आज मुंबईत दुष्काळ निवारण उपसमितीच्या उच्चस्तरीय बैठकीत बोलत होते. चारा आणि पाण्याच्या नियोजनासाठी तातडीनं विशेष एसओपी अर्थात प्रमाण कार्यपद्धती तयार करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. आतापर्यंत शेतीच्या नुकसानीचे 70% पंचनामे पूर्ण झाले असून या महिनाअखेरपर्यंत सर्व आकडेवारी संकलित केली जाईल, त्यानंतर राज्यातल्या दुष्काळाची संपूर्ण आणि स्पष्ट स्थिती समोर येईल असं या बैठकीत प्रशासनानं स्पष्ट केलं. राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागातल्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क न घेता त्यांचे परीक्षा अर्ज भरून घ्यावेत, ज्यांच्याकडून परीक्षा शुल्क घेतलं असेल त्यांना ते परत करावं असे निर्देश उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क वसूल केल्याचं आढळलं तर संबंधित महाविद्यालयांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी राज्यातल्या सर्व सार्वजनिक विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत आयोजित ऑनलाईन बैठकीत दिला. राज्यातल्या सर्व सार्वजनिक विद्यापीठांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करावं, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगानं चौथ्या वर्षाच्या ऑनर्स पदवी अभ्यासक्रमाची योग्य रचना करून त्याची अंमलबजावणी करावी असंही पाटील यांनी सांगितलं. फेरपरीक्षा आणि एटीकेटी संदर्भातल्या नियमांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी राज्यातल्या सर्व विद्यापीठांकरता एकसमान धोरण तयार करण्याची आवश्यकता आहे असं ते म्हणाले. राज्यात एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना दिवाळीपूर्वीच शासनाकडून भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी 2,000 रुपये दिले जाणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. यासाठी 42,81,94,000 रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर हत्येप्रकरणी पद्मसिंह पाटील यांच्या निर्दोष सुटकेला सीबीआयनं मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. या प्रकरणी मुंबईच्या सत्र न्यायालयानं ठोस पुराव्याअभावी 20 जून रोजी आरोपी पद्मसिंह पाटील आणि इतर 7 जणांना निर्दोष मुक्त केलं होतं. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आज शेषराव उर्फ राज सूर्यवंशी याच्या विरोधात दिल्ली न्यायालयात पुरवणी आरोपपत्र सादर केलं. नांदेडचा रहिवासी असलेला शेषराव हा नीट पेपरफुटी प्रकरणात सहआरोपी शुभम खैरनार याचा सहकारी असल्याचं सीबीआयचं म्हणणं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. केंद्र सरकारनं दिव्यांग असणाऱ्या व्यक्तींना जन्मापासून आर्थिक मदत द्यायचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी 18 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्यांना ही मदत दिली जात होती.
3: राष्ट्रीय सामाजिक मदत कार्यक्रमाच्या अंतर्गत मिळणारी मदत आणखी 5 वर्ष द्यायला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. त्यासाठी

0: 53,428 कोटी रुपयांचा निधी खर्च होईल आणि 3,20,00,000 लाभार्थ्यांना याचा फायदा मिळेल. पूर्वी इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजना या नावानं ओळखली जाणारी योजना आता प्रधानमंत्री दिव्यांगजन पेन्शन योजना या नावानं ओळखली जाईल. याविषयी माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अधिक माहिती दिली.
1: दिव्यांगजनों के लिए जो पहले 80% थ्रेशोल्ड था डिसेबिलिटी पेंशन में एलिजिबिलिटी के लिए, उसको आधा करके 40% पर भी अब दिव्यांग पेंशन दिया जाएगा. पहले दिव्यांग पेंशन 18 साल से ऊपर के व्यक्ति को ही दिया जाता था, अब जन्म से ही दिव्यांगजन को पेंशन में कवर किया जाएगा. 27,00,000 दिव्यांगजन लाभार्थी होंगे.
0: या अंतर्गत 79 वर्ष वयापर्यंत दरमहा 375 रुपये आणि त्यापुढे दरमहा 1,625 रुपये आर्थिक मदत मिळेल. पूर्वी केवळ 18 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्यांना दरमहा 300 रुपये या दरानं ही मदत मिळत होती. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था पेन्शन आता प्रधानमंत्री वृद्धावस्था पेन्शन योजना म्हणून, तर इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना आता प्रधानमंत्री विधवा पेन्शन योजना म्हणून ओळखली जाईल. राष्ट्रीय परिवार लाभ योजनेचं नाव आता प्रधानमंत्री परिवार लाभ योजना असं केलं आहे. रेल्वेतल्या 11,40,000 अधिक अराजपत्रित कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचा निर्णयही आज मंत्रिमंडळानं घेतला. या कर्मचाऱ्यांना कमाल 17,951 रुपये बोनस म्हणून मिळतील. याशिवाय आयडीबीआय बँकेतला 60% अधिक सरकारी हिस्सा विक्रीलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. कॅनडाच्या फेअरफॅक्स फायनान्शियल होल्डिंग्जला 52,878 कोटी रुपयांना हा हिस्सा विकला जाईल. या आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत हा व्यवहार पूर्ण केला जाईल. यानंतर केंद्र सरकार आणि एलआयसीचा एकूण हिस्सा 34% असेल अशी माहिती वैष्णव यांनी दिली. एअर इंडियाच्या विक्रीनंतरची ही सर्वात मोठी निर्गुंतवणूक आहे, तसंच देशात येणारी सर्वात मोठी थेट परकीय गुंतवणूक असेल.
2: पुण्यात आणखी एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करायला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं मान्यता दिली आहे. 2027-28 या शैक्षणिक वर्षापासून पुण्याच्या ईएसआयएस रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या 50 जागा उपलब्ध होतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. सीसीआय अर्थात भारतीय कापूस महामंडळ खरीप हंगामासाठी किमान आधारभूत दर योजनेअंतर्गत कापूस खरेदी उद्यापासून सुरू करणार आहे. कापूस विक्री करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी सीसीआयच्या कापूस किसान ऍपवर स्वनोंदणी करणं बंधनकारक आहे. नोंदणी पूर्ण करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर आहे. विक्रीची रक्कम थेट आधारशी संलग्न बँक खात्यात जमा केली जाणार आहे. लातूर जिल्ह्यात एकुर्गा गावात 8 एकरावरचा ऊस आगीत भस्मसात झाला. या दुर्घटनेत 5 शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचं तलाठ्यांनी वृत्तसंस्थेला सांगितलं. भंडारा जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं 15,000 रुपयांची लाच घेताना दोघांना अटक केली. जिल्हा आरोग्य प्रशिक्षण केंद्रात वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य सहाय्यक म्हणून ते कार्यरत होते. बदलीचा आदेश रद्द करण्यासाठी 25,000 रुपयांची लाच मागितल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकानं काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वडगाव कोलाटी इथल्या मेसर्स ज्योतिर्लिंग फूड्स प्रायव्हेट लिमिटेड या ऑइल रिपॅकिंग युनिटवर छापा टाकला. अयोग्य पद्धतीनं तेलाची साठवण आणि रिपॅकिंग केल्याबद्दल कंपनीचा परवाना तात्काळ निलंबित केला आहे. यावेळी सुमारे 27,00,000 रुपये किमतीचा 13,711 किलो तेलाचा साठा जप्त करण्यात आला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या आणखी 39 तालुक्यात दुष्काळ जाहीर. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5,000 रुपयांची आर्थिक मदत मिळणार. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना दिवाळीपूर्वी 2,000 रुपये भाऊबीज भेट जाहीर. राज्यातल्या सर्व सार्वजनिक विद्यापीठांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक, फेरपरीक्षा आणि एटीकेटीसाठीही समान धोरण आणण्याचे प्रयत्न. 40% दिव्यांगत्व आणि जन्मापासून दिव्यांगत्व असणाऱ्यांना सुद्धा आर्थिक मदत द्यायचा केंद्र सरकारचा निर्णय. आणि 11,00,000 अधिक रेल्वे कर्मचाऱ्यांना सुमारे 18,000 रुपये बोनस मिळणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी।
1: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
0: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
1: किसान वाणी। शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
0: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी।
2: संध्याकाळचे 7:12 आणि 50 सेकंद होत आहेत। श्रोतेहो, आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरचं प्रसारण आपण ऐकत आहात। हे कार्यक्रम आपण प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता। संध्याकाळी 7:30 वाजता आपण ऐकू शकाल माझा आवार माझा शिवार। त्यापूर्वी संध्याकाळी 7:15 वाजता वृत्तविशेष।
0: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स।
1: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ञांकडून थेट।
0: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये।
1: तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या।
0: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकावर फोन करा।
1: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
0: ऐका दर सोमवारी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।
1: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार।
0: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे। हटवा केर कचरा आणि साचलेली घाण, स्वच्छतेने वाढेल आपल्या देशाची शान।

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सरकारचे प्रमुख म्हणून आपल्या 25 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत देशातील महानगरांचा विकास करताना नागरिकांच्या प्रवास सुलभतेला प्राधान्य दिलं. त्यातूनच वाहतूक सुविधांच्या विकासात एकात्मीकरणाचं धोरणही अवलंबलं. याच्याशी संबंधित विविध पैलूंचा आढावा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये घेणार आहोत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शासन प्रमुख म्हणून आपल्या 25 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत महानगरांमधील वाहतुकीला स्वतंत्र प्रकल्प म्हणून न पाहता ती एकात्मिक दळणवळण व्यवस्था म्हणून विकसित करण्यावर भर दिला. यादृष्टीनेच त्यांनी राबवलेली धोरणं, योजना आणि उपाययोजनांमुळे आज देशात मेट्रो सेवा 23 शहरांपर्यंत विस्तारली आहे. आजही 1000 किलोमीटरपेक्षा जास्त अंतराचं काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळेच तर मेट्रो सेवा शहरांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनशैलीचा भाग झाली आहे. नमो भारत या प्रादेशिक रॅपिड ट्रान्झिट व्यवस्थेमुळे उपनगरे आणि मुख्य शहरांमधील अंतर कमी झालं आहे. महत्वाचं म्हणजे एकात्मिक जोडणी अंतर्गत रेल्वे स्थानकं, विमानतळं आणि बस स्थानकं मेट्रोशी थेट जोडल्यानं एकूणच वेळ आणि पैशांचीही बचत होऊ लागली आहे. भारतमाला अभियानामुळे महानगरांना जोडणाऱ्या द्रुतगती महामार्गांची निर्मिती, शहरांतर्गत रिंग रोड आणि बायपास रस्त्यांची क्षमतावृद्धी घडून आली आहे. दुसरीकडे वन नेशन वन कार्ड आणि फास्टॅग सारख्या डिजिटल तंत्रज्ञानाने

0: नागरी दळणवळणात सुलभता आणली आहे. याच राष्ट्रीय वाहतूक क्रांतीविषयी अधिक सांगत आहेत वाहतूक क्षेत्राचे अभ्यासक धनंजय शिंदे.
1: नरेंद्र मोदी यांच्या 25 वर्षाच्या सरकार प्रमुख म्हणून कारकिर्दीत गुजरात मधील राज्यस्तरीय विकासाच्या अनुभवापासून राष्ट्रीय पातळीवरील पायाभूत सुविधा, डिजिटल प्रशासन आणि बहुविध वाहतूक नियोजनापर्यंतचा प्रवास दिसतो. 2014 नंतरचे मेट्रोचे जाळे, राष्ट्रीय महामार्ग, आधुनिक रेल्वे आणि प्रादेशिक हवाई संपर्क यांच्या विस्ताराला महत्वाचे स्थान त्यांनी आपल्या विकास कामात दिले आहे. त्यांचं सर्वात मोठं म्हणजे भारतमाला परियोजना. भारतमाला परियोजना ही राष्ट्रीय महामार्गाचे जाळे अधिक कार्यक्षम करण्यासाठी त्यांनी आखलेली एक व्यापक योजना होती. यात आर्थिक कॉरिडॉर, अंतर कॉरिडॉर, जोड रस्ते, बंदराशी संपर्क, सीमावर्ती रस्ते आणि द्रुतगती महामार्ग यांचा समावेश आहे. अशा योजनांमुळे दिल्ली सारख्या शहरांमध्ये मेट्रोद्वारे विमानतळापर्यंत पोहोचण्याची सुविधा उपलब्ध झाली. विमानतळावर डिजिटल प्रवेश आणि प्रवासी पडताळणीसाठी डीजी यात्रा त्यांनी सुरू केली. रेल्वे स्थानके, बस टर्मिनल्स, रुग्णालय, शैक्षणिक संस्था आणि व्यावसायिक केंद्रांची सार्वजनिक वाहतुकीची जोडणी करण्यात आली. मोठी रुग्णालये आणि आपत्कालीन सेवा पर्यंत रुग्णवाहिकांना पोहोचण्यासाठी वाहतूक नियोजन करणे सुलभ झाले. तसेच जलवाहतूक आणि बंदर विकासाच्या माध्यमातून त्यांनी प्रवासी वाहतूक करण्याचे तसेच मालवाहतूक करण्याचे मोठे उद्दिष्ट समोर ठेवले आणि मग त्यांनी खूप ठिकाणी त्याचा पूर्णताही केलेली आहे आणि
2: विविध प्रकल्पांना एकाच नियोजनात आणण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला आहे. 2021 मध्ये सुरू झालेल्या पीएम गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅनचा उद्देश रस्ते, रेल्वे, बंदरे, विमानतळ, औद्योगिक केंद्रे आणि इतर पायाभूत सुविधांचे नियोजन एकमेकांशी समन्वित करणे हाच होता. याचा अपेक्षित फायदा झाला म्हणजे एखादा महामार्ग, रेल्वे मार्ग किंवा औद्योगिक प्रकल्प उभारताना इतर संबंधित सुविधांचा यात विचार करण्यात आला. त्यामुळे पुनरावृत्तीची कामे, समन्वयाचा अभाव आणि विलंब कमी करण्यास त्याची मदत झाली आहे. भारतामधील दळणवळण विकासाचा व्यापक विचार करताना मेट्रो, नमो भारत, RRTS, भारतमाला, हायस्पीड कॉरिडॉर, फास्टॅग, इलेक्ट्रिक बस, ई रिक्षा, डीजी यात्रा आणि भारत टॅक्सी या सर्व सुविधा एकमेकांना पूरक झाल्या आहेत. मेट्रो शहरांतर्गत प्रवास सुलभ करते, RRTS आसपासच्या शहरांना जोडते, महामार्ग प्रादेशिक आणि मालवाहतूक संपर्क सुधारतात, तर ई बस, ई रिक्षा आणि टॅक्सी घरापासून मुख्य वाहतूक केंद्रापर्यंत पोहोचवण्यास मदत करतात. ई बसचे प्रमुख फायदे स्थानिक प्रदूषण आणि डिझेलवरील अवलंबित्व कमी करण्यास झाला आहे. मेट्रो स्थानकापासून निवासी भागापर्यंत संपर्क होऊ शकत आहे आणि दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सुलभ बस सेवा विकसित करण्यात आली आहे. बस प्राधान्य मार्ग, डिजिटल तिकीट आणि प्रवास माहिती प्रणालीद्वारे सेवा सुधारण्यात आली. ई रिक्षा आणि फीडर सेवा, ई रिक्षा, मिनी बस, शेअर टॅक्सी आणि फीडर बस यांचा उपयोग मेट्रो स्थानकापासून घर, कार्यालय किंवा बाजारपेठेपर्यंत लहान प्रवासासाठी आता होऊ शकत आहे. भारत टॅक्सी ही सहकारी तत्वावर आधारित चालक मालकीची टॅक्सी सेवा 5 फेब्रुवारी 2026 रोजी सुरू झाली. तिच्या मॉडेलमध्ये चालकांना सहकारी संस्थेच्या मालकीत सहभाग आणि 0 कमिशन पद्धतीचा उपयोग करण्यात आला आहे. ही सेवा मेट्रो बस किंवा रेल्वे स्थानकापासून अंतिम ठिकाणापर्यंत प्रवासासाठी पूरक पर्याय म्हणून ठरू शकते. तिचा प्रत्यक्ष परिणाम हा सध्या शहर निहाय उपलब्ध आहे.
0: श्रोते हो, मुंबई सारख्या भौगोलिक दृष्ट्या मर्यादित आणि प्रचंड लोकसंख्येचा ताण असलेल्या महानगरात वाहतूक सुलभता निर्माण करणं हे सर्वात मोठं आव्हान होतं. प्रधानमंत्र्यांच्या धोरणात्मक दृष्टिकोनानं या आव्हानांना संधीत बदलून दाखवलं. मुंबईत जमिनीवरून तसंच भूमिगत मार्गावरून धावणाऱ्या मेट्रो सेवेनं इथल्या रस्ते आणि रेल्वे मार्गाला पूरक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध करून दिला. 16,500 कोटींपेक्षा जास्त खर्च करून उभारलेला अटल सेतू, मुंबई कोस्टल रोड आणि शिवडी वरळी जोडमार्गामुळे पूर्व, पश्चिम आणि उत्तर दक्षिण अशी दळणवळणीय जोडणी प्रस्थापित झाली आणि वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा निघाला. बेस्टच्या ताफ्यातल्या ई बसनं स्वस्त आणि पर्यावरणपूरक वाहतुकीचं उद्दिष्ट साध्य केलं. महत्वाचं म्हणजे या सर्व व्यवस्था परस्परांशी जोडल्या गेल्यानं मुंबईसारख्या अवाढव्य महानगरानं प्रवास सुलभतेचा नवा मापदंड प्रस्थापित केला. विशेष म्हणजे नवी मुंबईला जोडून उभ्या राहत असलेल्या तिसऱ्या मुंबईसोबतच्या एकात्मिक जोडणीला पूरक ठरणार असल्याची दूरदृष्टीही या सगळ्यात दिसून येते. याचविषयी अधिक सांगताहेत वाहतूक आणि वाहतूक विषयक पायाभूत सुविधांचे तज्ज्ञ श्रीकांत भावे.
3: आपले पंतप्रधान श्री मोदी यांनी आपल्या 25 वर्षातील राजकीय व सामाजिक अनुभवातून वाहतूक सेवा एकत्रीकरणाचे ध्येय ठेवले व ते केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या सहयोगाने पूर्णत्वास जात आहे।

0: सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही मुंबई सारख्या मोठ्या शहरामध्ये सर्वसामान्य लोकांकरता महत्वाचे माध्यम असते. यामध्ये मुख्यतः रेल्वे, रिक्षा, मेट्रो, टॅक्सी, बस ही साधने येतात. मुंबईत आयुष्य गेल्यामुळे मागील 40-45 वर्ष या सर्वांचा मी अनुभव घेत आहे. या सर्वांमध्ये कसा बदल होत गेला, विशेषतः मागील 20-25 वर्षात जे आमूलाग्र बदल झाले त्याचे निरीक्षण मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे. पूर्वीचे रेल्वेचे प्रवास म्हणजे गर्दी, घुसमट, श्वास गुदमरणे असे असायचे. पण यामध्ये सर्वात पहिला बदल झाला ते वायुविजन असलेले डबा असलेली रेल्वे आल्यामुळे. नंतर रेल्वेमध्ये 9 वरून 12, 12 वरून 15 डबे जोडण्याची व्यवस्था करण्यात आली. एसी कोच आले. प्लॅटफॉर्मवर सरकते जिने, लिफ्ट यांची व्यवस्था होत गेली. लोकांना बदल दिसायला लागले. मग लोकांना प्रश्न पडायला लागले की या आधी या गोष्टी का नाही झाल्या. रेल्वेमधील ताण कमी करण्याकरता मेट्रो हे एकच उत्तर आहे हे अभ्यासाने सर्वांना माहीत झाले होते. पण कदाचित राजकीय इच्छाशक्तीची कमतरता होती. पण मग जून 2014 मध्ये पहिली घाटकोपर वर्सोवा मेट्रो मार्ग चालू झाल्यामुळे ही कमतरता भरून निघायला सुरुवात झाली. सुंदर डबे, उंचीवरील मेट्रो लाईन, सुरक्षित व्यवस्था. त्याच्यानंतर हळूहळू मेट्रोचे जाळे पूर्व, पश्चिम व उत्तर, दक्षिण पसरत गेले. यामुळे लोकांना सुखकर, सुरक्षित, आरामदायी प्रवासाची तसेच थोड्याशा शिस्तीची ओळख झाली. त्याच्यामुळे लांबच्या प्रवासासाठी स्वतःची गाडी वापरणे किंवा रिक्षा वापरणे याऐवजी लोकांना मेट्रो सोयीची वाटत आहे. आताच्या घडीला येलो लाईन डीएन नगर दहिसर, मंडाले ते चेंबूर आणि अॅक्वा लाईन कफ परेड ते आरे जी अंडरग्राउंड आहे, त्याचप्रमाणे नवी मुंबई मेट्रो हे मार्ग चालू आहेत. तसेच अनेक नवीन मार्ग प्रस्तावित आहेत. यामध्ये ठाणे शहरातील अनेक मार्ग, ठाणे भिवंडी कल्याण, नवीन विमानतळ आणि मीरा भाईंदर असे MMRDA मधले सर्व मार्ग येतात. भविष्यामध्ये आपण जमिनीवर न उतरता थोडक्यात हवेतल्या हवेत मुंबईहून एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत किंवा चर्चगेट ते अलिबाग पर्यंत किंवा भिवंडी पर्यंत, कल्याण पर्यंत आरामशीर जाऊ शकू आणि वेळेची बचत होईल हे सर्व या मेट्रोमुळे शक्य झाले आहे. त्याचप्रमाणे रस्ते वाहतुकीतही आमूलाग्र बदल झाले आहेत. जसे अटल सेतू, किनारा मार्ग हे पूर्ण झाले आहेत. अटल सेतू कसा बांधला असेल याचा जर विचार केला तर फार आश्चर्य वाटतं. त्याचप्रमाणे किनारा मार्गाचाही आपल्याला योग्य तो उपयोग आता समजत आहे. जसे अटल सेतू, किनारा मार्ग येतात. मुंबईमध्ये नवीन पूल निर्मितीही मोठ्या प्रमाणात चालू आहे. साधारणपणे असे म्हटले जाते की मोठे रस्ते हे श्रीमंत लोकांच्या मोठ्या गाड्यांसाठी आहेत. पण तसे नसून यावरूनच बेस्टच्या गाड्या देखील वेगात जातात. आता अटल सेतूवर एसटी सेवाही सुरू झाली आहे. मुंबईचे चित्र मोठ्याने झपाट्याने बदलत आहे. मोठ्या इलेक्ट्रिक एसी बस, रिक्षा, मेट्रोचे जाळे, वातानुकूलित लोकल ट्रेन यामध्ये सर्वसामान्य नागरिक कमी वेळात आरामदायी प्रवास करत आहेत. या सर्व सार्वजनिक वाहतूक सेवा एकमेकांना पूरक व एकत्रित कशा होतील हे धोरण यामध्ये स्पष्ट दिसत आहे. महानगरात मेट्रोतून उतरा, बस किंवा रिक्षात बसा आणि आपल्या ऑफिस किंवा घरात पोहोचा. हे सर्व चित्र मागील 20 वर्षात बदललेले आहे. पुढील 2-3 वर्षात सर्व प्रकल्पांची अंमलबजावणी झाली की मुंबई महानगराचे वाहतुकीच्या दृष्टीने आमूलाग्र चित्र बदलेल आणि याचा परिणाम नक्कीच सामाजिक, सार्वजनिक तसेच कौटुंबिक जीवनावर पडेल याची मला खात्री आहे.
1: श्रोते हो, देशाच्या विकासाचं केंद्र केवळ एकाच महानगरापुरतं मर्यादित न ठेवता प्रादेशिक समतोल साधणं हा प्रधानमंत्र्यांच्या 25 वर्षांच्या धोरणात्मक वाटचालीचं एक महत्वाचं वैशिष्ट्य राहिलं आहे. याच धोरणातून राज्यात पुणे आणि नागपूरसारख्या वेगाने वाढणाऱ्या शहरांमध्ये वेळीच जागतिक दर्जाची मेट्रो सेवा सुरू केल्यानं या शहरांचा भविष्यातील वाहतूक कोंडीचा धोका टळला आहे. नागपूरमध्ये दुसरा टप्पा आणि पुण्यात वनाज ते रामवाडी तसेच पिंपरी ते स्वारगेट या मार्गांमुळे मध्यमवर्गीय आणि विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा वेळ आणि खर्च दोन्हीची बचत होऊ लागलीय. नाशिकमध्ये प्रस्तावित मेट्रो नियोसारख्या कमी खर्चाच्या आणि कार्यक्षम प्रकल्पांमधून छोट्या शहरांच्या गरजांनुसार तंत्रज्ञान विकसित करण्याची दृष्टी दिसून येते. शहरातील वळण रस्ते आणि महामार्गांच्या विस्तारामुळे अंतर्गत वाहतुकीची क्षमता वाढली आहे. नागरिकांच्या जीवन सुलभतेच्या या दूरदृष्टी दृष्टिकोनाचं विश्लेषण करताहेत वाहतूक क्षेत्राचे अभ्यासक धनंजय शिंदे.
2: पुणे, नागपूर, नाशिक यासारख्या शहरांमध्ये वाढती लोकसंख्या, वाहनांची वाढती संख्या, वाहतूक

0: कोंडी आणि शहरांचा विस्तार या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मेट्रो महामार्ग, वळण रस्ते, उड्डाणपूल आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे आधुनिकीकरण करण्यात आले. या प्रकल्पांचा उद्देश केवळ वाहतुकीचा वेग वाढवणे नसून नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ, वेळेची बचत करणार आणि पर्यावरण पूरक करणे हाच होता. पुणे आणि नागपूरच्या मेट्रो प्रकल्पातून आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्याचे महत्व स्पष्ट होते. यामुळे वेळेची बचत होते, प्रवासाचा कालावधी आणि वाहतूक कोंडीत घालवावा लागणारा वेळ यामुळे कमी झाला आहे. तसेच प्रवास खर्चावर नियंत्रण देखील आले. परवडणाऱ्या सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढल्यामुळे इंधन, पार्किंग आणि खासगी वाहनांच्या वापरावरील खर्च कमी होऊ लागला आहे. प्रवासी सुलभता पण याच्यामध्ये मुख्य भाग आहे, ज्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी आणि दिव्यांग व्यक्तींसाठी सुरक्षित आणि सोयीस्कर सुलभ प्रवासाची सोय यातून उपलब्ध झाली आहे. रोजगार निर्मिती आणि आर्थिक विकास म्हणता औद्योगिक क्षेत्रे आणि व्यावसायिक केंद्रे आणि शैक्षणिक संस्थांपर्यंत पोहोचणे सोपे झाल्याने रोजगाराच्या संधींना चालना मिळाली आहे. खासगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढून प्रति प्रवासी उत्सर्जन कमी करण्यास मदत झाली आहे. मेट्रो प्रवासी संख्या, प्रवासाच्या वेळेतील बदल, बस मेट्रो जोडणे, रस्त्यावरील वाहनांचा वेग, अपघातांची संख्या आणि प्रवाशांच्या समाधानाच्या आकडेवारीवरून हे आता दिसून येत आहे. नागरिकांना याचा होणारा फायदा म्हणजे शहराबाहेरील वाहतूक शहराच्या मध्यवर्ती रस्त्यातून दूर करण्यात आली, औद्योगिक मालाची वाहतूक अधिक नियोजित पद्धतीने करता येत आहे, आंतर शहरी प्रवासातील काही मार्गावर वेळ आणि वाहन चालकांचा थकवा कमी होऊ शकतो. धन्यवाद.
1: श्रोते हो, महानगरांमधील वाहतुकीला नागरी विकासाचा आणि आर्थिक प्रगतीचा कणा बनवणं हेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 25 वर्षांच्या धोरणात्मक वाटचालीचं सार म्हणता येईल. श्रोते हो, याचबरोबर आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य मोनाली निचिते, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन बागेश्री देशपांडे.

0: वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम प्रसारित करत आहोत. आमचं शेत आमचं शिवार.

मंडळी नमस्कार. मंडळी, आज आहे बुधवार. भारतीय सौर 22 अश्विन शके 1948 अर्थात दिनांक 14 ऑक्टोबर 2026. मंडळी नमस्कार. मंडळी, आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आवडीने ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं मी बालाजी गवारे मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज आपल्या कार्यक्रमात आपण ऐकूया दुष्काळी परिस्थितीत पशुधनाचं एकात्मिक व्यवस्थापन याविषयी. डॉक्टर निरंजन दत्तात्रेय बागल, पशुधन विकास अधिकारी किनवट यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत. मंडळी, आपल्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूया प्रल्हाद शिंदे यांनी गायलेलं हे एक छानसं गीत.

मंडळी, आताच आपण प्रल्हाद शिंदे यांनी गायलेलं गीत ऐकलं. मंडळी, आपल्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया दुष्काळी परिस्थितीत पशुधनाचं एकात्मिक व्यवस्थापन याविषयी. डॉक्टर निरंजन दत्तात्रय बागल, पशुधन विकास अधिकारी किनवट यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत. मंडळी नमस्कार. मंडळी, आपल्याला माहितच आहे यावर्षी पावसाळा कमीच झालाय, नव्हे खूपच कमी झालाय, आणि दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. आपल्याला दुष्काळाला तोंडही द्यावं लागू शकतं. मंडळी, दुष्काळ सदृश्य परिस्थिती जरी असली तरीही आपण माणसं जे आहोत कसं तरी जगू शकतो. परंतु मंडळी, प्रश्न आहे तो आपल्या पशुधनाचा. कारण पशुधनाचं संगोपन करणं दुष्काळी परिस्थितीमध्ये खूप शेतकरी बांधवांसाठी जे करीचं असतं. आपलं पशुधन म्हणजे आपली अर्थव्यवस्था चालवणारं एक साधन आहे असंही म्हणायला हरकत नाही. आपली गाय आहे, म्हैस आहे, यापासून आपल्याला चांगलं दूध मिळू शकतं. शेळीबद्दल तर बोलायचं म्हटलं तर गरीबाघरची गाय म्हणून आपण शेळीला संबोधत असतो. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी शेळी एक चांगलं उत्पन्न देणारं माध्यम आहे. त्यासोबतच बैल आहे, इतरही पशुधन जे आहेत आपल्या शेतकरी बांधवांच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे असं म्हणायला हरकत नाही. परंतु मंडळी, जेव्हा अशी दुष्काळी परिस्थिती निर्माण होते तेव्हा या आपल्या पशुधनाचं संगोपन करणं शेतकरी बांधवांसाठी खूप जिकरीचं ठरतं. त्याचं व्यवस्थापन करणं खूप अवघड होऊन बसतं. परंतु मंडळी, काहीही झालं तरीही आपल्याला जे आपलं पशुधन आहे ते जगवावं लागतं, त्याचं संगोपन करावं लागतं, त्यांचं व्यवस्थापन करावं लागतं. काहीही परिस्थिती निर्माण झाली तरी ते करावंच लागतं. मंडळी, आपण हे काय आपल्यासाठी नवीनही नाही आहे की संकट आलं आणि गेलं. आपल्याला नेहमी बाराही महिने संकटाला तोंड देत शेती करावी लागते. यावर्षी जरा निसर्गानं आपल्याकडे वक्रदृष्टी केली असं म्हणायला हरकत नाही. कारण पाऊस खूप कमी झालेला आहे आणि दुष्काळ सदृश्य परिस्थिती सुद्धा निर्माण झालेली आहे. मंडळी, याच दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये आपल्या पशुधनाचं संगोपन देखील आपल्याला करावं लागतं. आणि हे संगोपन कसं करायचं, त्यांचं व्यवस्थापन कसं करायचं, त्याचं एकात्मिक व्यवस्थापन आपल्याला कसं करावं लागेल

0: याविषयी आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर निरंजन दत्तात्रय बागल सर, पशुधन विकास अधिकारी विस्तार किनवट जिल्हा नांदेड इथं सध्याला बागल सर हे कार्यरत आहेत. तेव्हा या दुष्काळी परिस्थितीमध्ये आपल्या पशुधनाचं एकात्मिक व्यवस्थापन कसं करायचं, या दुष्काळी परिस्थितीला आपण तोंड कसं द्यायचं, पशुधनासाठी लागणारा चारा आहे, पाणी आहे, तसंच आरोग्याचं सुद्धा आपल्याला व्यवस्थापन करावं लागेल, आरोग्याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यावी लागेल, हे कसं करायचं याविषयी आपण सरांकडून निश्चितच मार्गदर्शन घेणार आहोत. तेव्हा मी आपणा सर्वांच्या वतीनं डॉक्टर निरंजन दत्तात्रय बागल सरांचं मनपूर्वक स्वागत करतोय. सर नमस्कार.
1: नमस्कार सर.
0: सर आता सांगितल्याप्रमाणे परिस्थिती दुष्काळाची आहे, माणूस कसाही जगू शकतो, माणसाला पर्याय आहेत जगण्यासाठी, परंतु सर पशुधनाचा जेव्हा विचार केला जातो तसं तर शासकीय स्तरावरून सुद्धा शेतकऱ्यांसाठी बऱ्यापैकी मदतीचा हात पुढे येताना आपण पाहतोय. सर ही मदतीचा हात जरी आला तरीही आपलं पशुधन जे आहे या मदतीवरही अवलंबून न राहता आपल्याला पशुधनाचं व्यवस्थापन देखील करणं महत्वाचं आहे. सर या अनुषंगानं तुम्हाला मी या चर्चेला सुरुवात करत असताना पहिला प्रश्न विचारू इच्छितो की दुष्काळ आणि या दुष्काळापासून निर्माण होणारी टंचाई जी आहे त्यामध्ये पाणी टंचाई आहे, चारा टंचाई आहे, अशा वेगवेगळ्या टंचाई आपल्याला टंचाईला तोंड द्यावं लागणार आहे. तर सर दुष्काळ आणि ही टंचाई यामध्ये फरक काय आपल्याला सांगता येईल, बरं काय सांगणार याबद्दल आपण?
1: नक्कीच, जसं आता आपण म्हटल्यासारखं भारत हा आपला कृषीप्रधान देश आहे, त्यात महाराष्ट्रामध्ये जे 60-70% जे पशु शेतकरी आहेत ते पशुपालक आणि शेतीवर अवलंबून आहे त्याचं उत्पादन. आणि जर आपण बघायला गेलं तर जे दूध उत्पादन आहे, मांस उत्पादन आहे, जे आपल्याला संतुलित आहार माणसांना खायला लागतो हे आपल्याकडून पशुधनाकडूनच येणार आहे. मग आपल्या माननीय राष्ट्रपतींनी त्यांना पशुधनाला जीवनधन असं म्हणलेलं आहे. मग हे आपलं जीवनधन आहे आणि आपल्याला महाराष्ट्र राज्यात गाईला राज्यमाता गोमाता हा आपण सन्मान दिलेला आहे आणि राष्ट्रीय म्हणजे गोसेवा आयोगाची स्थापना केलेली आहे. मग हे आपल्याला एक आपल्यातलाच एक भाग आहे. मग हे जे दुष्काळ येणार आहे, हा दुष्काळ हा नैसर्गिकरित्या येणार असतो, म्हणजे कधी ओला दुष्काळ असतो, कधी कोरडा असतो. म्हणजे आता आपण पाहायला गेलं तर निसर्गानं अल्निनोचा प्रभाव हा आपल्या भारतातल्या शास्त्रज्ञांनी 5-6 महिने अगोदरच बाकीत केलं होतं की हे काय आता सडन आलेलं नाही. मग याचं आपल्याला कल्पना होती की आपल्याला पाऊस कमी येणार आहे. हे जे नैसर्गिकरित्या झालेलं हे जे दुष्काळ आहे आणि हा टंचाईपेक्षा 10 पटीनं जेव्हा पुढे येतो, म्हणजे टंचाई निर्माण होते, म्हणजे चाऱ्याची म्हणा, पाण्याची म्हणा, किंवा आपल्याला पण खाण्याची टंचाई किंवा बऱ्याच गोष्टीची टंचाई निर्माण होते, ही टंचाईपेक्षा दुष्काळ हा भयानक असतो. आणि टंचाई ही जी आपल्या व्यवस्थापनाच्या अभावामुळे निर्माण होणारी जी गोष्ट आहे त्याला आपण टंचाई म्हणतो. मानवामुळे त्याचं व्यवस्थापन व्यवस्थित न झाल्यामुळे जी निर्माण होते त्याला आपण टंचाई असं म्हणतो.
0: नक्कीच सर, खूप छान सर. बरं सर, पाऊस कमी झालेला आहे अर्थातच दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे, तर या सर दुष्काळी परिस्थितीमध्ये पशुधनाचं जे नियोजन आहे हे शेतकरी बांधवांनी कसं करावं? बरं,
1: याचं उत्तर मी 3-4 टप्प्यात देऊ इच्छितो. म्हणजे आपल्याला फक्त पशुधनाच्या चाऱ्याकडेच न बघता बऱ्याच काही गोष्टी आहेत, जसं त्याचं पाण्याचं व्यवस्थापन आहे, त्याचं गोठ्याचं व्यवस्थापन आहे. आणि हा दुष्काळी परिस्थिती आता आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये जर बघायला गेलं तर 30-40% पाऊस झालेला आहे. जसं आपलं एक जवळपास फक्त 30-35 दिवस अख्खा या पावसाळ्यामध्ये पाऊस फक्त 30 दिवस पाऊस झालेला आहे. मग ही जी संभाव्य होणारी दुष्काळाची टंचाई आहे याच्यामध्ये आपल्या माणसावर पण परिणाम होतो आणि अल्टिमेटली जो पशुधनावर परिणाम होणार आहे त्याचा आता चाऱ्याची टंचाई निर्माण होणार आहे. त्याचा आता उन्हाळ्यामध्ये बघतो आपण, आता तापमान काय फारसं कमी झालेलं नाही, उलट उन्हाळ्यासारखी आता जाणीव आपल्याला व्हायला लागली. मग त्याद्वारे आपल्याला काय पावलं उचलावे लागतील, त्याचबरोबर आता पाणी किती दिवस आपल्याला पुरणार आहे याचं पण आपण नियोजन केलं पाहिजे. आपण आता फ्रीजमध्ये पाणी ठेवून प्यायला लागलोय, पण आपल्या जनावराला आपण कुठलं गरम पाणी दिलं तर चालेल का? चालणार नाही. त्याला पण आपण थंड पाणी पितो, त्यांना पण थंड पाणी द्यायला पाहिजे ना, पाहिजेच. मग याचं नियोजन आपण कसं करता येईल आपल्याला हे आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. आणि जे शासन आपल्याला एक वैरण विकास धोरण जाहीर केलेलं आहे आणि या वैरण विकास धोरणाच्या माध्यम मातून आपण चारा साक्षरता अभियान आपण नांदेड जिल्ह्यात आपण राबवत आहोत. माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या संकल्पनेतून आपण युरिया प्रक्रिया म्हणा किंवा हायड्रोपोनिक्स त्याचबरोबर निकोष चारा सकस कसा होईल याच्यामध्ये जे शासन वैरण विकास धोरण आहे त्याची अंमलबजावणी अत्यंत चांगल्या प्रकारे पशुसंवर्धन विभाग या सध्या करत आहे.
0: छान छान छान. सर आता आपण चाराचा विषयच काढला आहे, तर सर या दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकरी

0: बांधवांनी आपल्या पशुधनासाठी चाऱ्याचं नियोजन कसं करावं बरं? आणि त्यासोबतच आता आपण सांगितलं की वैरण धोरण जे आहे शासनानं राबवण्याचं जे ठरवलेलं आहे, या चाऱ्याचे नियोजन आणि त्याअंतर्गत जे वैरण धोरण आहे याबद्दल थोडंसं आमच्या शेतकऱ्यांना सांगा.
1: नक्कीच सर, मी साधं आपल्या सोप्या भाषेत आपल्याला सांगायचं म्हणलं तर आपल्या घराचं नियोजन जसं आपण करतो, म्हणजे आपल्याला घरामध्ये चार माणसं आहेत किंवा आई वडील आहेत, भाऊ बहीण आहे, चार जणांचं आपण जे जेवणाचं नियोजन करतो, आपल्याला भात किती लागणार आहे, गहू किती लागणार आहे, तांदूळ किती लागणार आहेत, आपण आंब्याचा मोसम आला की आपण लोणचं बनवून ठेवतो, त्याचं ठेवतो का नाही, मग जसं कुरड्या भजे सणावाराला पुरणपोळी करतो, ह्या प्रत्येक गोष्टीचं जसं आपण वर्षभराचं नियोजन करतो तसं चाऱ्याचं नियोजन करता आपल्याला आलं पाहिजे. मग आपल्याला हायड्रोपोनिक्स टेक्नॉलॉजी आहे, युरिया प्रक्रिया म्हणजे निकृष्ट चाऱ्यापासून सकस चारा आपल्याला कसा बनवता येईल, त्याचबरोबर मुरघास म्हणतो म्हणजे आंबो म्हणजे त्याला लोणचं जसं म्हणतो, आता मी सांगितलं आपण आंब्याचं जसं लोणचं बनवतो तसं आपण हिरवा चारा बारामही आपल्याला कसा मिळेल याचं पण आपण नियोजन करतो. त्याचबरोबर दुसरं ज्या गोष्टी आहेत म्हणजे काही अपारंपरिक चारा पिके आहेत जो की आपण रेग्युलरली त्यांना खायला देत नाही, जसं म्हणजे सुबाबूळ आहे, आंब्याच्या कोई आहेत, कडुलिंब आहे, हादगा आपण बघितला असेल, त्याच्या म्हणजे शेंगा पण त्याची भाजी करून आपण खातो, ते पण त्याच्यामध्ये प्रथिनाचं प्रमाण भरपूर आहे. सुबाबूळ मध्ये आणि हादग्याच्या जे पाले आहेत त्याच्यामध्ये जवळपास 25 ते 30% प्रथिनाचं प्रमाण आहे. जर आपण आता सरकी पेंडीचा भाव बघायला गेलं तर 50 रुपयापर्यंत गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये तेवढं 30 ते 40% प्रथिनाचं प्रमाण असतं. मग प्रथिनाचं प्रमाण आता या दुष्काळ परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला जे सरकी पेंड आहे परवडणारी आहे का? पण आपल्याकडे असं एक नियोजन असलं पाहिजे की चारा बँक आपण तयारी केली पाहिजे, त्याच्यामध्ये आपण हदगा म्हणा सुबाबूळ म्हणा याचं आपण रुपांतर, म्हणजे जिथं सरकी पेंड आपण 5 किलो देतो तिथं हदगा आणि सुबाबूळ 1-2 किलो जर आपण त्याची पानं दिली तर त्याचा एक खर्च शेतकऱ्याला कमी करता येतो. त्याचबरोबर आपण आता महत्वाचं म्हणजे नवीन टेक्नॉलॉजीमध्ये आपण म्हणतो की आपल्या महाराष्ट्र मराठवाडा विदर्भामध्ये कापसाचं उत्पादन भरपूर आहे.
0: हो सर.
1: हा, ते कापसाच्या जे पारडे आहेत त्याच्यापासून पण आपण चारा उत्पादन म्हणजे खायला देऊ शकतो.
0: सर, कापसाच्या पराठीपासून चारा तयार करता येऊ शकतो?
1: येस येस, निश्चितच.
0: खूप छान, खूप छान सर. बरं सर, आता कापसाची जी पराठी आहे, आपण शेतकरी बांधव जे आहेत, कापूस पीक जेव्हा शेतातून निघतं त्याचे खूप मोठे मोठे भारे कापसाच्या पराठ्यांचा ढीग जमा करून ठेवतात आणि आपल्या शेतीमध्ये अडचणीचं ठरते म्हणून त्याला सर आग लावून देतात, जाळून टाकतात. आणि आपण तर म्हणताय की या पराठीपासून एक चाराही निर्माण होऊ शकतो. बरं सर, ही या कापसाच्या पराठीपासून चारा कसा निर्माण करायचा याबद्दल सांगा.
1: निश्चितच खूप महत्वाचं आहे. आपण जर आपला भाग बघायला गेलं तर नांदेड जिल्ह्यातील आणि विदर्भालगत जो भाग आहे त्याच्यामध्ये जवळपास 80 ते 90% आपला कापूसच असतो आणि हे कापूस वेचल्यानंतर जे पराठ्या उरतात त्याचं काही फारसा उपयोग आपल्याला होत नाही. मग याचा जो उपयोग आपल्याला जर करून घ्यायचा असेल तर तो आता दुष्काळी परिस्थितीमध्ये चारा निर्माण आपण त्याच्यापासून करू शकतो. कारण जे पराठे आहे त्या पराठ्याला आपण काय करायचं, 1 ते 2 सेंटीमीटर मध्ये कट करून घ्यायचं,
0: म्हणजे कडबाकुट्टीसारखं
1: कट करून घ्यायचं छोट्या छोट्या भागामध्ये. त्याच्यामध्ये काय असतं, सेल्युलोज हेमी सेल्युलोज असे एक आवश्यक जे कर्बोदके लागतात ते त्याच्यामध्ये आहे. त्याचबरोबर लिग्निन नावाचा पार्ट असतो, तो आपल्या ज्या पशुधनाच्या शरीरासाठी तो विघटित त्याचं विघटन होत नाही त्याच्यामुळे त्याचं पचन होण्यास त्रास होतो. पण त्याच्यावर ओझोन थेरपी आपण करून त्याचं विघटन लिग्निनचं बॉन्ड आहे तो ब्रेक करून त्याला पचनीय म्हणजे जास्तीत जास्त तो चारा कसा पचला पाहिजे ही त्याची महत्वाची प्रक्रिया आहे. आणि ओझोन प्रक्रियेच्या माध्यमातून आपण त्या चाऱ्याला निकृष्ट चाऱ्यापासून ह्या कापसाच्या काड्या आहेत त्याला आपण सकस चाऱ्याचं रुपांतर करू शकतो आणि त्याद्वारे आपल्याला चाऱ्याची जी गरज भासणार आहे ती आपण त्याच्यापासून पुरू शकतो.
0: खूपच छान सर. बरं सर, आता हे कापसाच्या पराठीपासून जेव्हा आपल्याला आपल्या पशुधनासाठी चारा आपल्याला निर्माण करायचा आहे, अर्थातच आपण त्याला म्हणायला की त्याच्यामध्ये एक असाही अंश असतो की तो पचण्यासाठी थोडासा कठीण असतो, तर तेही पचण्यास सोपा करण्यासाठी सर पशुवैद्यकांचा काही सल्ला वगैरे घ्यावा लागेल का? बरं,
1: येस. याच्यामध्ये आता मी सांगितलं जसं ओझोन थेरपी, ओझोन थेरपी ही एम्पिरिकल अल्टरनेटिव्ह सिस्टीम ऑफ मेडिसिन आहे. म्हणजे फार जुन्या काळापासून ही थेरपी माणसामध्ये विविध कॅन्सरच्या म्हणजे कॅन्सरच्या पेशंटसाठी वापरतो, अँटी कॅन्सर म्हणून अँटीबॅक्टेरियल म्हणून त्याचा वापर होतो. आणि पशुवैद्यकीय क्षेत्रामध्ये पण ओझोन थेरपीचा वापर सध्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे आणि पशुवैद्यक शास्त्रज्ञांनी याचाच उपयोग ही चारा सकस म्हणजे चारा सकस कसा करता येईल ही ओझोन थेरपीची एक मशीन असते छोटीशी, त्याच्यामधून जे ऑक्सिजन सिलेंडर असतो ते ऑक्सिजन सिलेंडर त्या मशीनला अटॅच करून ते एक ओझोन तयार करतं आणि ते ओझोन मॅक्झिमम म्हणजे जे पर्टिक्युलर कॉन्सन्ट्रेशन तो लिग्निन बॉन्ड ब्रेक करण्यासाठी लागतो ते ओझोन एका रूममध्ये तो ओझोन वायू सोडल्या जातो आणि ते ओझोन वायू सोडल्यानंतर ते लिग्निनचं ब्रेकडाऊन होतं. म्हणजे त्याची एक प्रक्रिया करूनच आपल्याला आता याचा प्रचार आपल्याला मोठ्या

0: करून हा जे तुराट्या आहेत याचं म्हणजे कापसाच्या
1: त्याचा
0: पराठी आहे याचा आपल्याला निश्चितच उपयोगी भविष्यामध्ये आपल्याला हे ठरणार आहे. कारण ही टंचाई आपल्याकडे बघायला गेलं तर नांदेड जिल्ह्यामध्ये सुका जो चारा आहे त्याची तूट 11% आहे आणि ओल्या चाऱ्याची जी तूट आहे ती जवळपास 45% आहे.
1: हे
0: आपल्याला जर भरून काढायची असेल दुष्काळी परिस्थितीमध्ये तुम्हाला आता हिरवा चारा मिळणार नाही. मग शासकीय धोरणानुसार आपल्याला 15 किलो आपण हिरवा चारा कुठून आणणार आहे, 6 किलो आपल्याला सुका चारा द्यायचं, त्याला पशुखाद्य आपल्याला द्यायचं, मिनरल मिक्सचर द्यायचं.

0: 15 किलो आपण हिरवा चारा कुठून आणणार आहे, 6 किलो आपल्याला सुका चारा द्यायचे, त्याला पशुखाद्य आपल्याला द्यायचे, मिनरल मिक्सचर द्यायचे, मग याची जो आपल्याला संतुलित आहार द्यायचा आहे तो आहार संतुलित होण्यासाठी हा एक उत्तम पर्याय.
1: खूप छान सर. बरं सर, ह्या पराटीवर जी प्रक्रिया करायची आहे, ओझोलिनची प्रक्रिया करायची आहे, ही सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडणारी आहे का बाब?
0: निश्चितच. सध्या जरी ती आता प्रत्येक गावामध्ये तिचा प्रसार जरी झालेला नसेल तरी भविष्यात ह्या थेरपीचा प्रसार होतो. जसं आता बघायला गेलं तर मुरघास युरिया ट्रीटमेंट ही परवडणारी आहे, पण तिचा फारसा प्रसार आपल्याला दिसून येत नाही. प्रत्येक जण आपण आपल्या एवढी आता एवढी सोयाबीनची गुळी आपल्याला मिळेल, आपल्याकडे गव्हाची गुळी आहे, नंतर आपल्या भाताची जे उरलेलं असतं पेंड आहे त्याची आपण कुठं प्रक्रिया करतो, तशाच तसं खायला देतो, पण त्याची जी पचनीयता आहे ती तेवढी नसते. ती आपल्याला ही जी ओझोन थेरपी आपण ज्या कापसाच्या पराट्यावर करणार आहोत ही आपल्याला एक याचं एक प्रसार माध्यमातून म्हणा किंवा याची जनजागृती निर्माण करून त्याचं महत्व जेव्हा आपण त्यांना पटवून देऊ. आता हे ह्या गोष्टी याचं जे रिसर्च म्हणतात याला संशोधन हे कॉलेज म्हणजे स्तरावर झालेलं आहे.
1: सर, हे आतापर्यंत असं शेतकरी बांधवांनाही आणि आम्हालाही ऐकण्यातच आलं नाही की या कापसाच्या पराटीपासून आपल्याला चारा उत्पादन सुद्धा करता येतं. ही खूपच चांगली गोष्ट आहे सर, असं म्हणायला हरकत नाही. खूप छान सर. बरं सर, पुढचा एक प्रश्न मी तुम्हाला असा विचारू शकतो की चारा बँक ही संकल्पना थोडी थोडी पुढे येताना आपण पाहतोय, तर सर ही गाव पातळीवर ही चारा बँक संकल्पना ही नेमकं काय आहे? बरं,
0: येस, आता आपल्याला जर बघायला गेलं तर आता गावामध्ये जे जाणकार लोक असतात म्हणजे प्रत्येक गोष्टीचं, आता ते आपण एका आपल्या बीड मधील जे प्रतिष्ठित महिला, त्यांचं मला नाव आठवत नाही, आपण त्यांना जे आपल्या पारंपरिक बिया आहे त्यांचं जतन करून ठेवलं होतं बियांचं, त्यांना पद्मश्री अवॉर्ड पण मिळालेला आहे त्यांना. मग तसंच आपण जे प्रत्येक गावामध्ये प्रतिष्ठित चांगले नागरिक आहेत किंवा नेते मंडळी आहेत, त्यांनी गावाचा जो प्रसार म्हणजे चाऱ्याचं जे प्रसार आहे तो केला पाहिजे. आणि चारा बँक म्हणजे आपल्याला प्रत्येक गावामध्ये एखाद्या कोणाकडे जास्त अतिरिक्त चारा असतो तो ग्रामपंचायत स्तरावर आपण साठवून ठेवला पाहिजे आणि त्याचं वितरण कमी दरामध्ये आपण त्याला वितरित करता येते. दुसरा कन्सेप्ट म्हणजे आपल्याला सुबाबूळ आहे, आता मी सांगितलं होतं किंवा ते नायट्रोजन फिक्सेशन करणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये नत्राचं जे प्रमाण जमिनीमधलं आहे हदगा आहे हे वाढवतात. त्याचबरोबर दशरथ ग्रास आहे, अंजन ग्रास आहे, जर ते 10 गुंठ्यामध्ये आपण साईडनी आपण जर सुबाबूळ आणि हदग्याचं जर झाडं लावली आणि आतमध्ये दशरथ आणि अंजन गवत लावलं तर ते 8 ते 10 शेळ्यासाठी 10 गुंठ्यामध्ये 12 चारा आपल्याला म्हणजे मिळता येतो त्याच्यापासून. याद्वारे आपण एक हे केलं पाहिजे की लोकांनी आता आता आपण चावडीवर बसतो पण आपण चाऱ्यासंबंधी कधी गोष्टी करतो का? कधीच करत नाही.
1: गप्पा
0: असतात पण ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत, कारण पशुधन हे जीवनधन आहे, याच्यापासून आपला उदरनिर्वाह होणार आहे आणि हे पशु उत्पादन जे आहे किंवा पशु व्यवसाय जो आहे हा मुख्य व्यवसाय, कृषीचा दर्जा महाराष्ट्र शासनाने पशुधन व्यवसायास दिलेला आहे. मग आपल्याला पशु उत्पादक तयार करायचे असतील तर ह्या चावडीवर चाऱ्याच्या गोष्टी झाल्याच पाहिजे,
1: नक्कीच झाल्या पाहिजे. आणि जी परिस्थिती निर्माण होणारी आहे त्याच्यावरही जर चर्चा झाली तर निश्चित त्यातून एक वेगळा मार्गही निघू शकतो आणि आपली असे आपल्यासारख्या तज्ज्ञांनी एक्सपर्टनी समजा असं काही मार्गदर्शन केलं तर आज जी गोष्ट मला माहिती आहे चावडीवर समजा ते विषय निघाला तर इतरांनाही ते माहिती होईल.
0: पशुसंवर्धन विभागात चारा साक्षरता अभियानांतर्गत गावोगावी पोहोचून युरिया ट्रीटमेंट, मुरघास, हायड्रोपोनिक्स याचं प्रात्यक्षिक सादर करत आहे.
1: छान, खूप छान, खूप छान सर. बरं सर, परिस्थिती आहे सध्याला दुष्काळाची, या दुष्काळी परिस्थितीमध्ये सर आपलं जे पशुधन आहे या पशुधनावर काय काय परिणाम होऊ शकतील? बरं,
0: त्याच्यामध्ये बघायला गेलं तर आपण आता चाऱ्याची तर आपल्याला पुरवठा आपण करू शकत नाही, त्याच्यामध्ये काय होतं की शरीराच्या आरोग्यावर परिणाम होतो. चारा जर व्यवस्थित भेटला त्याचं वजन घटतं, वजन घटलं त्याची रोगप्रतिकार शक्ती कमी होते, रोगप्रतिकार शक्ती जेव्हा पशुची कमी होते तेव्हा त्याला विविध रोगाची लागण होण्यास सुरुवात होते. दुसरं म्हणजे दूध आणि मांस उत्पादनात घट होते, म्हणजे याची घट आपण दूध उत्पादन अल्टिमेटली आपण बघायला गेलं तर जेव्हा दुधामध्ये उत्पादन कमी झालं म्हणजे शेतकऱ्याचं नुकसान आहे
1: नक्कीच.
0: आणि जे शेळ्या वगैरे मेंढ्या आहेत त्यांचं वजन वाढत नाही, त्याचं वजन वाढणार नाही तर मार्केटमध्ये त्यांना भाव मिळणार नाही. त्याचबरोबर जी प्रजनन क्षमता आहे जनावर व्यवस्थित पशु किंवा गाय म्हणा म्हैस म्हणा की वेळेवर माजावर येणार नाही किंवा वर्ष आपण जे म्हणतो काफी काफी न इयर जे गोल असतं शासनाचं किंवा एका वर्षात आपल्या गोट्यामध्ये एक गायीचं वासरू झालंच पाहिजे, 1.5 वर्षामध्ये म्हशीचं वासरू झालंच पाहिजे. मग हे आपल्याला जर गायीचं वजन व्यवस्थित त्या टायमाला मिळणार नाही तर ती माजावर कशी येईल किंवा तिचं जे वंध्यत्व होईल, वंध्यत्वाचं म्हणजे जे खनिज आहे झिंक आहे कॅल्शियम आहे फॉस्फरस आहे आधीच आपल्या मृदेमध्ये कमी आहे, मग याचा जर पुरवठा व्यवस्थित पशुधनात झाला नाही तर संतुलित आहार त्याला मिळाला नाही तर याचा विपरीत परिणाम आपल्या पशुवर होऊ शकतो आणि त्याचा अल्टिमेटली नुकसान हे पशुपालक

0: होणार आहे.
1: नक्कीच नक्कीच सर. बरं सर, दुष्काळामुळे आपल्या पशुधनावर काय परिणाम होऊ शकतो याबद्दल सांगितलं. सर, पुढचा एक मला प्रश्न असा विचारायचा आहे की दुष्काळ परिस्थिती आहे, या दुष्काळ परिस्थितीमध्ये अर्थातच आपल्या पशुधनाला भूक लागलेली असल्यामुळे पशुधन जे तोंडी येईल ते खाण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यातूनच एक दुसरी एक समस्या उद्भवू शकते, ती म्हणजे विषबाधा. तर ही विषबाधा होऊ शकते काय किंवा त्याचं काय कारण आहे? बरं,
0: निश्चितच आता आपल्या नांदेडच्या जवळपास ऊसाचं क्षेत्र फार मोठं आहे. तरी आपण म्हणतो पाऊस कमी आहे, पण आपण जर शेतकऱ्याच्या शेतात बघायला गेलं तर ऊस किती आहे?
1: भरपूर आहे,
0: भरपूर आहे. कारण लोकांना माहीत असताना सुद्धा ऊस लावू नका हे शासनाने, म्हणजे तज्ञ लोकांनी सांगितलं होतं की पाऊस पडणार नाही, तरी पण लोकांनी ऊस लावला. आपल्याकडे भरपूर ऊस आहे, आपल्या ह्या नांदेड, अर्धापूर, मुदखेड, ह्या जे पावसाचे
1: तालुक्यामध्ये सुद्धा आहे,
0: हा मोठ्या प्रमाणात ऊस आहे. लोहा तालुक्यामध्ये आहे, तिकडे भोकर किंवा उंबरीचा पट्टा बघायला तर मोठ्या प्रमाणात
1: गोदावरीचा पट्टा बऱ्यापैकी
0: ऊस आहे. मग ह्या ऊसाचे जे वाडे आहेत याच्यावर आपण प्रक्रिया करू शकतो. तसाच वाडा जर आपण पशुधनाला खाऊ घातला तर त्याच्यामध्ये ऑक्झॅलेटचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात असतं. आणि ऑक्झॅलेटमुळे काय होतं की त्या बॉडीमध्ये जाऊन जे कॅल्शियम जे महत्वाचं जे मिनरल आहे त्याच्यासोबत ते बाइंड करतं आणि ते मुतखडे, आपले जे मुतखडे म्हणतो आपण साध्या भाषेमध्ये, त्याला स्टोन तयार करतं त्याच्या किडनीमध्ये आणि ते लघवी होत नाही. त्याच्यामुळे त्याची फार मोठी घातक विषबाधा आहे. त्याच्यामुळे आपण ही याच्यावर जे आहे ऊसाच्या वाड्यावर प्रक्रिया करूनच तो वाडा खाऊ घातला पाहिजे. डायरेक्ट जर आपण जास्त प्रमाणात खाऊ घातला त्याची होते. दुसरं म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा ज्या ठिकाणी पाऊस कमी पडतो तिथे आपण ज्वारीचं उत्पादन फार मोठ्या प्रमाणात आपण करतो. म्हणजे ज्वारीपासून जे दुबार फुटवे निर्माण होतात त्याच्यामध्ये हायड्रोजन सायनाइडचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात असतं आणि थोड्या जरी प्रमाणामध्ये जे दुबार आलेले पिलं जरी खाल्ले जनावरांना तर सडन त्याचा मृत्यू होऊ शकतो.
1: आपल्या भागामध्ये सर त्याला लांग
0: म्हणतात, त्याला करळ लागली
1: असं म्हणतो. जेव्हा विषबाधा होते तेव्हा त्याला करळ लागली.
0: हे मोठ्या प्रमाणामध्ये आता दुष्काळ परिस्थितीमध्ये होण्याची संभावना आहे. मग तिसरं बघायला गेलं तर आता आपण आता लग्न सुरू होतात तेव्हा जे आपण उरलेला भात टाकतो तसंच टाकून देतो किंवा चपात्या टाकून देतो, त्याच्यामुळे ते जनावर जर रस्त्यावर टाकलेलं असेल तर ते तसंच खातात जनावर. त्याच्यासाठी अपायकारक आहे आणि त्याच्यामुळे काय होतं की ज्यामध्ये अमलाचं प्रमाण कमी होऊन ऍसिडिक इंडायजेशन होतं आणि ते जनावर मृत्युमुखी पडण्यास कारणीभूत आहे. म्हणजे जरा थोडा जरी भात आपण शिजवलेला त्याला खाऊ घातला तो जनावराला म्हणजे जीव सुद्धा जाऊ शकतो, इतकं घातक आहे. दुसऱ्या गोष्टी बघायला गेलं तर आपण आता जे युरियाचं खत आहे, युरिया चांगला पण आहे जना. आता युरिया प्रक्रिया करतो म्हणजे युरिया किती टाकायचा तर 100 किलो चाऱ्यासाठी 4 किलोच्या वर युरिया अजिबात टाकायचा नाही.
1: प्रमाणबद्ध
0: वापर करायचा. मग थोडाफार जरी युरिया जास्त झाला तर त्याचं आमलारीचं प्रमाण पोटामध्ये वाढतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा मृत्युमुखी जनावर पडू शकतं याची पण आपण दक्षता घेतली पाहिजे.
1: एकंदरीत चांगला जरी असला तरी त्याचं प्रमाण जर वाढलं
0: अति तिथं माती
1: होऊ शकते. बरं सर, परिस्थिती आहे दुष्काळाची. दुष्काळ म्हटलं की पाणी टंचाई आहे, चारा टंचाई अगोदरही सांगितलं आपण. बरं सर, या दुष्काळी परिस्थितीमध्ये समजा पाणी कमी आहे, पाण्याची टंचाई आहे, तर सर आपल्या पशुधनाला पाण्याचं नियोजन आणि ती काटकसर ज्याला आपण म्हणतो काटकसरीनेच वापरावं लागेल, तर हे कसं नियोजन करता येईल बरं आपल्याला?
0: आपण बघायला गेलं तर मोठे गाय आणि म्हशीला आपण जवळपास 50 ते 60 लिटर दिवसासाठी पाणी लागतं. वासरं आपले आहेत 5 ते 10 लिटर त्यांना पाणी लागतं आणि शेळ्या मेंढ्या आहेत त्यांना 3 ते 4 लिटर पाणी लागतं दिवसासाठी. मग याचं नियोजन असं अगोदर जसं म्हणलं आपण जे पाण्याचं नियोजन कसं करायचं, तर पाणी जनावराला आपण पोटॅशियम परमँगनेटचं द्रावण 1 वनटेत प्रमाणामध्ये टाकून आपण त्याचं म्हणजे स्वच्छ पाणी जनावराला दिलं पाहिजे किंवा 24 तास पाण्याचा पुरवठा कसा होईल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. त्याच्यामध्ये आपण बघायला गेलं तर म्हणजे गढूळ पाणी आपण पितो का? पित नाही. पण जनावराला आपण काय द्यायचं? ते आपलं पशुधन जीवनधन आहे, त्याला आपण गढूळ पाणी द्यायचं नाही. आपण छोटं स्वस्त तुरटी पाण्यामध्ये पिरून जनावराला पेया देऊ शकतो. प्लास्टिकच्या भांड्यात आपण पाणी ठेवायला नाही पाहिजे, ते पाणी आपण रांजणातच ठेवायला पाहिजे. कारण आपण आता फ्रीजमध्ये ठेवलेलं पाणी पितो किंवा रांजणामध्ये किंवा माठामध्ये ठेवलेलं पाणी पितो, आपण गरम पाणी पितो का? मग ते पशुधनाला आपण काय गरम पाणी द्यायचं किंवा गढूळ पाणी का द्यायचं? स्वच्छ पाण्याचाच पुरवठा आपण पशुधनाला केला पाहिजे. त्याचं नियोजन आपण आपल्या गोठ्यात करून ठेवलं पाहिजे.
1: खूप छान, खूप छान सर. सर, आपण दुष्काळी परिस्थितीमध्ये पशुधनाचं एकात्मिक व्यवस्थापन कसं करावं याबद्दल खूप चांगलं असं मार्गदर्शन करत आहात. बरं सर, जाता जाता या दुष्काळी परिस्थितीचा जर आपण विचार करायचा तर शेतकऱ्यांना सल्ला काय द्याल बरं सर आपण?
0: माझा एकच पशुपालकांना सल्ला राहील की आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये चारा साक्षरता जे अभियान पशुसंवर्धन विभाग राबवत आहे याचा पुरेपूर फायदा घेऊन

0: दुष्ट चाऱ्याचं सकस चाऱ्यात कसं आपल्याला रूपांतर करता येईल याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. गाव पातळीवर आपण चावडीवर चाऱ्याची चर्चा आपण केली पाहिजे. वायफळ गोष्टीची न चर्चा करता चाऱ्याचं नियोजन आपल्याला गाव पातळीवर आपल्याला कसं करता येईल आणि हा चारा आपल्याला वर्षभर भविष्यात कसा पुरेल, पाऊस पडेल का नाही याची काही निश्चिती सध्या नाही. मग आपल्याला आपलं पशुधन जर वाचवायचं असेल, जीवनधन वाचवायचं असेल, तर याचं नियोजन आपल्याला करावं लागेल. त्याचबरोबर मी म्हणलं चारा बँक आपल्याला हे करावं लागेल. जनावरांना आपल्याला मुबलक प्रमाणात पाणी आपल्याला द्यावं लागेल. जे गाभण जनावर आहेत किंवा आताच जन्मलेली जनावर आहेत, दूध उत्पादन देणारी जनावर आहेत, त्याच्यावर जास्त आपण फोकस केलं पाहिजे. किंवा आणि जी भाकड जनावर आहेत त्यांना मेंटेनन्स म्हणजे जे त्यांना लागतं जगण्यासाठी तेवढंच आपण देऊ शकतो. आणि जे दुधाचं जनावर आहे त्याला आपण जास्त चारा देऊ शकतो. पिण्याच्या पाण्यामध्ये थोडं मीठ टाकून त्याला उष्माघाताचा त्रास कमी होईल असं आपण बघू शकतो. खनिज मिश्रणाचं जे प्रमाण आहे ते आपण आपल्या पशुच्या खाद्यामध्ये टाकून म्हणजे बॉडीचं हे जे राहील मेंटेनन्स याचा आपण बघू शकतो.
1: खूप छान सर. सर आपण आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांना या दुष्काळी परिस्थितीमध्ये आपल्या पशुधनाचं एकात्मिक व्यवस्थापन कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने आपले धन्यवाद, नमस्कार.
0: खूप खूप धन्यवाद.
1: मंडळी आताच आपण दुष्काळी परिस्थितीत पशुधनाचं एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर निरंजन दत्तात्रय बागल, पशुधन विकास अधिकारी किनवट यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. आणि मंडळी याबरोबरच आजचा आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. मंडळी या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन होतं बालाजी गवारे यांचं, निर्मिती सहाय्य राहुल अत्राम आणि सादरकर्ते विश्वास वाघमारे. बरे तर मंडळी पुन्हा आपण भेटूयात पुढच्या कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम आता आपण ऐकलात आमचं शेत आमचं शिवार.

आमचं शेत आमचं शिवार हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. रात्रीचे 8 वाजत आहेत. यानंतर आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

नवरात्र म्हणजे स्त्री शक्तीचा जागर, तिच्या विविध गुणांचा सन्मान करणं। स्त्री म्हणजे वात्सल्याची मूर्ती आणि धैर्याचं प्रतीक। ऐकूयात नवरात्र विशेष रूपक।

तेव्हा मंडळी ऐकूया नवरात्र विशेष रूपक देवी आराधना. लेखन आणि निवेदन शैलजा शेवडे. सहभागी कलाकार स्वरदा भट, श्रावणी भिडे, धवल कुंटे आणि श्रीधर कराडे. तेव्हा अवश्य ऐका. सोमवार दिनांक 19 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात नवरात्र विशेष रूपक देवी आराधना.

0: नऊ दिवस करूया देवीच्या नऊ रूपांची आराधना.
1: अहो पण आपल्या आजूबाजूला हे आहेत की कर्तृत्व संघर्ष आणि जिद्दीनं आपलं वेगळं विश्व घडवणाऱ्या नवदुर्गा.
0: कुणी प्रतिकूल परिस्थितीत दोन हात करतय, कुणी आपल्या कर्तृत्वाने नवा आकाश गाठतय,
1: कुणी समाजासाठी झटतय, तर कुणी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देतय.
0: त्यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांच्या यशाचा प्रवास
1: आणि त्यांच्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा.
0: या नवरात्रीत भेटूया अशाच काही प्रेरणादायी स्त्रियांना ज्यांच्यात आहे दुर्गेची शक्ती,
1: कर्तृत्वाची ओळख आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची जिद्द.
0: हॅशटॅग नवदुर्गा या कार्यक्रमात
1: दिनांक 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता आकाशवाणी मुंबईच्या 100.1 FM गोल्ड वाहिनीवर.
0: हॅशटॅग नवदुर्गा, उत्सव प्रेरणेचा.

0: श्रोते हो, रात्री 8:05 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या।
1: हटवा केरकचरा आणि साचलेली घाण, स्वच्छतेने वाढेल आपल्या देशाची शान।
2: आकाशवाणी मुंबई। उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्यातल्या आणखी 39 तालुक्यात दुष्काळ जाहीर। शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5,000 रुपयांची आर्थिक मदत मिळणार। 40% दिव्यांगत्व आणि जन्मापासून दिव्यांगत्व असणाऱ्यांना सुद्धा आर्थिक मदत द्यायचा केंद्र सरकारचा निर्णय। 11 लाखांहून अधिक रेल्वे कर्मचाऱ्यांना सुमारे 18,000 रुपये बोनस मिळणार। आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा सुचवण्यासाठी केंद्र सरकारकडून समितीची स्थापना। राज्यात आणखी 39 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे। त्यामुळे राज्यातल्या 85% भागात आणि 358 पैकी 304 तालुक्यांमध्ये 12 दुष्काळी सवलती आणि उपाययोजना लागू करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत दिली। अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून।
3: नव्यानं दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांमध्ये दुष्काळी उपाययोजना आणि विविध सवलती लागू केल्या जाणार आहेत। तसंच पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत। याशिवाय दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अग्रिम मदत म्हणून दिवाळीपूर्वी 5,000 रुपये जमा केले जाणार असून या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं।
4: पॅरलली कर्जमाफीचे आपलं काम चाललेलं आहे। आता नव्याने पुन्हा 3.5 लाख शेतकऱ्यांची यादी आम्ही ऑथेंटिकेट केली आहे। त्या यादीचेही पैसे लवकरच जाणं सुरू होईल, त्यामुळे ते कामही कुठे थांबलेलं नाही। कर्जमाफीचे पैसे खात्यात चाललेले आहेत, पण आता शेतकऱ्यांना तातडीनं दिवाळीपूर्वी 5,000 रुपये देण्याचा निर्णय आज राज्याच्या मंत्रिमंडळाने या ठिकाणी घेतलेला आहे।
3: शेतकऱ्यांकडून कर्जवसुलीसाठी कुठल्याही प्रकारचा तगादा लावण्यात येऊ नये अशी सक्त ताकीद संबंधित सोसायट्यांपासून जिल्हा बँका, राष्ट्रीयकृत बँका आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांना दिल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। पिण्याच्या पाण्यासाठी गरजेनुसार टँकरचा पुरवठा करण्यात येत असून त्याच्यावर जीपीएस ट्रॅकर लावण्यात आला आहे। तसंच चाऱ्याच्या पुरवठ्याचा आढावा घेण्यात येत असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना रब्बी हंगामा ज्वारीसारखी

0: चारा देणारी पिकं घेण्याचं आवाहन केलं. रबी पिकं घेणाऱ्या शेतकऱ्यांनी चारा पिकं घेतल्यास सगळा चारा शासन हमीभावानं विकत घेईल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.
1: केंद्र सरकारने दिव्यांग असणाऱ्या व्यक्तींना जन्मापासून आर्थिक मदत द्यायचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी 18 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्यांना ही मदत दिली जात होती.
2: राष्ट्रीय सामाजिक मदत कार्यक्रमाच्या अंतर्गत मिळणारी मदत आणखी 5 वर्ष द्यायला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. त्यासाठी 53,428 कोटी रुपयांचा निधी खर्च होईल आणि 3,20,00,000 लाभार्थ्यांना याचा फायदा मिळेल. पूर्वी इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजना या नावानं ओळखली जाणारी योजना आता प्रधानमंत्री दिव्यांगजन पेन्शन योजना या नावानं ओळखली जाईल. याविषयी माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अधिक माहिती दिली.
3: दिव्यांगजनों के लिए जो पहले 80% थ्रेशोल्ड था डिसेबिलिटी पेंशन में एलिजिबिलिटी के लिए, उसको आधा करके 40% पर भी अब दिव्यांग पेंशन दिया जाएगा. पहले दिव्यांग पेंशन 18 साल से ऊपर के व्यक्ति को ही दिया जाता था, अब जन्म से ही दिव्यांगजन को पेंशन में कवर किया जाएगा. 27,00,000 दिव्यांगजन लाभार्थी होंगे.
2: या अंतर्गत 79 वर्ष वयापर्यंत दरमहा 375 रुपये आणि त्यापुढे दरमहा 1,625 रुपये आर्थिक मदत मिळेल. पूर्वी केवळ 18 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्यांना दरमहा 300 रुपये या दरानं ही मदत मिळत होती. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था पेन्शन आता प्रधानमंत्री वृद्धावस्था पेन्शन योजना म्हणून, तर इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना आता प्रधानमंत्री विधवा पेन्शन योजना म्हणून ओळखली जाईल. राष्ट्रीय परिवार लाभ योजनेचं नाव आता प्रधानमंत्री परिवार लाभ योजना असं केलं आहे. रेल्वेतल्या 11,40,000 अधिक अराजपत्रित कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचा निर्णयही आज मंत्रिमंडळानं घेतला. या कर्मचाऱ्यांना कमाल 17,951 रुपये बोनस म्हणून मिळतील. याशिवाय आयडीबीआय बँकेतला 60% अधिक सरकारी हिस्सा विक्रीलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. कॅनडाच्या फेअरफॅक्स फायनान्शियल होल्डिंग्जला 52,878 कोटी रुपयांना हा हिस्सा विकला जाईल. या आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत हा व्यवहार पूर्ण केला जाईल. यानंतर केंद्र सरकार आणि एलआयसीचा एकूण हिस्सा 34% असेल अशी माहिती वैष्णव यांनी दिली. एअर इंडियाच्या विक्रीनंतरची ही सर्वात मोठी निर्गुंतवणूक आहे, तसंच देशात येणारी सर्वात मोठी थेट परकीय गुंतवणूक असेल.
1: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांची पडताळणी करण्यासाठी आणि त्यांच्या समस्यांवर उपाययोजना सुचवण्यासाठी केंद्र सरकारनं आज नीती आयोगाचे माजी अध्यक्ष रमेश चंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. उत्पादन खर्च वाढत असल्यानं ऊसाचे आधारभूत दर वाढवून द्यावेत, साखरेचा किमान विक्री दर प्रतिकिलो 31 रुपयांवरून 50 रुपयांपर्यंत वाढवावा या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत. या मागण्या तसंच साखर उतारा तपासण्याची आणि त्याचा अहवाल देण्याची कार्यपद्धत, कारखान्यांमधली ऊसाचं वजन करण्याची पद्धत, यंत्राद्वारे तोडणी केलेल्या ऊसाच्या वजनातून केल्या जाणाऱ्या कपातीशी संबंधित पद्धत यांची तपासणी आणि मूल्यांकन ही समिती करणार आहे. बहुराज्यीय पतसंस्थांसाठीच्या लेखापरीक्षणाचे नवे निकष केंद्र सरकारनं आज जाहीर केले. पहिल्या टप्प्यात 1,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक मालमत्ता असणाऱ्या पतसंस्थांना हे निकष लागू होतील. इतरांना त्यांची यंत्रणा सुधारण्यासाठी वेळ दिला जाईल असं केंद्रीय सहकार मंत्रालयानं म्हटलं आहे. 50 कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता असणाऱ्यांना या कक्षेत आणण्याचं सहकार मंत्रालयाचं उद्दिष्ट आहे. वाहनांमधून होणारं वायू प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीनं विविध प्रकारच्या नवीन वाहनांना 2029 पासून BS-7 उत्सर्जन मानकं लागू करण्याचा केंद्र सरकार विचार करत आहे. युरोपियन मानकांशी सुसंगत असणाऱ्या या मानकांबद्दलची मसुदा अधिसूचना येत्या आठवडाभरात जाहीर होण्याची अपेक्षा आहे असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलंय. नवी दिल्लीत काँक्रोच जनता पार्टीने आयोजित केलेल्या आंदोलनांदरम्यान मेट्रो रेल्वेच्या कोणत्याही फेऱ्या रद्द करण्यात आल्या नव्हत्या, तर 303 स्थानकांपैकी 45 स्थानकांवर प्रवेश आणि बाहेर पडण्यावर प्रतिबंध घालण्यात आले होते असं दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळाने आज सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं. कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या संस्थांनी दिलेल्या सूचनांना अनुसरून हे प्रतिबंध घालण्यात आले होते आणि तरीही सुमारे 85% मेट्रो फेऱ्या सुरळीत सुरू होत्या असं महामंडळाने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. नवी दिल्लीतल्या निदर्शनांदरम्यान

मेट्रो आणि रेल्वे सेवा बंद करण्यात आल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठासमोर सध्या सुनावणी सुरू आहे. राज्यातल्या सर्व माध्यमांच्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांना स्काउट गाईड बंधनकारक करायचा निर्णय राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी आज जाहीर केला. राज्यातल्या सर्व माध्यमांच्या 1,08,000 शाळांमधल्या सुमारे 2,10,00,000 विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण दिलं जाईल. सध्या 30,000 शाळांमधल्या सुमारे 17,33,000 विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण दिलं जातंय. राज्य पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांना सध्या 3 तर राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांना 10 गुण दिले जातात. या गुणांमध्ये वाढ करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश भुसे यांनी दिले आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद यांनी आज उभय देशांमधला व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, ऊर्जा, संरक्षण आणि व्यक्तींमधील देवाणघेवाण यातल्या प्रगतीचा आढावा घेतला. नवी दिल्लीत आज झालेल्या बैठकीत विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारविमर्श झाल्याची माहिती जयशंकर यांनी समाजमाध्यमांवरच्या पोस्टमध्ये दिली आहे. उभय देश शासन आणि उद्योग यांच्यातल्या धोरणात्मक भागीदारीला पुढे नेत आहेत असंही त्यांनी नमूद केलं. बदलत्या जागतिक परिस्थितीत भारत आणि कॅनडा यांच्यातल्या घनिष्ठ सहकार्यामुळे मुक्त, खुल्या आणि संपन्न हिंद प्रशांत क्षेत्राची घडण होईल असा विश्वास अनिता आनंद यांनी व्यक्त केला. चीनबरोबरचे संबंध पुन्हा मजबूत करण्याचा भारताचा प्रयत्न असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आयोजित ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरम कार्यक्रमात ते आज बोलत होते. 2020 गलवान खोऱ्यातल्या संघर्षानंतर हे संबंध ताणले गेले, मात्र ते पूर्ववत करण्याच्या दृष्टीनं दोन्ही बाजूंनी अनेक पावलं उचलली गेली असं ते म्हणाले. आधुनिक जगात इतर देशांशी मैत्रीपूर्ण संबंध राखण्याचं महत्व सर्वच देशांनी ओळखलं आहे असं सांगून ते म्हणाले की अडचणीच्या काळात इतरांकडून मदत मिळाली नाही तेव्हा भारताने आत्मनिर्भरतेचं उद्दिष्ट ठरवलं. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या T20 क्रिकेट मालिकेतला चौथा सामना आज हैदराबाद इथं राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावर सुरू आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा वेस्ट इंडिजच्या 13 षटकात 3 बाद 156 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या आणखी 39 तालुक्यात दुष्काळ जाहीर. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5,000 रुपयांची आर्थिक मदत मिळणार. 40% दिव्यांगत्व आणि जन्मापासून दिव्यांगत्व असणाऱ्यांना सुद्धा आर्थिक मदत द्यायचा केंद्र सरकारचा निर्णय. 11,00,000 अधिक रेल्वे कर्मचाऱ्यांना सुमारे 18,000 रुपये बोनस मिळणार आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा सुचवण्यासाठी केंद्र सरकारकडून समितीची स्थापना. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

ये अड़ा खूब है।

बन के रहेगा कोई अफसाना, बन के रहेगा कोई अफसाना।